सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 27 वैशाख शके 1948 म्हणजेच दिनांक 17 मे 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 27 वैशाख शके 1948, म्हणजेच दिनांक 17 मे 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 43.8 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1 अंशानं जास्त होतं, तर किमान तापमान 27.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 2.8 अंशानं जास्त नोंदवलं गेलं. अंदाज असा आहे, येत्या 24 तासात आकाश काहीसं ढगाळलेलं राहून काही प्रमाणात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 12860 गीतांजली एक्सप्रेस सकाळी 7:45 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1 तास 6 मिनिटं उशिराने धावत आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:35 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 2 तास 7 मिनिटं उशिराने धावत आहे. 03252 दानापूर एक्सप्रेस रात्री 12:50 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 10 तास 20 मिनिटं उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे 20482 भगत की कोठी हमसा

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकूया हे देशभक्तीपर गीत. रचना ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार सुधीर फडके.

या देशभक्तीपर गीताबरोबरच अर्चना इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. आज यामध्ये ऐकूया स्पर्श याविषयी डॉक्टर अरुण मानकर यांचे विचार.

स्पर्श स्पर्श निसर्गाने सजीवांना विशेषतः मानवाला दिलेली एक अद्वितीय आणि सूक्ष्म देणगी. पंचेंद्रियांपैकी एक असलेली ही संवेदना केवळ देहाच्या पातळीवर सीमित राहत नाही, ती मन, भावविश्व आणि चेतना यांना स्पर्श करणारी एक गहन अनुभूती ठरते. पाळीव प्राण्यांना प्रेमाने स्पर्श केला तर ते आपुलकीने प्रतिसाद देतात हा अनुभव सार्वत्रिक आहे. इतकेच नव्हे तर वनस्पतींनाही स्पर्श संवेदना असते हे डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाने सिद्ध केले. यावरून स्पर्श ही केवळ जैविक क्रिया नसून सजीवतेच्या मूळ स्वरूपाशी निगडीत अशी एक सार्वत्रिक भाषा आहे हे स्पष्ट होते. मानवी जीवनात स्पर्शाचे स्थान अधिक सूक्ष्म आणि अर्थपूर्ण आहे. नवजात बालकाला मातेचा होणारा पहिला स्पर्श हा अस्तित्वाच्या स्वीकाराचा आणि प्रेमाच्या प्रारंभाचा क्षण असतो. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कितीही वेदना किंवा संकटे आली तरी मातेचा हळुवार आश्वासक स्पर्श मनाला धैर्य देतो, अस्तित्वाला आधार देतो. मराठी संत साहित्यात तर स्पर्शाला एक अद्वैतवादी आणि आध्यात्मिक उंची प्राप्त झालेली दिसते. संतांच्या दृष्टीने स्पर्श हा देहस्पर्श नसून चैतन्याचा संचार आहे अशी एक प्रक्रिया की जी अज्ञानातून ज्ञानाकडे, विभक्ततेतून ऐक्याकडे नेते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सद्गुरु हस्त स्पर्शे अज्ञान निद्रा नाशे तेथोनी उन्मेष प्रकाशे उदयो होय. या ओव्यांतून स्पष्ट होते की सद्गुरूंचा स्पर्श म्हणजे केवळ कृपादृष्टी नव्हे तर अंतर्मनातील अंधकार दूर करणारी जागृती आहे. तुकाराम महाराजही सांगतात, तुका म्हणे स्पर्श तुझा तोची आधार हा माझा. येथील स्पर्श हा भक्त आणि ईश्वर यामधील अखंड नात्याचा प्रतीक आहे. एक

ती अनुभूती जिथे द्वैत लय पावते आणि केवळ एकत्व उरते. ख्यातनाम नाटककार शेक्सपियरचे प्रसिद्ध वचन आहे, वन टच ऑफ नेचर मेक्स द होल वर्ल्ड किन. निसर्गाचा एक साधा स्पर्श ही संपूर्ण विश्वाशी नाते निर्माण करतो, ही जाणीव अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे. मात्र स्पर्शाचा अर्थ समजून घेताना विवेक आवश्यक असतो. स्पर्शामधील भावना शुद्ध, निस्वार्थ आणि सन्मार्गी असावी. मानवी नात्यांमध्ये स्पर्श हा प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा आधार असतो. प्रिय व्यक्तीचा स्पर्श मनाला सुरक्षिततेची जाणीव देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका स्पर्शाने मावळ्यांच्या मनात निष्ठा आणि बलिदानाची प्रेरणा जागृत होत होती. अशा स्पर्शामागे त्याग, तपस्या, करुणा आणि उच्च विचारांची अधिष्ठाने असतात. निष्कर्षता, स्पर्शाचा खरा अर्थ त्याच्या बाह्य स्वरूपात नाही, त्यामागील भावनेत आहे. ज्या स्पर्शात करुणा, शुद्धता आणि निस्वार्थ प्रेम आहे, तोच स्पर्श जीवनाला स्पंदन देतो, नात्यांना अर्थ देतो आणि अस्तित्वाला पावित्र्य प्रदान करतो. आपल्या प्रत्येक स्पर्शात अशी जाणीव, संवेदनशीलता आणि चैतन्य फुलत राहो, हीच अंतकरणपूर्वक प्रार्थना.

स्पर्श याविषयी डॉक्टर अरुण मानकर यांचे विचार आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. आता एका आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे फळबागेतील माती परीक्षण भाग पहिला. पुनःप्रसारण 2:00. 6:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा. यामध्ये विषय आहे योग आणि आपलं आरोग्य. याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर याअंतर्गत पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादरकर्ते विजय भुयार. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. पुनःप्रसारण 2:10. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 मासिक गीतांचा कार्यक्रम स्वरमंजिरी. कवी गोविंद सालपे, गायक साक्षी वासनिक आणि मिलिंद जीभे. संगीत भूपेंद्र सवाई. निर्मिती सहाय्य अवनिंद्र शेवलीकर यांचं. सादरकर्ते डॉक्टर विजयसिंह राजपूत. 7:55 सुगम संगीताच्या कार्यक्रमात मराठी भावगीतं सादर करतील कैलाश तायडे. 8:40 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवस निमित्त रूपक. शीर्षक आहे संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका वीणा वाठोरे. सादरकर्ते आशिष सातपुते. निवेदन नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 9:00 सूचनापत्र. 9:05 वृत्तविशेष. 9:30 प्रायोजित ध्वनिमुद्रित कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर याअंतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त. विषय उच्च रक्तदाब कारणे आणि उपचार. तज्ज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल यांची मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरसपुरी. 10:00 हॅलो मनभावन हा फोन इन कार्यक्रम. निवेदन मंजुषा अंबुलकर यांचं. सादरकर्त्या मोनाली शेंडे. 10:45 नवा भारत याअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना.

0: आलेख आशिष सातपुते, निवेदन महेश बागदेव यांचं, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 11 वाजता गाता रहे मेरा दिल, 11:30 इंद्रधनुष, यामध्ये उर्मिला शेंडे आणि चमूद्वारे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सादर करते सतीश रेवे. बारा वाजतापासून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करण्यात येईल. यामध्ये महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 पुणे जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, सायंकाळच्या सभेत 5:02 नादब्रह्म, 5:30 युवा श्रोत्यांचा कार्यक्रम प्रसारित करू युववाणी. यामध्ये करिअर मंत्र यांतर्गत उच्च शिक्षणाची नवी क्षितिजे या विषयावर प्राचार्य डॉ पी एल नागतोडे आणि डॉ प्रगती पाटील यांच्याशी अंकिता पोहरकर हिने केलेली चर्चा. सादर करते अतुल साखरकर. 6:15 मराठी चित्रपट संगीत, 6:30 बालश्रोत्यांचा कार्यक्रम गंमत जम्मत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 ग्रामीण श्रोत्यांचा कार्यक्रम माझं घर माझं वावर, यांतर्गत हुमणी अळीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुधीर बोरकर यांची मुलाखत. त्यानंतर नवा भारतमध्ये अल्पसंख्यकांसाठी शासकीय योजनांवर आधारित मालिका. त्यानंतर श्रोत्यांच्या पत्रांना पोच दिली जाईल रामराम मंडळीमध्ये. 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू नाटको का अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये नाटक शीर्षक आहे ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र, लेखिका ऋतुपर्णा दास, सादर करते श्रीनिवास जरंडीकर, मराठी अनुवाद प्राध्यापक डॉ रमेश कुमार गवळी यांचं, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. 10:00 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू रविवासरी अखिल भारतीय संगीत सभा. यामध्ये आपण ऐकणार आहात विवेक सोनार यांचं बासरी वादन. ही होती रूपरेषा आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी आपल्या शेतामध्ये फळझाडांची लागवड केलेली असेल. शेतकरी बंधूंनो, अशा फळबागेमधील मात्र मातीचा प्राथमिक नमुना हा आपण तपासणी करता पाठवला पाहिजे. लक्षात घ्या, फळांचं उत्पादन घेत असलेल्या उभ्या फळबागेतून प्रातिनिधिक स्वरूपात मातीचा नमुना घेण्याची पद्धत काही प्रमाणात इतर हंगामी पिकासाठी असलेल्या प्रातिनिधिक नमुना घेण्याच्या पद्धतीसारखी वाटत असली तरी त्या पद्धतीपेक्षा ही तत्वतः थोडी वेगळी आहे. उभ्या फळबागेतील मातीचा नमुना घेताना त्याची पद्धत अचूक असावी, अन्यथा माती परीक्षण अहवाल हा चुकीचा येऊ शकतो. आणि त्याचमुळे यासाठी मातीचा नमुना अचूकपणे घेण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. शेतकरी बंधूंनो, हंगामी पिकाप्रमाणेच उभ्या फळबागेमध्ये सुद्धा मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार किंवा गुणधर्मानुसार सर्वप्रथम मातीचा रंग, चढ उतार, खोली या सर्व बाबींमधील फरक आपण लक्षात घ्यावा. त्यानुसार सारखे गुणधर्म असलेल्या शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत. एकसारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या भागाला एक स्वतंत्र शेत असं गृहीत धरून या भागातून आपल्याला मातीचा प्रातिनिधिक नमुना घ्यायचा आहे. शेतकरी बंधूंनो, उभ्या फळबागेमधून मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी तो विशिष्ट पद्धतीनं झाडाची निवड करून त्या झाडाखालून मातीचा नमुना हा काढायचा असतो. त्यासाठी कोणती आणि किती झाडे मातीचा नमुना घेण्यासाठी निवडायची याची एक शास्त्रोक्त अशी पद्धत आहे. सर्वप्रथम एकसारखे गुणधर्म असलेल्या जमिनीतील एकूण झाडांची संख्या आपण लक्षात घ्यावी. एकूण झाडांपैकी 2% झाडांची निवड आपण नमुना घेण्यासाठी करायची असते. म्हणजे समजा आपल्या फळबागेत साधारणपणे 400 फळझाड असतील तर या 400 झाडांच्या 2% म्हणजेच 8 झाडं आपल्याला मातीचा नमुना घेण्यासाठी निवडायची आहेत. ही झाडं निवडताना मात्र आपण रॅन्डम पद्धतीनं निवडावीत. निवड केलेल्या फळझाडापाशी मातीचा नमुना जो आपल्याला घ्यायचा आहे त्याची एक पद्धत आहे. आता ही पद्धत कशी, त्यातून आपल्याला मातीचा नमुना कसा घ्यायचा,

0: तपासणीसाठी कुठे पाठवायचा या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: कृषीवाणी शेतकरी बंधुभगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. विषय होता फळबागेतील माती परीक्षण भाग पहिला. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा आढावा. येत्या 24 तासात आकाश काहीसं ढगाळलेलं राहून मेघगर्जनेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंडस्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठेमध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा.

0: या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमांशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
1: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्या समोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचा रोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे

0: फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकलात हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: तू अशी जवळी।
0: हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
4: आता ऐका एक निवेदन आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 याविषयी। आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 सायंकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे। या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील। संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत। स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेले आहे। निवेदन संपलं।
5: जनमनाची वाणी नागपूर आकाशवाणी मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर नागपूर आकाशवाणी ऐकत रहा जनसामान्यांची वाणी नागपूर आकाशवाणी।
4: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका। आज रविवार दिनांक 17 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे उच्च रक्तदाब कारणे आणि उपचार। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल, तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस,
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहते प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन. कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज.

0: चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:00
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 7:10 सहक्षेपित करू प्रादेशिक मराठी बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
5: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान.

बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1,300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू एको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली.

हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण. आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। श्रोते हो, रियासतकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ इतिहासकार इतिहासतज्ञ गोविंद सखाराम सरदेसाई यांचा आज जन्मदिन आहे। बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी वाचक अध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली। सयाजीरावांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांना वाचन लेखन संशोधनाची गोडी निर्माण झाली। इंग्रजांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या इतिहासाला पर्याय म्हणून इतिहास लेखन करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं। मराठा साम्राज्याचा भारतीय इतिहासाचा सखोल असा अभ्यास करून त्यांनी सुमारे 1000 वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला। मराठी रियासत, मुसलमानी रियासत, ब्रिटिश रियासत, न्यू हिस्ट्री ऑफ मराठी पीपल हा इंग्रजी ग्रंथ असे त्यांचे ग्रंथ महाराष्ट्राचा भारताचा इतिहास यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शक मानले जातात। त्यांनी इतिहासाचं केवळ संकलनच केलं नाही तर तो सुव्यवस्थित स्वरूपामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवला। पद्मभूषण पुरस्कारासारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले। ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी ज्यांना सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार म्हणून गौरवलं त्या रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: Rocky.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
2: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक तर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे, आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्या आढळतात. आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचं एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
1: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
2: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे, त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की

0: सूचीखंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला म्हणजे सोप्यात सोपी पद्धत म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे थोडक्यात आपली मुळाक्षरे जी आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञपर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
1: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
0: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खर तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, ते हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश

0: त्यासाठी मार्गदर्शक आहे, किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्यासमोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो, किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते, कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीनं आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना आहे, मूळ शब्द कसा आला त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
0: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही, पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून, पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
1: मात्र
0: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान,
0: हा म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीनं विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय. किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी

0: 2110@gmail.com aaplimarathi2110@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Api Marathi.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: तो सहक्षेपित केला होता आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत.
4: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम स्वरमंजिरी.

0: गीतकार आहेत गोविंद साल्पे, संगीतकार भूपेंद्र सवाई, गायक कलाकार साक्षी वासनिक, मिलिंद जिभे. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी गोविंद साल्पे यांचं मनोगत आपण ऐकणार आहात.
1: महात्म्यांचं कार्य हे मानवतेकरता दीपस्तंभासारखं असतं. जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे त्यापैकीच एक. राजघराण्यात जन्म, सेवेला गजांत वैभव, आणि इतकं असूनही केवळ मानव जन्माच्या उत्थानाकरता त्यांनी गृहत्याग केला. खरं पाहता आपल्या राजपुत्राने चक्रवर्ती सम्राट व्हावं अशी महाराज शुद्धोधन यांची पितृसुलभ इच्छा होती. त्यामुळे दुःख, दयना, वेदना त्यांच्या जवळपासही फटकू नये असा त्यांनी चंगच बांधला. यथावकाश गौतमाचा विवाह झाला, पुत्र जन्मही झाला, पण एक दिवस फेरफटका मारत असतानाच त्यांना आढळलं दारिद्र्य, जरा जर्जर झालेलं शरीर आणि एक प्रेतयात्रा. या दुःखाच्या कारणांनी त्यांना पूर्णतः विषण्ण केलं आणि त्यांनी सर्वसंग परित्याग करून संन्यास घेतला, कठोर तपस्या केली आणि बुद्धही उपाधी मिळवली आणि जगाला पंचशीलाचा मार्ग दाखवला. त्यांनी दाखवलेला मार्गच आपल्याला खऱ्या गंतव्याकडे घेऊन जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुद्धांनी सांगितलेलं पंचशील. अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य आणि व्यसनमुक्ती या पाच तत्वाचा जर आपण अवलंब केला तर मानव जन्म अगदी सुलभ होईल. ही बुद्धाची शिकवण अनेक दिवसांपासून मनात कुठेतरी रुजत होती, आज त्याला शब्दरूप आलं आणि त्यातून हे गीत तयार झालं. सद्यस्थिती बघा, माणसानं अमाप समृद्धी मिळवली तरीही त्याचा लोभ सतत वाढतच आहे, सगळीकडे अशांती पसरत आहे. अशा वेळेस फक्त आणि फक्त बुद्धाचं तत्वज्ञानच आपल्याला तारू शकतं असं मला वाटतं. आणि यासाठी व्यावहारिक माणसानं केवळ बुद्धाच्या पंचशीलाचं जरी पालन केलं ना, आणि हे पंचशील अतिशय सोपं आहे, अहिंसा म्हणजे अकारण प्राणिहिंसा करू नये, अस्तेय म्हणजे वस्तूंचा अपहार करू नये, ब्रह्मचर्य म्हणजे व्यभिचार न करावं, आणि सत्य कधी खोटे बोलू नये, आणि पाचवं आहे व्यसनमुक्ती म्हणजे सगळ्या दुर्व्यसनापासून दूर राहावं. किती सोपी आहेत, याचं जरी पालन केलं ना तरी आपलं मंगल निश्चित आहे. दुसरं कुठलंही कर्मकांड करण्याची अगदी गरजच उरत नाही.

श्रोते हो, आताच आपण मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम स्वरमंजिरी ऐकलात. गीतकार होते गोविंद सालपे, संगीतकार भूपेंद्र सवाई, गायक कलाकार होते साक्षी वासनिक, मिलिंद जिभे. सात संगत अशी होती. तबला प्रमोद बावणे, सिंथेसायझर कवडू गलांडे, ऑक्टोपॅड योगेश हिवराळे, गिटार गजानन गाडे, बासुरी रवींद्र खंडारे. या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं मोनाली शेंडे यांनी. निर्मिती सहाय्य होतं अवनिंद्र शेवलीकर यांचं. सादर करते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: स्वर मंजिरी मासिक गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: आता एका एक निवेदन. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 याविषयी. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांचं भावगीत सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेले आहे. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आज यामध्ये ऐकूया मराठी भावगीतं. कलाकार आहे कैलाश तायडे.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलं कैलाश तायडे यांनी गायलेलं मराठी भावगीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काही क्षणातच ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत बातम्या समाचार प्रभात. त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्रजी बातम्या. त्यानंतर 8:30 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी

0: आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वी सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% % कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील, असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास

यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णाघाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदेमंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं JPCकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, राय

0: रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
3: नमस्कार.
4: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
3: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा.
4: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
3: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
4: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
3: डिजिटल जीवनरेखा, जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
4: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
3: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतं.
4: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हावभावांचा संवाद.
7: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
8: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
7: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव हातवाऱ्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
8: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन. अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
7: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
8: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
7: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
8: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
7: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट
8: सैन्याला सावध करायला मदतीसाठी हात

0: द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
1: आणि तिसरं आवाज आणि ओरड जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी.
0: मोठ्याने ओरडणं विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
1: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती
0: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती. शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती
1: आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: संवाद क्रांतीत प्राचीन काळ संकेत आणि ध्वनी.
1: शब्द कोरले इतिहासात कालावरती उमटले ठसे.
0: ढोल शंख टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
1: ध्वनी संकेत ढोल वाजवून शंख फुंकून गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
0: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
1: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
0: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे सावध रहा.
1: ढोल वाजे दवंडी पिटे.
0: ऐका हो ऐका गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो इशारा असो किंवा निमंत्रण दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
1: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
0: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
1: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
0: काळ बदलला साधने बदलली पण संवादाची गरज कायम आहे.
1: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
3: संवाद क्रांतीत दूध पत्र आणि कबूतर.
1: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर दगडांवर पानांवर कोरून ठेवले
0: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
1: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही तो जतन होऊ लागला काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
0: दूध पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
1: दूत कधी घोड्यावरून कधी पायी दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
0: राजाचा संदेशवाहक हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा हाच तर पहिला नेटवर्क.
1: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या
0: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
1: लेखणी शाई कागद आणि मोहर भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
0: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली
1: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही पार्सल बचत बँक विमा आणि डिजिटल सेवा देखील देते. कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
0: पायाला बांधलेलं छोटसं पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
1: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क पंखांवर चालणारं.
0: माहिती आहे का भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते
1: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे.
0: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ. साधा पण मनाला भिडणारा जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
2: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन.
1: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
0: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
1: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.

0: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
1: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
0: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
1: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
0: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
1: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
0: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
1: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा STD आणि ISD कॉल्सचा.
0: शहर ते शहर, देश ते देश आवाज पोहोचू लागला क्षणात.
1: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच PCO बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
0: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
1: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
0: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
2: संवाद क्रांतीत रेडिओ. आणि दूरदर्शन.

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्तिगीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1864 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नव स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज, लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास, टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणारं पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटसं यंत्र,
0: पेजर. एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजरवर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजरवर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन, फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
0: कॉल, SMS, इंटरनेट, सगळं एकच डिव्हाइस वर.
1: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
0: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
1: मार्टिन कूपर, जगातील पहिला मोबाईल कॉल.
0: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
1: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
0: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
1: आणि तेव्हा इनकमिंग कॉल नाही पैसे.
0: 3G, 4G आणि आता 5G.
1: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
0: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
1: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
0: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
1: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ

0: अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
1: संवाद झाला अधिक जलद,
0: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
1: विसाव्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती, इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
2: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळं, एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
1: TCP, IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफाय च्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणारं.
2: आज माहिती शोधणं एका क्लिकवर, संपर्क, ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण,

0: मेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी सगळं काही ऑनलाईन.
1: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
0: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
1: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
0: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
1: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
0: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस. संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांती, आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
1: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
0: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
1: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
0: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका, यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
1: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
0: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
1: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल, खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
0: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
1: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
0: फोटो, एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
1: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रोबॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
0: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
1: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
0: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
1: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं. निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.

0: नागपूर केंद्र आहे. 9 वाजले आहेत.
1: सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 7वा.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं

0: भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधून विभागातून जिल्ह्यातून तालुक्यातून शाळेतून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती विभक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार सन 2003-04 या शैक्षणिक वर्षापासून देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील कार्यरत शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांनी त्यांच्या शाळेतून कनिष्ठ महाविद्यालयातून सन 2025-26 या सत्रातील फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास तात्काळ सादर करावेत. सदर योजनेच्या अधिक माहितीकरता सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा या कार्यालयास त्वरित संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त आशा कवाडे यांनी केले आहे. पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी पुरस्काराची रक्कम याप्रमाणे: विभागातून प्रथम येणाऱ्या 50,000 रुपये, जिल्ह्यातून प्रथम 25,000 रुपये, तालुक्यातून प्रथम 10,000 रुपये, शाळेतून किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम 5,000 रुपये अशा प्रकारचे पारितोषिके रक्कम प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे प्रत्यक्ष अथवा अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे प्रत्यक्ष भेटावे किंवा ईमेलवर www.acswobhandara@gmail.com यावर संपर्क साधावा असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भंडारा यांनी कळविले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का. आज रविवार दिनांक 17 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे उच्च रक्तदाब कारणे आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 झाली आहेत.
1: नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत.
0: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.
1: नमस्कार श्रोते हो,

0: वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पश्चिम आशियातली सध्याची परिस्थिती आणि भारत सरकारचे प्रयत्न याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. पश्चिम आशियामध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या भागात सुरू असलेल्या संघर्ष आणि अस्थिरतेचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, इंधन पुरवठा आणि सागरी व्यापारावर होत आहे. विशेषतः होर्मुझची समुद्रधुनी हा जागतिक अत्यंत महत्वाचा समुद्र मार्ग मानला जातो. जगातील जवळपास 20% तेल वाहतूक या मार्गातून होते, त्यामुळे या भागातील कोणतीही अस्थिरता भारतासारख्या मोठ्या ऊर्जा ग्राहक देशासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवत नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध महत्वाच्या उपाययोजना सुरू केल्या आहे. केंद्र सरकारकडून नियमित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषद घेत अद्ययावत माहिती दिली जाते आहे. देशात इंधनाचा पुरवठा सुरळीत रहावा आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे. एलपीजी सिलेंडरची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी एकाच दिवसात देशभरात 2000 अधिक ठिकाणी नुकतेच छापे घालण्यात आले. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील सुमारे 1160 पेट्रोल पंप आणि एलपीजी वितरकांची अचानक तपासणी केली. नियमांमध्ये उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर कठोर कारवाई करण्यात आली असून 401 एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 76 वितरकांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. या कारवाईमुळे काळा बाजार आणि कृत्रिम तुटवडा रोखण्यास मदत होत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. एलपीजी पुरवठ्याबाबत बोलायचं झाल्यास गेल्या 3 दिवसात देशभरात जवळपास 1,40,00,000 एलपीजी सिलेंडरचं बुकिंग झालंय. त्यापैकी सुमारे 1,39,00,000 सिलेंडरचं वितरण करण्यात आलंय. म्हणजेच जवळपास 99% बुकिंगची पूर्तता करण्यात आली आहे. ही बाब पुरवठा व्यवस्था सुरळीत असल्याचं दर्शवते. याशिवाय छोट्या 5 किलो एफटीएल सिलेंडरच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाते आहे. मागील काही दिवसात 1,90,005 किलो सिलेंडरची विक्री झाली. तर 3 एप्रिल 2026 पासून देशभरात 11,870 पेक्षा अधिक जनजागृती शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमांद्वारे आतापर्यंत 2,10,000 अधिक लहान सिलेंडरची विक्री झाली आहे. जवळजवळ 214 शिबिरांद्वारे 3,480 सिलेंडरची विक्री झाली. ग्रामीण भाग, लहान कुटुंब आणि कमी उत्पन्न गटासाठी हा पर्याय उपयुक्त ठरत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान नैसर्गिक वायू आणि पीएनजी जोडण्यांमध्ये मोठी वाढ होती आहे. मार्च 2026 पासून आतापर्यंत सुमारे 7,03,000 नवीन पीएनजी जोडण्यांमध्ये गॅस पुरवठा सुरू करण्यात आला. तर अतिरिक्त 2,72,000 जोडण्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या. यामुळे एकूण पीएनजी जोडण्यांची संख्या जवळपास 9,75,000 पोहोचली आहे. विशेष म्हणजे माय PNGD.in या संकेतस्थळाद्वारे 57,200 अधिक ग्राहकांनी आपली एलपीजी जोडणी परत करून पीएनजीचा स्वीकार केलाय. यामुळे घरगुती गॅसवरील ताण कमी होण्यास मदत होते आहे. सरकारनं स्पष्ट केलंय की देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी असं देखील आवाहन करण्यात आलंय. पश्चिम आशियातल्या तणावामुळे सागरी सुरक्षेला विशेष महत्व प्राप्त झालंय. भारतासाठी एलपीजी घेऊन येणारी 2 मोठी जहाजं सुरक्षितपणे भारताकडे रवाना झाली आहे. भारत सरकार, ओमान प्रशासन आणि भारतीय दूतावास यांच्यात सातत्यानं संपर्क सुरू असून आवश्यक प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात येत आहे. नुकताच ओमनच्या समुद्रात भारतीय हाजी अली या नौकेला आग लागून ती बुडाल्याची घटना घडली, परंतु सर्व खलाशी सुरक्षित असून त्यांना ओमान मधील दिबा बंदरात आणण्यात आलं. नौवहन महासंचालनालयाच्या नियंत्रण कक्षानं स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल 9,266 कॉल्स आणि 20,592 पेक्षा अधिक ईमेल्स हाताळले आहे. मागील काही तासात 377 कॉल्स, 834 ईमेल प्राप्त झाले. याशिवाय भारत सरकारनं आतापर्यंत 3,158 पेक्षा अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणलाय. त्यामध्ये आखाती प्रदेशातून 62 परत आलेल्या खलाशांचा समावेश आहे. एकूणच पश्चिम आशियातली तणावपूर्ण परिस्थिती जागतिक स्तरावर चिंता निर्माण करणारी असली तरी भारत सरकारनं वेळेवर उपाययोजना करून इंधन पुरवठा, सागरी सुरक्षा आणि नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी प्रभावी पावलं उचलली आहे. परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्यानं नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा आणि अफवांपासून दूर राहावं असं आवाहन सरकारने केलं आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता. नमस्कार.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. तत्पूर्वी हे संदेश.
1: ₹10,00,000 लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
6: क्या है ये?
7: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
8: अरे पर्दा ही मेला है.
5: अरे कुछ आता है कि नहीं?
9: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाची सुरुवात करूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वराने. चित्रपट नाव मोठं लक्षण खोटं. रचनाकार मधुसूदन कालेलकर.

मुंबई पुणे मुंबई ऐकूया या चित्रपटातून बेला शेंडे यांच्या स्वरात श्रीरंग गोडबोले यांची रचना. स्वरसाज चढवलाय अविनाश विश्वजीत यांनी.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा. ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
4: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके.
4: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
5: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की?
5: हा?
4: देऊ इंजेक्शन.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: कमी वेळा जास्त नफा
1: बस एका क्लिकवर कमाले हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: अभिजीत सावंत आणि शोभा बॅनर्जी यांच्या युगलस्वरात ऐकूया नीता देवकर यांची रचना, संगीत हरीश चौहान यांचं, चित्रपटाचं नाव आहे हिरवं कुंकू।

बेला शेंडे यांच्या स्वरात आपण ऐकलात नटरंग चित्रपटातलं हे गीत. संगीत नियोजक होते अजय अतुल. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपविता होत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हेलो मन भावन।
1: श्रोते हो, मंजुषा अंबुलकरचा नमस्कार। कसे आहात? उन्हाचा जोर वाढतोय, मुलांच्या शाळांनाही सुट्ट्या लागल्यात, पण या वाढत्या तापमानामुळे दुपारी घराबाहेर पडणे जरा कठीणच। मनाला विरंगुळा हवा ना, मग आम्ही घेऊन आलो आहे आमचा कार्यक्रम हॅलो मनभावन। हॅलो मनभावन या कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: हां नमस्कार, मी चंदूर पुन्हा घाटवरून गजानन गोरडे बोलतो।
1: बोला।
2: हां नमस्कार ताई।
1: नमस्कार नमस्कार, बोला, कसे आहात तुम्ही?
2: व्यवस्थित आहे।
1: काय म्हणताय, उन्हाळा काय म्हणताय तुमच्याकडे?
2: उन्हाळ्यात खूप तापून राहिला, 45.6 डिग्री तापमान आहे इथं अकोल्यात आमच्या।
1: अरे बापरे।
2: हा
1: तुम्ही काय करता सध्या?
2: मी शेती करतो।
1: अच्छा, मग आता शेतीत सध्या तर काहीच काम नसेल ना?
2: नाही, शेतीचं काम आता ते संत्रा झाड वगैरे ओलाचं काम आहे, बाकी काही नाही।
1: अच्छा,
2: संत्रा आहे माझ्याकडे।
1: हा हा हा,
2: संत्र्याला थिंबक वर पाणी आहे आता।
1: अच्छा, तुम्ही आमचा कार्यक्रम ऐकता का मग?
2: रोजच, म्हणजे दर रविवारी।
1: अच्छा, कसा वाटतो आमचा कार्यक्रम तुम्हाला?
2: कार्यक्रम ऐकतो।
1: आज कोणतं गाणं ऐकायचंय?
2: आज मला ते आता जे मुलं आहे आता मामाच्या गावाला जाते का नाही, आता मुलं जाते मामाच्या गावाला।
1: अच्छा, झुकझुक झुकझुक अगीन गाडी।
2: झुकझुक, हा झुकझुक अगीन गाडी, दुरांचे रेषे हवेत काढी, पैसे झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, हे गीत ऐकायचं आहे मला आता।
1: ठीक आहे ठीक आहे, तुमच्या आवडीचं गीत आम्ही तुम्हाला ऐकत आहोत।

0: मला अशा त्यांनी गायलेलं एक गाणं आहे, एकाच ह्या जन्मे जणू
1: हा
0: फिरुनी फिरुनी नवेच जन्मेन मी.
1: हे गाणं तुम्हाला ऐकायचं आहे.
0: हो बोला, आपण कोण?
1: मी मंजुषा आंबुलकर बोलतेय.
0: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, काय करता मॅडम तुम्ही?
0: मी रिटायर आहे, 2 वर्ष झाले ऍज अ लायब्रेरियन.
1: अरे वा.
0: हो आणि आता फक्त तुमचे प्रोग्रामच ऐकते मी.
1: हा हा.
0: आणि पूर्ण एन्जॉय करत आहे रेडिओ आणि रिटायरमेंट लाईफ.
1: अरे वा. आता हे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत,
0: हा
1: तर या सुट्ट्यांमध्ये तुम्ही काय करता?
0: मॅडम आता उन्हाळ्यात इतका तापत आहे, आमच्यासारखे तर घराच्या बाहेर पडू शकत नाही.
1: पण तुम्ही आता लायब्ररियन म्हणता, तर तुम्ही बरीच पुस्तकं वाचले असाल, तर तुमचं आवडतं पुस्तक कुठलं?
0: पु ल देशपांडेंची बटाट्याची 4 मी वाचली होती.
1: अच्छा.
0: हा तर ते मला आवडलं होतं, थोडस कॉमेडी वगैरे होती, छान होती ती.
1: हा हा.
0: तर ते मी वाचली होती, ते खूप छान वाटलं होतं ते मला. आणि आम्ही 9th मध्ये असताना आम्हाला त्याच्यावर एक लेसनही होता.
1: अच्छा.
0: आणि ते पुस्तक असताना छान वाटलं होतं मला.
1: अरे वा.
0: हा आणि आता वाचत राहते.
1: आपण हे पुस्तकं जी वाचतो त्याचा आपल्या पूर्ण आयुष्यावर काय प्रभाव पडतो?
0: मॅडम पुस्तकच ते कसं आहे, जे आपल्याकडनं काही जास्त अपेक्षा न करता आपल्याला पुष्कळ काही देऊन जातं.
1: हा बरीच माहिती.
0: हा बरीच माहिती मिळून जाते आपल्याला आणि आपलं नॉलेज वाढतो आणि आपलं जगण्याचं थोडस तर काहीतरी आपल्याला त्याच्यातलं ज्ञान मिळतच ना.
1: हा जगण्याचा मार्गही कळतो आपल्याला.
0: सगळ्यात चांगले मित्र आहेत पुस्तक आणि रेडिओ.
1: बरोबर. असेच आमचे कार्यक्रम ऐकत रहा आणि आम्हाला फोन करत रहा. ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
0: हा थँक्यू मॅडम.

0: हेलो मन भवन,
1: हॅलो मन भवन मॅडम.
0: हेलो मन भवन, नमस्कार, बोला.
1: मी सुरभात कदम बोलतो मॅडम, गोरफळीवरून, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड.
0: हाँ, तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय आमच्या या कार्यक्रमात?
1: एक नाट्यगीत आहे आशाचं,
0: हाँ,
1: जे की हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा.
0: अच्छा, हे गाणं का बरं आवडतं तुम्हाला?
1: मॅडम, आपल्याला तुमचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकत असतो मॅडम.
0: आमच्या ए चॅनलचे.
1: हा मॅडम, मी दोन्ही ब्लँड आहे.
0: अच्छा, तर तुम्ही आमचे
1: मी
0: रेडिओचे सगळेच
1: आले
0: कार्यक्रम
1: तसं
0: ऐकता.
1: हो मॅडम.
0: ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हेलो मन भावन,
1: हॅलो मन भावन, नमस्कार, बोला सर.
0: नमस्कार. मी डॉक्टर शाहरुख खान बोलतो, अकोला जिल्ह्यावरून बार्शीटाकळी.
1: आपण डॉक्टर आहात?
0: मला गाणं ऐकायचं आहे.
1: हा हा कोणतं गाणं ऐकायचं आहे?
0: मोहम्मद रफी साहेबचं शोधीशी मानवा.
1: शोधीशी मानवा. जो आता कडक उन्हाळा तापतो आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला?
0: उन्हात 12 ते 4 बाहेर फिरायचं आणि उन्हात
1: हा
0: पाणी भरपूर पेट राहायचं,
1: हा
0: आपली पद्धतीची काळजी घ्यायची.
1: तुम्हाला मराठी गाणी ऐकायला आवडतात?
0: हो, आपलं नागपूर आकाशवाणी ऐकते,
1: अच्छा
0: आमचं अकोला आकाशवाणी ऐकते.
1: अच्छा आणि तुमच्या अकोल्यात कसा
0: कार्यक्रम
1: आहे, उकाडा कसा आहे सध्या अकोल्यात?
0: अकोल्यात तर खूप खरा आहे. अकोल्यात सध्या येलो अलर्ट सांगितलेला आहे 2-3 दिवसाचा.
1: अच्छा हा हा हा ठीक आहे ना, आम्ही ऐकवीत आहोत तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत.
0: थँक्यू मॅम.

0: हेलो
1: हेलो हेलो
0: नमस्कार।
1: मन भवन।
0: हेलो मन भवन, नमस्कार।
1: हाँ, मी नीता मानकर, एक गृहिणी आहे।
0: अच्छा,
1: मला एक गाणं ऐकायचं आहे,
0: कोणतं गाणं ऐकायचंय?
1: मेहंदीच्या पानावर।
0: मेहंदीच्या पानावर का? म्हणजे
1: हाँ,
0: हे गाणं?
1: आवडतं मेहंदी
0: अच्छा
1: म्हणून।
0: अच्छा अच्छा अच्छा आणखीन काय तुमच्या हॉबीज आहेत?
1: तर रेसिपीज करायला आवडतं
0: अच्छा,
1: आणि प्रोग्राम्स, आपल्या आकाशवाणीचे प्रोग्राम्स ऐकायला आवडतात, आरोग्य संपदा, चिंतन।
0: अच्छा, तर तुम्हाला तुमची आवडणारी सगळ्यात सुंदर रेसिपी कोणती, की ज्याची तुम्हाला म्हणजे अगदी मनापासून तुम्हाला करावीशी वाटते ती?
1: गाजर हलवा, केक,
0: अरे वा, कोणत्या कोणत्या प्रकारच्या केक करता तुम्ही?
1: मँगो केक, रवा केक, आंब्याचा केक, वेगवेगळ्या करते।
0: अरे वा, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत।

0: हॅलो,
1: हॅलो मॅडम, नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो मनभावन, या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: मॅडम, मला एक गाणं ऐकायचं होतं.
0: आपलं नाव सांगा.
1: माझं नाव आहे आनंद कुत्तरमारे.
0: अच्छा, कुठून बोलताय सर आपण?
1: मी ग्रीन सिटी 4 मधून बोलतो.
0: हा, आणि
1: काय
0: काय
1: बोल.
0: करता आपण?
1: मॅडम, मी टीचर आहे अंध विद्यालयामध्ये.
0: अच्छा, आणि कोणता विषय शिकवता तुम्ही?
1: मॅडम, मी टाइम टेबल प्रमाणे जे विषय येतील ते विषय शिकवतो.
0: अरे वा, आणि कितवी पर्यंत शिकवता?
1: पहिली ते 8वी पर्यंत.
0: बाकी दैनंदिन जीवनात मुलांना अशा म्हणजे कोणत्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं?
1: आणि माझं दिसत नसल्यामुळे त्यांना चालणं जेवणं वगैरे.
0: हा हा
1: काही मुलं ऍक्टिव्ह असतात तर ते लवकर शिकतात.
0: अच्छा
1: काही मुलांना जरा वेळ लागतो.
0: अच्छा
1: तुम्हाला दादा कोंडके ज्या पिक्चर मधलं गाणं ऐकायचं होतं,
0: हा
1: बंगलोरी पोल बंगलोरी, नाही का?
0: हा हा
1: ते गाणं ऐकायचं होतं.
0: कोणत्या चित्रपटातलं आहे ते माहिती आहे तुम्हाला?
1: योच नवरा पाहिजे.
0: योच नवरा पाहिजे, अगदी बरोबर. चला तर तुम्हाला ऐकवीत आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची.
1: हॅलो.
2: हॅलो
1: हॅलो मन भावन या कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: मी प्रदीप ठाकरे बोलतो, परतवाडा जिल्हा अमरावतीवरून.
1: हा,
2: मला एक गाणं ऐकायचं होतं.
1: कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला सर?
2: मराठी चित्रपट गीत आहे, मी कशाला अरशात पाहू ग.
1: अरे वा,
2: बन्या बापू मधला आहे कदाचित.
1: आपण काय करता?
2: मी निवृत्त शिक्षक आहे.
1: अच्छा.
2: रेडिओ ऐकायची आवड आहे सुरुवातीपासून.
1: हा,
2: आमच्या काळामध्ये तेव्हा रेडिओच होता ना एक माध्यम त्या काळामध्ये.
1: बरोबर आहे.
2: टीव्ही वगैरे असं काही नव्हतं, मोबाईल नव्हते, त्यामुळे सर्व सकाळपासून रेडिओ सुरू व्हायचा, तो सायंकाळी रात्री 10-11 रेडिओ चालायचा.
1: आता तुम्ही निवृत्तीनंतर काय करता?
2: निवृत्तीनंतर आता त्याच शाळेमध्ये सेवा द्यायचा विचार आहे शिक्षकेपर्यंत.
1: अच्छा.
2: एप्रिल पर्यंत त्याच शाळेत सेवा दिली.
1: अच्छा.
2: आता पुढे पण तसंच करायचं.
1: अरे वा.
2: हा हा.
1: तुम्हाला ऐकवित आहोत तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हेलो
1: हेलो मैम।
0: हेलो, नमस्कार सर। हेलो,
1: हेलो
0: मन
1: हेलो,
0: भवन या कार्यक्रमात स्वागत।
1: मी वामन हिरेकर बोलता है, खापरखेड़ा।
0: हाँ बोला, वामन हिरेकर सर बोला।
1: माझ्या गाण्याची फरमाइश आहे, देयाची तिजोरी भक्ती साजे ठेवा।
0: आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं
1: जी हाँ,
0: हे गाणं तुम्हाला विशेष आवडतं।
1: विशेष आवडतो। मी शाळा शिकत होतो तेव्हापासून मला या गाण्याची बहुत ओढ आहे। हे गाणं म्हणजे असं आहे, देहाजी त्याच्यामध्ये सर्व गुण आलेले आहे, देव पाठ भक्ती संगीत, त्यामुळे मला हे पुष्कळ आवडते। मी अगोदर चौथी वर्गापर्यंत जास्त आहे, आता माझी वय आहे 60।
0: अच्छा, तुम्ही काय काम करता सर?
1: मी ड्रायव्हर आहे।
0: अच्छा, म्हणजे ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये काम करता तुम्ही?
1: हा, मी
0: अच्छा।
1: 85 पासून मोटर लाईन मध्ये काम करत होतो, एक मोटर लाईनचे ड्रायव्हर आहे।
0: अच्छा ठीक आहे ना, आम्ही ऐकवीत आहोत तुम्हाला तुमच्या आवडीचं हे गीत।

श्रोते हो, या वाढत्या तापमानात स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. मस्त आंबे, कलिंगड, कैऱ्या आणि आईस्क्रीमचा आस्वाद घ्या. बच्चे कंपनी कोल्ड्रिंक न पिता पन्हे ताक प्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या मस्त आनंदात घालवा. श्रोते हो, याबरोबरच आजचा मनभावन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आजच्या हॅलो मनभावन कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे आणि मी मंजुषा अंबुलकर आपली रजा घेते.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत जिगर सरैया यांच्या स्वराने, रचना समीर यांची. चित्रपटाचं नाव आहे फालतू.

फिलहाल ऐकूया या चित्रपटातून पलाश सेन यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

सात खून माफ ऐकूया या चित्रपटातून उषा उत्तप आणि रेखा भारद्वाज यांच्या स्वरात विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत.

0: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नवा भारत. आज यामध्ये विषय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना.
1: श्रोते हो, आज आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. स्वच्छ इंधन बेहत्तर जीवन असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील 5 कोटी महिलांना मोफत घरगुती LPG गॅस उपलब्ध करून दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

0: ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर आणि शरीरांवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर झालेच, त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास थांबवण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. घरगुती इंधनासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती, परंतु या योजनेमुळे ग्रामीण भागातील घरापर्यंत LPG सिलेंडर पोहोचले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही योजना राज्यात घराघरापर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपरिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी स्वच्छ इंधन बेहत्तर जीवन असा नारा देऊन केंद्र सरकारने 1 मे 2016 रोजी संपूर्ण भारतात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे 5 कोटी महिलांना मोफत घरगुती LPG गॅस जोडण्या देण्याचा केंद्र शासनाने संकल्प केला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील 2,06,000 कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गत LPG गॅस जोडण्या देण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भाग चूल विरहित करण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. चुलीतील धुरामुळे महिलांना त्रास होतो आणि त्यामुळे त्या विविध आजारांना बळी पडतात. अनेक वेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कार्यान्वित करण्यात आली आणि सर्वसामान्यांना परवडणारे इंधन म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना होय. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे, घराघरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासाच्या तक्रारी दूर करणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला केवळ एक अर्ज आपल्या जवळच्या LPG वितरण केंद्रावर जाऊन सादर करावायचा आहे. LPG केंद्रावर हा अर्ज निःशुल्क मिळतो अथवा ऑनलाईन अर्ज देखील भरता येतो. अर्ज सादर करताना अर्जदाराला आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जनधन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक आहे. सोबतच पंचायत अधिकारी, नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले BPL प्रमाणपत्र, BPL रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत भरलेले अर्ज SECC 2011 या डाटासोबत जोडून तपासण्यात येतात. त्या आधारावर लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येतात. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला असावा. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्याला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन खरेदी करण्याकरिता 1,600 रुपयाचे आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. गरिबांच्या घरात ही योजना पोहोचवण्याकरिता येत्या 3 वर्षात 8,000 कोटी रुपये खर्च करून उज्ज्वला योजना यशस्वी करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला LPG सबसिडीमधून जमा झालेल्या रकमेतून गती दिली जाणार आहे. केंद्र सरकारने सन 2015 सुरू केलेल्या गिव्ह इट अप या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 1,13,00,000 नागरिकांनी LPG सबसिडीचा लाभ घेण्यास नकार दिला असून ते बाजार मूल्यानुसार गॅस सिलेंडर खरेदी करतात. या अभियानाला नागरिकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद आणि त्या माध्यमातून बँक खात्यात जमा झालेली रक्कम नक्कीच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला यश मिळवून देणार आहे.
1: नवा भारत यामध्ये आज आपण ऐकलत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याविषयी माहिती. आलेख होता आशिष सातपुते यांचा, निवेदक होते महेश बागदेव. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:50 झाली आहेत. आता एका हरवलेल्या व्यक्तींविषयी सूचना. मंजू फुलचंद गजभिये ही

48 वर्षाची महिला राहते घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे सोनिया राजकमल गजबिये, न्यू खलासी लाईन, कामठी किंवा पोलीस स्टेशन जुनी कामठी, नागपूर शहर इथं कळवावे. प्रियंका गोपाल दुपारे ही 35 वर्षाची महिला हरवलेली आहे. उंची 5 फूट 4 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, हिला हिंदी आणि मराठी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे ललित किशोर ओके, प्लॉट नंबर 1623, मायानगर लघुवेतन कॉलनी किंवा पोलीस स्टेशन जरीपटका, नागपूर शहर इथं कळवावे. राजकुमार दामोदरराव भोयर राहणार सिरसपेठ नागपूर हे 45 वर्षाचे गृहस्थ राहते घरून बेपत्ता झाले आहेत. उंची 6 फूट, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना मराठी भाषा येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे लक्ष्मी राजकुमार भोयर सिरसपेठ नागपूर किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा नागपूर शहर इथं कळवावे. बंटी चरणदास वाडके हे 45 वर्षाचे गृहस्थ हरवलेले आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून यांना मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास पोलीस स्टेशन बेलत रोडी नागपूर इथं कळवावे. कश्यप वामनराव कोसारे हे 66 वर्षाचे गृहस्थ दिल्लीवरून बेपत्ता झाले आहेत. ते झेरॉक्स मशीन घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास त्यांच्या मुलाला कळवण्यासाठी पत्ता निखिल कश्यप कोसारे, प्लॉट नंबर 677, पवननगर यशोधरा नगर नागपूर किंवा पोलीस स्टेशन यशोधरा नगर नागपूर शहर इथं कळवावे. नेहा निखिल ठाकरे ही 23 वर्षाची महिला राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सळपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास तिच्या पतीला कळवण्यासाठी पत्ता आहे निखिल गणेश ठाकरे, प्लॉट नंबर 76, चंदन शेष नगर हुडकेश्वर नागपूर किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर इथं कळवावे. पूर्वा प्रकाश गायकवाड ही 19 वर्षाची तरुणी घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून दात पुढे आलेले आहे. हिला मराठी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता असा आहे प्रकाश गायकवाड, प्लॉट नंबर 16, शिर्डीनगर संजोबा शाळेजवळ नागपूर किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर शहर इथं कळवावे. साक्षी शुभम हटवार ही 20 वर्षाची महिला बेपत्ता झाली आहे. उंची 4 फूट 5 इंच, बांधा सळपातळ, रंग सावळा, हिला हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे शुभम श्रीराम हटवार, जुना कामठी रोड, कळमना, नागपूर किंवा पोलीस स्टेशन कळमना नागपूर इथं कळवावे. तमकिनत नाज वल्द अब्दुल खालिद ही 20 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 4 फूट 6 इंच, बांधा मध्यम, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून कपाळावर जुने माराचे निशाण आहे. हिला हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे मोठा ताजबाग नागपूर किंवा पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर इथं कळवावे. आफ्रिन बानो तौफिक शेख ही 19 वर्षाची युवती बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सळपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पोलीस स्टेशन यशोधरा नगर नागपूर इथं कळवावे. हरवलेल्या व्यक्तींविषयी सूचना आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

आता ऐका, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात कमाल तापमान 43.8 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 3.3 अंशानं जास्त होतं, तर किमान तापमान 26.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 2 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे, आज संपूर्ण दिवस आकाश मुख्यतः स्वच्छ राहून उष्णतेची लाट कायम राहील. कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान

26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 22974 पुरी गांधीधाम एक्सप्रेस सकाळी 8 वाजताची ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 2 तास 43 मिनिटं उशिराने धावत आहे.

आपल्या नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने धावत आहे. 20822 पुणे हमसफर एक्सप्रेस 11:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 3:18 उशिराने धावत आहे. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:33 उशिराने धावत आहे. 18030 शालिमार LTT एक्सप्रेस 1:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 3:18 उशिराने धावत आहे. 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 3 तास उशिराने धावत आहे. 12152 समरसता एक्सप्रेस 4:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 49 उशिराने धावत आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:05 उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे 12975 जयपूर एक्सप्रेस 11:05 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 12626 केरला एक्सप्रेस 11:45 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:40 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05 12811 हटिया एक्सप्रेस 1:35 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली AP एक्सप्रेस 2:10 20814 जयपूर पुरी एक्सप्रेस 2:25 12843 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 02141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस 3:10 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 1392.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत.

गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष. यामध्ये आज आपण ऐकणार आहात उर्मिला शेंडे आणि चमूद्वारे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सादर करते सतीश रेवे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, उर्मिला शेंडे आणि चमू आपल्यासाठी घेऊन आले आहेत विविध गुणदर्शनाचा एक सुंदर असा कार्यक्रम. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार बालमित्रांनो, आज आमचे बालकलाकार सादर करणार आहेत भन्नाट सुमधर गीते, बोधपर गोष्टी आणि हिंदू धर्मात ज्याला महत्वाचे स्थान आहेत अशा भगवत

0: भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाचे पठन करणार आहे आमची लहानशी चिमुकली प्रणिका अंकुश खोडे.
1: नमस्कार, माझं नाव प्रणिका अंकुश खोडे. आज मी तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय म्हणून दाखवणार आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अथ पंच

0: वाशयात शोध्वम चक्षुस्पर्शनंच व्यसनं घ्राणमेव च अधिशायां मनशायां विषयानुपसेवते उत्क्रामंथं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तो प्रकृतात्मानौ नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यकतन्तेजौ जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यज्जाग्नौ तत्तेजो वित्ति मामकं गामावीश च भूतानि धारयाम्यहमूजसां पुष्णामि चौक्षधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्दं चतुर्विदं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्थस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्प्रेरविदेव चाहं द्वाभिमौ पुरुषौ लोके शरक्षाक्षर एव च शरक् सर्वाणि भूतानि पूठक्स्थौक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्वन्य परमात्मे तु दारुतः यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्य ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोकैवैदै च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वहित भजति मान् सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मयाधघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्तस्य भारतो ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः हरे नमः। धन्यवाद।
1: जीवनात तालाला अत्यंत महत्त्व आहे। जर तालच नसेल तर जीवन बेताल होईल आणि म्हणूनच जीवन नर्क बनेल आणि म्हणूनच या तालाचे ज्याला भान आहे त्याचे जीवन स्वर्ग होईल हे त्रिकालाबाधित सत्य आहे। हे जाणून आमचा बालकलाकार श्रीकृष्ण किरण शास्त्री हा उत्तम तबलावादन करणार आहे।
2: नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण किरण शास्त्री आहे आणि आज मी आपल्यासमोर त्रिताल सादर करणार आहे।

0: संगीत हे जीवनातला प्राण आहे, हे सर्वश्रुतच आहे. तर अशा सुमधुर गीत गायन करणार आहेत मणिका मंगेश पडेगावकर, चार्वी समीर डाफे, शनिका कौशिक महांकाळकर आणि पिटुकला रघुवीर तुम्हाला देशभक्तीपर गीते अगदी सुस्पष्ट आवाजात म्हणणार आहेत.
1: माझं नाव मणिका मंगेश पडेगावकर आहे. मी आज दोन गाणे म्हणणार आहे. अडम तडम अडम तडम, स्टूलावर चढम, सांभाळून चढम, नाहीतर पडम धडम धडम. अब्बा अब्बा फळी वडब्बा, नक्की नक्की गोष्ट पक्की, आडू पाडू डब्यात लाडू, डब्यावर हल्ला डल्ला डल्ला, खिशात लाडू भरून घेवम, तिथल्या तिथे

डब्बा ठेवम डब्बा झाकम, पाय हळूच खाली टाकम, अडम तडम सांभाळून उतरम, गुपचूप गुपचूप बाहेर पडम, अडम तडम अडम तडम, डोंगरा एवढा मोठा ला वाटतो माझा बाबा, सुपरमॅन सारखा ताकतवान माझा बाबा, झुरळ पाल काळ कशालाच घाबरत नाही बाबा, बरं नसेल मला तर मात्र कसा घाबरतो बाबा, लॅपटॉप हेडफोन घेऊन सारखं काम करतो बाबा, पण माझ्याशी रोज थोडा वेळ नक्की खेळतो बाबा, गाडीवरून मस्त फिरवून

0: नंतर स्वतःच कुशीत घेऊन हळू समजावतो बाबा, प्रेम शहाणा शूरवीर मिश्किल हळवा माझा बाबा, तो सोबत असल्यावर आपण निवांत असतो बाबा। धन्यवाद।
1: नमस्कार, माझं नाव चार्वी समीर डाफे आहे। मी आता एक गीत म्हणणार आहे, त्या गीतचं नाव आहे हम होंगे कामयाब। हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन।

0: स्वातंत्र्य भारत माता की जय।
1: मुलांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे ना? तर उत्कर्ष उन्मेष केशवार तुम्हाला अगदी सोप्या भाषेत कथन करणार आहेत, नक्की तुम्हाला आवडेल।
0: नमस्कार, माझं नाव उत्कर्ष उन्मेष केशवार, मी आर एस मुंडले शाळेच्या तिसरीचा विद्यार्थी आहे। आज मी आपल्यासमोर एक गोष्ट सादर करीत आहो। गोष्टीचे नाव आहे सावरकरांची ऐतिहासिक उडी। होऊन गेले अनेक क्रांतिकारक, परी वेगळ्याची वीर सावरकर। स्वातंत्र्याची तळमळफार, इंग्रजांना करायचे होते तडीपार। एवढेच होते त्यांच्या जीवनाचे सार, एवढेच होते त्यांच्या जीवनाचे सार। विनायक दामोदर सावरकर हे नाव प्रत्येक भारतीयांच्या नसानसात भिनलेले आहे। त्या व्यक्तीने अतिशय कष्टात आयुष्य काढलं। ते बॅरिस्टर झाले होते, म्हटलं असतं तर ऐशो आरामात जगले असते, पण त्यांनी तसं केलं नाही। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या भारत मातेची सेवा करण्यात घालवले। एकदा सावरकर आणि त्यांचे सहकारी नवीन बॉम्बचे शिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला गेले होते। ते शिक्षण घेऊन लंडनला गेले व त्या बॉम्बचा वापर करून त्यांनी इंग्रजांना दे मा धरणे ठा असे अगदी सळोकी पळो करून सोडले। पण इंग्रजांच्या गुप्तहेरांची नजर या सगळ्यावर होतीच। व्हिक्टोरिया नावाच्या स्टेशनवरच इंग्रज अधिकाऱ्यांनी सावरकरांना पकडलं आणि त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली। राजद्रोहाचा खटला चालवण्यासाठी सावरकर यांना हिंदुस्थानात न्यायचं होतं। मोर्या नावाच्या जहाजावर अगदी कडक बंदोबस्तात त्यांना नेण्यात आलं। सावरकरांना घेऊन मोर्या जहाजाने लंडनचा किनारा सोडला आणि फ्रान्सच्या दिशेने त्यांचं जहाज चालू लागलं। मोर्या बोटीतून मुंबई प्रवास चालू होता। बोट फ्रान्सच्या मार्सेलिस नावाच्या बंदराजवळ येत होती। तिच्या इंजिनात काही बिघाड झाला होता। कैद्यांच्या खोलीवर कडक पहारा होता। सावरकरांच्या मनात प्रचंड ताकदीचा व अत्यंत धाडसी विचार आला। आपण या बोटीतून निसटून जर फ्रान्सच्या भूमीवर गेलो तर तिथे या इंग्रजांना मला पकडता येणार नाही। आंतरराष्ट्रीय कायदाच तसा होता। त्यांचा मनातील विचार पक्का झाला, कसंही करून इथून निसटलंच पाहिजे। पण या कडक पाऱ्यातून निसटून फ्रान्सचा किनारा गाठणार कसा? शेवटी निश्चय पक्का झाला आणि ती रात्र गेली। मग भाल्या पहाटे सावरकर उठले। त्यांनी घाईने पहारेकरांना सग्ग केलं आणि म्हणाले, मला संडासला जायचे आहे। लगेच कोठडीतून काढून त्यांना पायखान्यात पाठवलं। त्यांनी दार घट्ट बंद करून घेतलं। संडासाच्या दाराला काचेची छोटी झडप होती। तिच्यातून दिसू नये म्हणून आपल्या अंगातला अंगरखा काढून त्या झडपेला लावला। पायखान्याच्या बसण्याच्या जागेत मोठी फट होती। तिच्यात पाय घालून सावरकरांनी आपलं अंग सोरून हळूहळू खाली घातलं आणि त्या पोट होलमधून थंड समुद्रात उडी घात। त्यांचं अंग रक्ताळलेलं होतं आणि त्यावर समुद्राचं खारं पाणी लागत होतं। अंगाची लाही लाही होत होती, पण नाही, त्यांना दिसत होता तो फक्त फ्रान्सचा समुद्र किनारा। सावरकर समुद्रातून सपासप पाणी कापीत किनाऱ्याकडे निघाले। इकडे बराच वेळ झाला म्हणून पहारेकऱ्यांनी काचेची झडप पाहिली। आत तिच्यातून काहीच दिसत नव्हतं। काठीने ती झडप वर करून पाहिली तर आत कोणीच नाही आणि न धो धो वाहतो आहे। पहारेकरी ओरडले, संडासातून कैदी गायब झाला, संडासातून कैदी गायब झाला। ओ माय गॉड, ओ माय गॉड, शिपाई धावले। सगळीकडे शोधाशोध सुरू झाली। कप्तान डेकवर गेला, त्याने दुर्बिणीतून पाहिलं

बाप रे, सावरकर सपासप हात मारीत किनाऱ्याकडे जात होते. त्यानं त्यांच्या अंगावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा मारा चुकवीत चुकवीत सावरकर थेट किनाऱ्यापाशी गेले. तटाची भिंत चढून ते थेट फ्रान्स भूमीवर पोचले. त्यांना तेथील पोलीस चौकीत जायचे होते, पण तेवढ्यात बोटीवरील शिपाई धावत आले. त्यांनी सावरकरांवर झडप घातली, पण सावरकर म्हणाले, मी फ्रान्सच्या भूमीत आहे, तुम्ही मला पकडू शकणार नाही, जा बोटीवर परत जा. पण ऐकतो कोण? त्या क्रूर शिपायांनी सावरकरांना फरफटत ओढत थेट बोटीवर नेले. मग पुन्हा त्यांना त्या खोलीत कोंडले आणि त्यांना मुंबईत आणले. तोपर्यंत लोकांना

0: त्यांना मुंबईत आणले. तोपर्यंत लोकांना कळली होती ती जगप्रसिद्ध उडी, ती विलक्षण उडी. वा रे वा हिंदूपुत्र, एवढे होऊनही त्यांनी आपलं कार्य न थांबवता उलट अतिशय जोमाने पुढे चालवलं. भारत मातेची जय.
1: वा, उर्मिला शेंडे आणि चमूद्वारे सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्तमच होता. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा श्रोते हो, आता या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.
2: इंद्रधनुष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मध्यम लहरी 512.8 मीटर हर्ट्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 12 वाजत आहेत. काही क्षणातच आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये प्रथम आपण ऐकणार आहात महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: कमी वेळात जास्त नफा,
6: बस एका क्लिक वर कमाल. हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: प्रेरणादायी अनुभव व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदी ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथम आधी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं.
0: हा,
1: त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे, आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना. आणि माहीत नसायचं पण याला तर भूक लागलेली असायची, आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचा. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असा का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून, त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
0: बरोबर.
1: त्यावेळेस होतं तसं, वरच्या वर्गात गेला. पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीयेत, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय, आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला, म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं, आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा अॅक्यू टेस्ट करूया.
0: बर.
1: आणि जेव्हा मी अॅक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे.
0: बर.
1: आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या.
0: बर.
1: म्हणजे आता मात्र ह्याचं आपण काहीतरी केलं,
0: विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
1: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे. म्हणजे कुठल्याही पार्टमध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे. मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
0: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
1: म्हणजे काय म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय, असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
0: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके
1: कसे प्रयत्न करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठंतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा.
0: बर.
1: म्हणजे आणि तेही कसं माहितीये का, पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो,

0: आता आपण काय करायचं, रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही, 8 दिवसातून एकदा मी घालायचीच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण अपंग करणं आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार,
1: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी केला
0: पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धुरे गोविंदा, असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घेरे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेडं म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
1: आणि घडवणार कसं
0: घडवणार.
1: शेवटी तुम्ही आई होता त्यावेळेला, आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे आज समाजात जायला, एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सूचनं आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
0: हा म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बरं का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याच्या त्याची आपले अंडर गार्मेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे, असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा, पण तेही त्यानं खरंच त्याचं म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता आणि मग मी ते करायला त्याला जमलं. त्याला आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता, कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय, त्यामुळे सकाळी मी त्यांना पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर.
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे, त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंथरुण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची, ते सगळं करून आला कि मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं,
1: कसं आहे घडवायचं आहे तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं, त्यानुसार तुम्ही वागत गेलात. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकत, दिसू शकत,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला
0: आहे आणि
1: हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो, म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की.
0: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो.
1: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात, शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं, आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल.
0: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत. म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दमवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एक तर आधी फिटची औषधं आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते

0: फार त्रासदायक होईल म्हटले, तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा, म्हणजे आता घरात तो काय काय करतो ते बघा आणि ते. मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता, म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार, मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात
1: वापरला पाहिजे.
0: हा मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला घेऊन अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा, म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा,
1: तसं राग कमी करायचं तर ते
0: तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळत सुटायचं, मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होत, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग, मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे, म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायच्या.
1: अरे बापरे,
0: असं त्याला ती सवय लावली होती, त्यामुळे तो व्यायाम आपवायचा असे. त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं, तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
1: अरे
0: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
1: अरे वा,
0: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना, ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला न्यायला पाहिजे.
1: बरोबर,
0: ह्याला कुठं ठेवणार.
1: बरोबर.
0: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला, धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्यासोबत जिम्नॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्यासोबत करायला लागल्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल, मग ती येण्यासाठी त्याच्या मागं धरून पळायचं.
1: बरोबर.
0: बरेच लोक मला खूप काही काही म्हणत होते.
1: बरोबर.
0: की बघा कशी पळतीये, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येत आहे तर ह्यालाही येऊ शकतं.
1: बरोबर. बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यानं सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.
1: अरे वा, खूप.
0: म्हणजे त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लागला, तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता. आणि इतकं म्हणजे छान करत गेला आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला. शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं
1: पण ते घडलं.
0: पण सतत प्रयत्न, सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच.
0: खरंच आहे. म्हणजे मलाही अजून तुम्हाला मी सांगतीये पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगतीये आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं.
1: बरोबर.
0: पण हे सगळं त्यानं केलं.
1: नक्कीच.
0: आणि अजूनही
1: ते यश आहे म्हणायला पाहिजेत.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला करोना झाला, मिस्टरांना करोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं, त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार,

0: म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहितीये ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहित असणार. पण ती
1: बरोबर.
0: पण खूप सांभाळून घेत होती, अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हंटल काय करणार, म्हणजे पुढं काय होणार, ही
1: बरोबर,
0: दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्या नंतर आपल्या
0: हा,
1: मुलाचं काय.
0: आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहेत हो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर, तुम्हाला का म्हणजे माहिती पाहिजे. नाही नाही माझी पुतणी आहे म्हटले तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला. तर मग आम्ही असं विचारलं तर काही नाही म्हणले, तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं, पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं, असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे, विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे, जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
1: खरं
0: कारण
1: खूप महत्वाचा शब्द आहे हा साथीदार.
0: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना. पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्या यांना मदत करणार. तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हटलं, माझा मुलगा असा असा आहे सगळं सांगितलं. आणि मला ती क्लिअरिटी आवडती, म्हणजे कुठेही
1: आहे ते खरं सांगून
0: खरं सांगायचं
1: काय असेल
0: किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
1: त्याच्यापेक्षा.
0: मग ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं किंवा तुला कोणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणारच नाही
1: करायलाच
0: पाहिजे, आम्ही तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे, हे नको लक्षात घेऊस.
1: बरोबर,
0: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस,
1: तुझी मनाची तयारी बघ.
0: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते, तुला किती पाहिजे तो पिरियड देते. पण तुला कोणी कंपल्शन करतंय, कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो म्हणजे तो काही उपयोगाचा नाही.
1: दोघांचं आयुष्य आहे, पुढे जाऊन उभं राहायचं आहे.
0: आणि नियम असा आहे ह्या मुलांच्या बाबतीत पण GR आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची.
1: बर,
0: असा होता. पण 2016 नंतर असा GR आला की पालकांची संमती, मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
1: बरोबर
0: काय, तर ह्या मुलांची तुम्ही करू शकता.
1: बर,
0: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं. मग त्या सगळं आहे कायद्यानुसार. मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही, म्हणजे करूया. आणि मग हिचाही होकार आला, सगळे तयार झाले, सगळं झालं. त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री म्हणजे कुठेही या मुलांचं काही पुढं त्रासदायक होऊ नये.
1: बरोबर,
0: त्यामुळं मग वकील हे करून तिच्या आई बाबांच्या सह्या आमच्या सह्या सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं आणि नावं पण इतकी छान आहेत, ओंकार आणि गौरी. म्हणजे खऱ्या अर्थानं
1: अगदी तुम्ही म्हणता तसं
0: रबने बनाई जोडी. आणि दोघंही खूप छान. पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतलीय.
1: बरोबर,
0: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतलीय. त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये, पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल. टीव्ही बघतोय हे होतंय. आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं.
1: बरोबर,
0: थोडं अवघड होतं.
1: बर,
0: पण प्रयत्न करत होते मी सांगायचे. पण आता मात्र घरी जेव्हा आपण तिला आणलंय तर आपली जबाबदारी 200% वर वाढलेली.
1: बरोबर,
0: म्हणजे कारण जेव्हा आपल्या मुलाला आपण सांभाळून घेतो तेव्हा तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: आणि खरंच म्हणजे इतकी गुणी मुलगी आहे की ती सगळं करते. म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे म्हणून असं नाही, पण मी सुद्धा स्वतः म्हणते की मीही भाग्यवान आहे की मला ही सुना छान मिळाले आहे की ज्या माझ्या मानसिकतेचा,
1: बरोबर,
0: मुलाच्या मानसिकतेचा आणि घराचा सगळा विचार करून वागतात.
1: वा, आणि तुम्ही त्याच्या माग म्हणजे जो काही विचार केला त्याचं लग्न करण्यामाग तो अशा पद्धतीनं तडीस नेलात आणि सुदैवानं त्याचं नशीब, तुमचंही भाग्य की त्याला साथीदार. तुमचं म्हणणंही अगदी योग्य आहे की जोडीदार नाही साथीदार, आणि तशा पद्धतीनं ती साथीदार मिळालेली आहे. त्यांचं उत्तम आज चालू आहे. हीही त्याच्या आयुष्यातली एक पुढची स्टेप तुमच्याच खरं तर आईच्याच प्रयत्नांनी आणि तुमचंच हे कौशल्य म्हणावं लागेल, तुमचा विचार म्हणावा लागेल की त्याला सुद्धा हे मिळालेलं आहे किंवा

0: काय म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे टप्पे असतात. शिक्षण असेल, मध्यम वयात आल्यानंतर वैवाहिक आयुष्य हा एक टप्पा, आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीनं इतकं सगळं घडवणं खरंच म्हणजे पुरस्कार हे फक्त एक माध्यम झालं किंवा तो एक कौतुकाचा भाग झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच. श्रोते हो मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार त्याला गोळाफेक म्हणा, रनिंग म्हणा, यासाठी सगळी तयारी करून घेतलीत आणि मग त्याला नंतर स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं, तर तोही एक परमोच्च आनंदाचा क्षण की आपल्या ह्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या मुलानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच इतकं मोठं पदक, इतकं मोठं यश खेचून आणलेलं आहे. खरंच हा सुद्धा एक खूप महत्वाचा कौतुकाचा मुद्दा आहे, काय सांगाल.
1: ते सांगताना मात्र अगदी म्हणजे आता खरं सांगू का डोळ्यात पाणी येतं. सगळेजण खूप म्हणजे कधी कधी कोणीतरी असं म्हण म्हणायचं की अहो तो खूप त्रास देतोय त्याला जरा पट्टा बांधा, खिडकीला बांधा वगैरे असं म्हणायचे. खूप रडायचे मी, खूप म्हणजे असं त्यावेळेस बॅग जायचे म्हणजे नाही आता काही होऊ शकत नाही असं व्हायचं. पण जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा तेव्हा मी खरं सांगू त्यावेळेस मी कुठल्या तरी मंदिरात जायचे आणि शांत बसायचे, म्हणजे आदळे येणाऱ्यांना बघायचे की प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आहे.
0: बरोबर,
1: प्रत्येक जण आपले परमेश्वराला सांगायला येत आहेत की मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. मी काही नाही, मी शांत बसायचे नुसती थोडा वेळ आणि त्यानंतर मी परत यायचे की नाही आपण थकलो की सगळं थकणार, त्यामुळे आपण थकायचं नाही. जेव्हा लढायचंय, हा लढायचंय, आणि जेव्हा आपण लढायचंय असं ठरवतो तेव्हा मात्र आपण परत परत ती तलवार मानात घालायची नाहीये.
0: बरोबर,
1: काय त्यावेळेस लढायचंच आहे आणि अशा ह्यानं मी ते सुरुवात केली आणि मग मात्र ठरवलेलं की काही घडू दे. म्हणजे जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला निघाला होता त्याचा बरंच तो प्रवास मोठा आहे की सिलेक्शन असतं, त्यानंतर हैदराबादला चेन्नईला गेला.
0: त्यात सुद्धा मला असं म्हणायचं की या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ज्या प्रोसेस असतात ऑलिम्पिक पर्यंत जाणं तितकं सोपं
1: नाहीये.
0: त्याच्या आधी ट्रेनिंग असेल, तितकी तयारी असेल, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला जे बेसिक गोष्टी करायला शिकवल्यात त्या खूप महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असणार
1: आहेत.
0: कारण तुम्ही दैनंदिन आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःच्या स्वतः करण्याच्या त्याची सुद्धा तुम्ही उत्तमरित्या तयारी त्याच्याकडून करून
1: घेतली होती
0: आणि ती त्याला या प्रवासात नक्कीच उपयोगी ठरली
1: होती. खरंच की म्हणजे करताना प्रत्येक गोष्ट मी विचार करून करत होते आणि ती करताना मला समजतंय असं नाही, त्याला कुठल्या भाषेत समजेल आणि त्याला काय जमेल ह्यानं मी ते करत होते. म्हणजे इवन तो आता काही असू दे, आम्हाला पासपोर्ट काढताना पण खूप त्रास झाला की काहीच कळत नव्हतं. आमच्या घरातला पहिला पासपोर्ट तोच, म्हणजे खरंच सांगते अभिमानानं सांगावं वाटतं की घरातला पहिला पासपोर्ट माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या ओंकारचा होता. आणि तो पासपोर्ट जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा इतकं म्हणजे आनंद झाला होता की काय जे सांगता येत नाहीये. पहिला पासपोर्ट आपल्या बाळाचा की ज्याला सगळी दुनिया अगदी घरातल्यापासून सगळेच म्हणत होते की याचं काहीच होणार
0: नाही,
1: त्याचा पासपोर्ट आलाय. ही कल्पना ज्यांनी ज्यांना हे कल्पना करायची वाटत असेल त्यांना कळेल की काय होतं. आणि तो पासपोर्ट आला, त्याच्यानंतर त्याचं शिबिर होतं हैदराबादला होता. हैदराबाद नंतर चेन्नईला एक कॅम्प होता, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे कोच येत होते, इथले कोच सगळ्यांच्या ह्याच्यात. आणि त्याच्यात पालकांना कुठेही परवानगी नव्हती.
0: बरोबर,
1: त्यामुळं तुमच्या मुलाचं बिहेव्हिअर तपासलं जातं. आणि तिथं ते तपासताना एक गोष्ट अशी घडली की तिथे एक मुलगा जो होता त्याचा मित्र त्याच्यासोबत गेलेला, त्याला टेम्परेचर आलं आणि ह्या मुलानं त्याला टेम्परेचर आलेलं असताना त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं वगैरे त्याच्या सोबत असताना ह्या मुलानं केलं, ते बिहेव्हिअर तपासलं जातं.
0: वा वा,
1: आणि खरंच ते तपासलं गेलं आणि त्यानंतर त्याचं वागणं किंवा आपणच पहिलं खाणं असं नव्हतं. आप कोण खा म्हटलं की

0: खाणार
1: हाँ हाँ
0: आणि हे सगळं आम्ही आधी घरात सगळं त्याचं करून घेत होतो.
1: बरोबर
0: आणि हे सगळं ते बिहेवियर तपासलं गेलं, त्यानंतर त्याचं तिथं सिलेक्शन झालं, परत दुसरा कॅम्प होता तिथेही त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्याच्यात त्याच्या कोचांचं पण आहेच,
1: बरोबर
0: त्यानंतर
1: आहे,
0: आमच्या पालकांचं आहे, त्यानंतर अशी शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांच आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही, प्रत्येक जणांच्या शुभेच्छा,
1: बरोबर
0: कुणाची तरी शुभेच्छा अशा लागतात की त्या म्हणजे काय पुष्पहार होतात,
1: नक्कीच.
0: तर तसा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. त्यानंतर होता आर्थिक नियोजनाचा भाग. तो आर्थिक नियोजन आता कसं करायचं, काय म्हणजे आता पाठवायचंय तर थोडं काही काही त्यांचे जे रूल्स प्रमाणे काय काय घ्यायचं होतं हे होतं, तर ते आर्थिक नियोजन मी कसं करू मला काही कळेना. कारण तसं काही आम्ही मध्यम वर्गीय होतो आणि एकदम 40,000-50,000 असा जर खर्च असेल तर आम्ही कसं करणार, तर काय करावं काय नाही. तर हा प्रश्न मी सगळ्यात पहिला माझ्या भावाला विचारला, काय करू रे, अरे तुझ्या मुलाला मिळतंय हे, तू पैशाचा विचार करू नकोस, मी आहे ना. तेव्हा मात्र मला असं जाणवलं की आहे कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतंय. आणि मग माझ्या भावांनी मला मदत केली आणि मग ते पैशाचं आर्थिक नियोजन जेव्हा संपलं तेव्हा मग पुढं पुढचा टप्पा आला की पुढे आता त्याचं सगळं तयारी करणं, हे नेणं ते नेणं, म्हणजे काय जे न्यायचंय त्याची सगळी तयारी करणं. पण हा मुलगा मग सगळं विस्कटा विस्कटी करेल का किंवा कसं वागेल, मग ते व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये रोजच्या त्याचे कपडे
1: सगळी तयारी करून
0: ती सगळी तयारी. आणि जेव्हा तो ऑलिम्पिकला जायचं झालं तिकडे आम्ही पोहोचवलं तिथेही खूप त्रास झाला. आणि जेव्हा तो इंडिया असं घातलेला टी शर्ट घालून आणि ते बॅग घेऊन तो निघाला होता आणि त्याच्या सोबत ते कोच होते, तर ते निघाले होते आणि तेव्हा मी खूप रडत होते. म्हणजे त्यांना दिसत होतं की यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. मला खरं तर एवढं प्राऊड फील होत होतं की इंडिया जे आपल्याला नुसतं बघायला मिळत होतं आणि ते आपला मुलगा आपल्याला दाखवतोय. म्हणजे हा जो प्रसंग आहे ना तो अतिशय प्राऊडेबल आहे.
1: बरोबर,
0: कारण भारताबद्दलच जो आपल्याला अभिमान असतो आणि ते त्यानं टी शर्ट घातलाय, तर ते सरळ मला म्हटले अरे आप क्यों रो रही हो, हमारे साथ है वो बच्चा, क्यों तकलीफ नाही उसे होगी. मग मला काही बोलता येईन नाही नाही म्हटलं. पहिल्यांदाच तो निघालाय ना आणि मला तो टी शर्ट वरचा इंडिया जो आहे ना तो माझ्या डोळ्यात साठवायचा आहे म्हणून मी बघतीये म्हटलं. मग तो गेला, पण जेव्हा गेला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती
1: काय करेल
0: कसं वागेल तिथे, कसा आपण म्हणतोय फिट आली समजा तर काय होईल, काय बाथरूम मध्ये फिट येऊन पडला मग असं हो झालं तर अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी
1: विचार
0: सगळ्या गोष्टीनं विचार होते. आणि त्या सगळ्या विचारातून
1: जेव्हा त्यानं मेडल मिळवलं,
0: जेव्हा कळालं की गोल्ड मेडल, आणि ते कळताना सुद्धा अक्षरशः असं झालं की आदल्या दिवशी तो सेमीफायनलला जेव्हा होता, म्हणजे सेमीफायनल त्यानं जिंकली आणि फायनल उद्या आहे, त्याच्या आदल्या दिवशी मला कोच सरांनी फोन केला की अहो तो घरीच जायचं म्हणायला लागलाय, आईकडे जायचं. म्हणजे हा जो त्याचा बिहेवियर होता तो इतका म्हणजे कळणं कळण्याबद्दल होता, त्यांनाही काय कळेना. मग तेव्हा त्यांनी मग मला फोन करायला सांगितलं. मजा अशी असायची की आता आपल्याला कॉल कुठेही अनलिमिटेड असं होतं ना, आणि त्यावेळेस ते रात्रीचा करावा लागायचा, त्यातून मग आपल्याला छोटे छोटे फोन होते रिचार्ज मारलं पाहिजे हा सगळा प्रकार होता. आणि थोडस बोललं किंवा रिंग वाजली तरी पैसे संपायचे, आम्हाला कळायचंच नाही की काय हे. म्हणजे खरंच त्या बाबतीत अडाणी होतं हा खरंच, म्हणजे शिक्षण असणं म्हणजे सगळं कळतं अशातला भाग नाही,
1: बरोबर.
0: तर ते काय कळायचं नाही आता काय करायचं. मग त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी त्याला फोन केल्यावर मम्मी मी नाही थांबणार. मम्मी म्हटलं बाळ तुला मिल्खा सिंगना भेटायचंय ना, त्याला मिल्खा सिंग फार आवडत होते, मिल्खा सिंगला भेटायचंय ना, मेडल मिळाल्याशिवाय ते भेटत नाहीत, त्यामुळे तुला मेडल आणायचंय. मग ते कसं येणार, मग उद्या येणार, तू छान पळलास छान हे केलं तरच होणार. दुसरी गोष्ट अशी की मिल्खा सिंगना भेटायचंय हे मात्र त्याला फार हे होतं, आणि त्यामुळं त्यानं जो दुसऱ्या दिवशी
1: कमाल करून दाखवली,
0: कमाल केली की मला बोलता येत नव्हतं, त्याचा फोन येतोपर्यंत त्यांचं कळसतोपर्यंत मला काही कळत नव्हतं. अक्षरशः मिस्टरांनी आमच्या ते कळालं जेव्हा फोन आला तेव्हा मिस्टरांनी त्यांनाही बोलता येईना, आणि त्यांनी मग खाली मेडल होती दोन, एक सिल्वर आणि एक गोल्ड असं हातात घेऊन आले आणि माझ्या हातात नुसतं ठेवलं असं सांगितलं. सांगताना मला जे कळालं की मी अर्धा तास लहान बाळ जसं रडतं ना तशी रडली.
1: खरंच खरंच नाही, खरंच तुमच्या ह्या कष्ट

0: आनंदाचे, जिद्दीचे, संयमाचे सगळ्याच हे खरं तर फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतरची पुन्हा त्याच्या इच्छेखातर मिल्खा सिंग यांची भेट
1: झाली,
0: ती सुद्धा अथक इतरांच्या प्रयत्नांनी म्हणा आणि तुमच्या चिकाटीने.
1: मी आकाशवाणीला धन्यवाद देते हा, कारण आकाशवाणी हे घडलं
0: बरोबर, त्यातून ती लिंक लागत
1: गेली
0: आणि त्याची तीही इच्छा पूर्ण झाली आणि तो तुम्हाला अविस्मरणीय अनुभव. खरी श्रीमंती काय आणि लोक मोठी होतात ती कशामुळं? निव्वळ त्यांच्या या वागणुकीमुळं, आचार विचारांच्यामुळं. ह्याची सगळी प्रचिती सुद्धा तुम्हाला त्यामुळं आली.
1: इच्छाशक्ती जोरदार असती हे त्याच्यामुळं आम्हाला कळालं.
0: खरंच तुमचा हा संपूर्ण प्रवासच खूप प्रेरणादायी आहे, खरंच कौतुकास्पद आहे मी म्हणेन. फक्त जाता जाता शेवटी आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला पुढे अजून काही करायचं असं काही नियोजन किंवा एक काही स्वप्न वगैरे आहे का?
1: करायचंच आहे, म्हणजे आता हे चालूच आहे, पण माझी अशी खूप इच्छा आहे की ह्या मुलांना एवढं आता गोल्ड मेडल मिळवलं हे झालं, पण यांना कुठं नोकरी नाहीये किंवा यांना कुठेही म्हणजे तेवढा हे मिळत नाही
0: म्हणावं
1: जे हा म्हणजे आता तुम्ही आज आपले काही काही प्लेयर्स असतात त्यांना
0: सवलती
1: आहेत,
0: काही योजना
1: असतात
0: बरोबर
1: हा, पण आता एवढं गोल्ड मेडल मिळालंय किंवा खेळाडू आहे बाबा त्यांच्यासाठी काहीतरी असं झालं पाहिजे, पण सगळेच खेळाडूंना मिळत नाही अशातला भाग नाही. पण ही जी मतिमंद, आपण आता मतिमंद का शब्द वापरते, तर दिव्यांगामध्ये बाकी सगळे येतातच, म्हणजे अंध,
0: फिजिकली हँडिकॅप
1: हे येतातच,
0: कर्णबधीर, मुकबधीर,
1: पण आपल्याला हा शब्द आता मतिमंद का वापरावा वाटतो, तर यांना कुठेही हे मिळत नाही, म्हणजे नोकरी नाही, म्हणजे ह्या मुलांना कंपल्सरी स्क्वॉड लागणार. स्क्वॉड म्हणजे त्यांचा जो मदतनीस आहे, म्हणजे थोडक्यात कधी आई असेल, कधी बाबा असतील, आणि जर ते दोन्ही नसतील तर आणि जे कोण असतील, तर त्या सगळ्याची गरज आहे, पण तो तेवढा प्रामाणिक असला पाहिजे.
0: बरोबर.
1: तर मला अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे, जसे वृद्धाश्रम नॉर्मल लोकांसाठी आहेत ना, तसे जर ह्या मुलांसाठी वृद्धाश्रम किंवा ह्या मुलांसाठी
0: काहीतरी
1: उपाययोजना करावी की त्यांची औषधं असू देत. योजना भरपूर आहेत, पण त्या योजनांचे अटी आणि हे खूप क्रिटिकल आहेत, की ज्या क्रिटिकल योजना आणि हे करण्यासाठी त्यांचा स्क्वॉड तेवढा सक्षम असला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि ते असायसाठी माझी अशी इच्छा, म्हणजे माझी असं नाही, जेवढ्या जेवढ्या दिव्यांग असतील त्या सगळ्यांच्याच इच्छा अशा असेल की ह्या मुलांच्यासाठी किंवा ह्या लोकांसाठी सहानुभूती नको आहे. सहानुभूती फार त्रासदायक असते.
0: बरोबर.
1: कारण का
0: त्याच्यापेक्षा त्यांना उभारायला मदत
1: हा, त्याच्या पुनर्वसनासाठी जे काय लागतंय, त्यांना सक्षम करण्यासाठी जे काय लागतंय, त्याच्यासाठी त्याला मदत करा.
0: बरोबर.
1: म्हणजे योजना आणल्या म्हणजे झालं असं नाही, तर त्या योजनाची अंमलबजावणी परफेक्ट होतीये का, किंवा खरंच ती त्या माणसाला गरजेची आहे का, किंवा कुठेही स्क्वॉड नकोय बाबा किंवा काय आहे, तर असं पण नको ना.
0: बरोबर.
1: स्क्वॉड हा कंपल्सरी त्या मुलांना लागतोच, कारण त्यांना जमतच नाही.
0: बरोबर.
1: जरी तुम्ही एसटी फ्री दिली आहे समजा, तर त्या एसटीत कुठल्या बसायचंय हे कळलं पाहिजे ना.
0: बरोबर.
1: मग त्यासाठी स्क्वॉड पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या मुलांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, की ह्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी अशा
0: समाजाचा तेही एक भाग आहेत, घटक
1: आहे,
0: आणि सर्वसामान्यांच्या पद्धतीनं त्यांनाही आज जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कुठेतरी मिळवून द्यायला हवा, मिळायला हवा, यासाठी काहीतरी
1: योजना
0: किंवा सर्वांनी
1: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे, शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
0: जबाबदारी आहे,
1: जबाबदारी आहे.
0: आपण जे म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीनं
1: केलं पाहिजे.
0: खूप महत्वाची गोष्ट,
1: जसं आपण आता म्हणतो ना कचरा मुक्ती किंवा पर्यावरणासाठी हे करा, ते प्रत्येकाने केलं पाहिजे. जर आपल्या घरातला कचराच तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात टाकला तर काय उपयोग आहे ना, म्हणजे तो काहीच उपयोग नाही. तसंच आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाने जर केलं तरच ते पुढे जाणार आहे.
0: नक्कीच.
1: आणि मग ते करण्यासाठी प्रत्येकाची आम्हाला मदत पाहिजे.
0: खरं.
1: जे पालक अशा ह्याच्यातून जात आहेत तर त्यांना ह्या प्रत्येकांना मदत पाहिजे. त्यांना तुम्ही सहानुभूती देऊ नका, त्यांच्याकडे लाचारीनं बघू नका, त्यांना कुठलीही गोष्ट भीक म्हणून देऊ नका.
0: बरोबर.
1: काय त्यांना देताना त्यांचा तो हक्क आहे म्हणून द्या.
0: नक्कीच.
1: आणि तो तुम्ही कुणीही मारू शकत नाही.
0: बरोबर.
1: कारण ते मागू शकत नाहीत.

0: बरोबर
1: मागणाऱ्यांना तुम्ही देणारच,
0: खरे.
1: न मागणाऱ्यांना जेव्हा तुम्ही देता तेव्हाच ते तुमचा जो समाजातला काम आहे तुमचं ते पूर्ण होतं
0: बरोबर
1: असं आहे. तर ह्या मुलांसाठी पण काहीतरी असं घडलं पाहिजे की जे आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या मुलांसाठी विमा, स्पेशल विमा ह्या मुलांसाठी केला पाहिजे आहे असं म्हणतात, पण त्यांच्या पालकांनी तो करावा लागतो.
0: बरोबर
1: तसं होत नाही, मग त्याचे खूप काय म्हणतात त्याला प्रीमियम वगैरे असतात, मग ते सगळ्या झेपत नाही. मतिमंद मुलांचे जे पालक आहेत, काही मध्यम वर्गीय आहेत, काही अगदीच गरीब आहेत, त्यांना हे झेपत नाही.
0: बरोबर.
1: म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या आहेत, प्रयत्न तर करणार आहोत
0: पण त्याला सर्वांची साथ
1: सगळ्यांची सगळ्यांची. आज म्हणजे
0: तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल अशी अपेक्षा मी करते. ह्या सगळ्या अनुभवातून किंवा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणेन मी. आणखी एक आता शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही तुमच्या मुलाला घडवलत आणि तशाच मुलांना इतर त्यांचे पालक जे आहेत ते घडवू देत यासाठी सुद्धा बरंच कार्य केलं महिलांसाठी, पालकांसाठी, या अशा दिव्यांग विशेष मुलांसाठी बरंच काम केलं. असे अनुभव समाजात आज अनेकांना येत असतात, किंबहुना म्हणूया आपण फक्त याच समस्या नाहीत तर वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या नक्कीच आहेत
1: असतात.
0: पण हे जे काही सगळं काम करताना, तुमच्या मुलाला घडवताना, तुम्ही एक स्त्री, एक महिला म्हणून जे काही खंबीरपणे उभं राहिलात, प्रयत्न केलात, त्या सगळ्या अनुभवावरून इतर महिलांना, एकूणच समाजाला म्हणेन मी, काय सांगाल? एक सल्ला म्हणूया, एक मार्गदर्शनपर म्हणून म्हणूया.
1: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाहीये, खर तर आईच आहे. एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं. प्रयत्न केला की घडू शकतं. आपण म्हणतो ना, प्रयत्न हे रत्न आहे.
0: बरोबर.
1: मग त्यानुसार प्रयत्न केला की घडतं. पण माझं असं मत आहे की असं बाळ आहे किंवा दिव्यांग मूल झालंय म्हणून थकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं.
0: बरोबर.
1: आणि ते प्रत्येकानं केलं तर खरंच समाजात सुद्धा बदल होतो.
0: नक्की.
1: आणि आपल्या स्वतःत पहिला स्वतःमध्ये बदल केला की सगळीकडे बदल घडत जातो. आणि माझं मूल आहे मी सांभाळायला पाहिजे असं नाही, माझं मूल आहे त्याला तयार केलं पाहिजे. आणि ते करताना खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो त्याच्या ह्याच्यामुळे. आपल्याला आपल्या सगळे छंद, आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवावे लागतात. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं जगता येत नाही. हे सगळं आहे, पण ह्या सगळ्यातून आपण एक मुलगा किंवा आपली मुलगी सक्षम केली याचा जो आनंद आहे
0: तो
1: फार मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आपण सगळं मिळवल्यासारखं झालं. म्हणजे म्हणतो ना, हे केलं म्हणजे गंगा नहाय गई, तसं ते सगळे धाम मला म्हणजे एकाच ठिकाणी मिळाले. मी अजूनही कुठल्याही धाम, चारो धाम वगैरे काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला घडवताना सगळे धाम मला मिळाले असं ठरवते.
0: छान.
1: म्हणजे माझी चार धाम यात्रा ह्याच्यातच घडत गेली.
0: नक्कीच नक्की
1: असं झालंय.
0: खरंच खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की प्रसंग फक्त हाच असं नाही, फक्त आपण जिद्दीनं उभारणं, प्रयत्न करणं, न खचता खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, म्हणजे तितकी तयारी करणं आणि आपल्यातला कणखरपणा शाबूत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. खरंच संगीताताई, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत इथं आलात, तुमचा हा सगळा प्रवास सांगितलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: मी पण आपली खूप आभारी आहे. आणि आकाशवाणीमुळं माझ्या मुलाला मिल्खा सिंगला भेटायला मिळालं, त्यामुळे मी तर त्यांची खूपच ऋणी आहे. आकाशवाणीचे मी सतशः आभार आहे. धन्यवाद.
0: सख्यांनो, आताच आपण दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. सख्यांनो, एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते, कसं आपल्या मुलाला घडवू शकते हे सांगणारा हा संगीताताईंचा प्रवास आपल्याला थक्क व्हायला लावतो हे नक्की.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठेही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याचसोबत महत्वाचं की नशिबाला दोषही दिला नाही. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाला घडवता आलंच आणि बरोबर हे सगळं कार्य देखील करता आलं आणि त्या

0: याची त्यांना समाजाकडून शासनाकडून पोहोच पावती देखील मिळाली. प्रत्येकानंच आपलं आयुष्य जगताना न खचता हार न मानता वाटचाल केली तर असं हे उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. तर आता कार्यक्रमात याच आशयाचं उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची हे आता आपण ऐकणार आहोत.
1: गाडीचा वेग मंदावला तसं आम्ही बाहेर पाहू लागलो. एक छोटंसं खेडं होतं ते. इथं चहासाठी आमच्या टूर मॅनेजरनं गाडी थांबवली. गाडीतूनच बाहेर बघतो तर एक अगदी छोटं हॉटेल, काळसर मळकट टेबलं आणि तशाच जुनाट खुर्च्या, मोठं छप्पर असलेली चहाची टपरीच खरं तर. नाराजीनं कपाळाला आठ्याच पडल्या, खाली उतरलो. हॉटेल नामक त्या वास्तूच्या चारी बाजूनी 2-2.5 फूट उंचीची विटांची भिंत होती, उघडच फाटक. त्या फाटकासमोरच वाळूचा मोठा प्रशस्त पट्टा. त्या वाळूत चार पावलं चालावं म्हणून मी खाली उतरले आणि ओहो, त्या विटांच्या भिंतीला चिकटून एक पांढऱ्या सदाफुलीचं रोपटं डोलडोल करत होतं. फार तर 1.5 फूट उंची, 2-3 छोट्याशा फांद्या आणि इतकं फुलांनी लगडलेलं ना, प्रत्येक पानावर 2-3 फुलांचा गुच्छ. सारी फुलं पांढरी शुभ्र, निरोगी, टवटवीत आणि छानपैकी मोठ्या आकाराची. कसा अगदी नाकापेक्षा मोती जड व्हावा तसा त्या रोपट्याचा नूर होता. दृष्टीस पडल्याबरोबर इतकं मन प्रसन्न केलं त्यानं की आधी जी नाराजी कुठच्या कुठं पळून गेली. आज तर चहा वगैरे कसा होता ते काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्या सदाफुलीचं छोटंसं फुलवंती रूप. त्याला पाहून इतके वेगवेगळे विचार मनात आले ना. तिथं होतो तेवढ्या वेळात, तिथं कोणी त्याला पाणी घातलंय, त्याच्यापाशी कोणी हात धुतलेत किंवा चूळ भरली आहे असं काही दिसलं नाही. मनात आलं, कसं हे एवढं इथं फुलून आलं, मुळात याचं एवढंसं बी. ते तिथं पडलं कधी, कुठून पडलं, त्याला पाणी कुठून मिळालं आणि त्यानं ते सारं शोषून घेऊन त्याला अंकुर कसा फुटला, त्याच्या मुळांनी आपले हातपाय कसे काय या दगडावाळूमधून पसरवले, कसं त्यानं वाळूतून डोकं वर काढून प्रकाशाकडे पाहिलं. आणि एकदा का आपण जीव धरलाय हे लक्षात आल्यावर कसं एवढं प्रफुल्ल रूप त्यानं मिळवलं. अगदी विपरीत परिस्थितीतही फुलून येणं त्याच्याकडून शिकावं. बरोबरच्या मैत्रिणीनं हाक मारली, चहा घेतला, तरी मनात किती किती विचार येत गेले. त्या इवल्याशा बीजाची जगण्याची किती तीव्र इच्छा असेल पहा. त्यानं हार मानायची नाही असं ठरवूनच वाटचाल केली. किती झगडावं लागलं असणार त्याला पाणी उब मिळवताना. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणून तुम्ही पक्क ठरवलं की अवघं ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून जणू कट करतं, असं काहीसं वाचलं होतं. तेच आठवलं पटकन. आणि त्याची विजिगुषू वृत्ती, तीही मोठीच कौतुकास्पद. आपण मोठं व्हायचंच, कडे खांद्यावर फुलांची बाळं खेळवायचीच आणि जगाकडे जेते होऊनच पाहायचं, असाच जणू पण केल्यासारखं त्याचं वर्तन वाटलं मला. गोव्यात असताना आमची सदनिका तळमजल्यावरची होती, मागे मोठं परस होतं, तिथं मी बाग केली. लाल भोपळा, दोडका, कलिंगड यांचं बी देखील पेरलं. आलं की चांगलं उगवून, वेल मोठे झाले, फुलं लागली, कलिंगडाला 2 छोटी फळंही धरली. घरात म्हटलं, आता खुरपताना नीट पाहून खुरपा बरं का, नाहीतर वेल कापला जाईल. फुलं फळं धरली आहेत त्यांना, तरीही कसं कोण जाणे, ते वेल कापले गेलेच. सुकले का म्हणून बघू गेले तेव्हा समजलं. राग आलाच पण वाईटच जास्त वाटलं. पण नंतर 4-8 दिवसातच बघते तर सुकत आलेल्या कलिंगडाच्या पाना आडून छोट्या शहाळ्या एवढं कलिंगड बघते जणू घराकडे. थोडं मोठं झाल्यावर ते घरात आणलं. कापू की नको म्हणत कापलं. बघतो तर आत लाल बुंद गर, चवीला अति गोड. इतकं वाईट वाटलं ना. किती जिद्दीनं त्या वेलानं हे फळ अंगावर वागवलं, मोठं केलं आणि आम्हाला दिलं. ते बी लावतानाच्या माझ्या मायेला मी आलेलं ते बक्षीस

0: जणू निसर्गात आपल्याला असं नेहमी पाहायला मिळतं. आमच्या घरात शिरायच्या दाराला बाहेरच्या बाजूला दिवा आहे, त्याच्यावर कधी कधी बुलबुल घरटं बांधतात. काही दिवसापूर्वी तिथे एका बुलबुलाचं घर बांधणीचं काम चालू होतं. अगदी जोरात घरटं अर्ध झालं आणि ते खाली पडलं. त्याच्या कलकलाटानं मी पाहू गेलंय तर घरटं पडलेलं. खूप हळहळ वाटली, पण बघते तर काय, लगेच त्यातलीच काडी होऊन गेला की तो पठ्ठ्या दिव्यावर. त्याच सामानाच्या भरीला काही सामान आणून त्यानं घरटं पूर्ण केलं. त्याच्या या चिकाटीला निराश न होता पुन्हा ते काम करून ते पूर्णत्वास नेण्याला मनोमन नमस्कार करण्याखेरीज दुसरं मी किंवा कोणीही काय करणार. अशी जिद्द आणि चिकाटी असणारे व्यक्तीही आपल्या आसपास ओळखीतही असतात. अरे आता हा काही टिकत नाही असं म्हणून बघणारे हळहळतात, पण नंतर बघावं तर ती व्यक्ती नुसतीच तगून राहिलेली नसते, तर असं काही अचाट कर्तृत्व तिनं गाजवलेलं असतं की फक्त बोटच नाही तर अख्खा हात आश्चर्यानं तोंडात जातो. याचं परिचयाचं ढळढळीत जिथं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. कोणत्या परिस्थितीत त्या होत्या आणि त्यावेळी कितीदा आई ग हे उद्गार त्यांच्या तोंडून आले असतील. आज त्यांनाच आई ग म्हणून हाक मारणारी शेकडो मुलं त्यांना लाभली. अवघ्या प्रतिकूलतेकडेच त्यांनी अजाणता का होईना संधी म्हणून पाहिलं आणि जिद्दीनं एवढं अफाट कार्य केलं. असे प्रसंग नेहमी आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडतात, अशा व्यक्तीही सर्वांना माहीत असतात. या गोष्टींचं स्मरण निराश झालेल्या उमेद हरपलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाही का? किशोरवयीन आणि नवतरुण वर्ग आज संवाद हरवून बसलाय. अशी मुलं लवकर निराश होतात. ताणतणाव निवळायला, मनातील प्रश्नांची उकल व्हायला, सुहृदांशी संवाद व्हायला हवा, तो होत नाही. मग अशी प्रेरक चरित्र असे उद्बोधक प्रसंग त्यांना सांगितले तर? पण असंही करायला वडीलधारे धजत नाहीत, कारण त्यावर तीव्र प्रतिक्रिया मिळते. जे जे होईल ते पहावे, चिंता करावी, गप्प राहावे असं म्हणून मोठी माणसं तटस्थ राहतात, पण काळजीनं त्यांची झोप हरवतेच. तरी पण मला आपलं सारखं वाटत राहतं की असे प्रसंग अशा व्यक्ती दिशादर्शक ठराव्यात. काल्पनिक गोष्टींपेक्षाही ही प्रत्यक्ष घडलेली घडत असलेली उदाहरणं जास्त परिणामकारक ठरतील आणि तो परिणाम कायमस्वरूपी देखील कदाचित ठरेल. फक्त चांगल्या गोष्टी वारंवार नजरेसमोर यायला हव्यात, कानावर पडायला हव्यात, पण नेमकं तेच या वर्गाला कंटाळवाणं बोरिंग वाटतं. पण हल्ली रोज नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींची, जीवन संपवणाऱ्यांची वार्ता कानी पडते, वाचनात येते, तेव्हा हे मनात येत राहतच.
1: सख्यांनो, आत्ताचं पण हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत ऐकलत. श्रोते हो, मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच

जोगवा या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई तामणकर, जयदीप बगवाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं देवयानी कर्वे कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ऐकूया डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत. संगीत दिलं आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला। त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली। तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले।
0: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली। त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले। या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं। याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान

धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू आपला रक्तदाब नियमितपणे तपासा या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्स

0: झेंडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केली. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नगर विकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस कवायत मैदान इथं महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांच्या 150 जयंती वर्ष आणि महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना पूर्ण करून जनगणना कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला. देशाच्या नियोजनाचं लक्ष समोर ठेवून जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिला टप्पा स्वगणना 1 ते 15 या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर 16 पासून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घर गणना करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र प्राधान्याने पूर्ण करावीत तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाच्या नियामक मंडळाची 108 तसंच 31 वार्षिक सर्वसाधारण बैठक पुण्यात महाऊर्जा भवन इथं पार पडली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3,500

0: 75 लाख रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक किल्ले पुरंदर इथं आयोजित करण्यात आलेल्या जयतु शंभू या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्य परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. विकासकामं गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचा 94वा वर्धापन दिन आणि आद्य गांधर्व महाविद्यालयाच्या 125व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांना स्वरांजली या कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्यवादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम होता. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मेघना देशपांडे. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: आपण ऐकलात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

मोनिका भोयर यांनी गायलेली भूपेंद्र नेतनराव यांची रचना आता आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं प्रभाकर ढाके यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेद।
1: ग्रंथाली प्रकाशनानं 2026 साली प्रकाशित केलेला शिवप्रिया सुशील रवींद्र यांचा उधळ माधळ वारा हा कविता संग्रह मराठी कवितेत नव्या संवेदनांचं रेखाटन करतो असं म्हणता येईल। दोन्ही बाहू पसरून आयुष्याला कवळून धरताना हळूहळू मनात उजाडत जाणारी समज आणि उमज हा या कवितांचा रसाळ गाभा आहे। साध्या पण प्रभावी भाषेत लिहिलेल्या या कविता वाचकाला थेट भिडतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळतात। रूढ काव्य संकेतांच्या पलीकडे जाणारी संवेदना या कवितांच्या केंद्रस्थानी आहे। नको तू विचारू असे प्रश्न काही, तमाच्या उरीजे मला ज्ञात नाही, असे मनातले काहूर असो किंवा तात्विक अर्थ सूचन करणाऱ्या मी पुढेच ओंजळ केली तर पडली नुसती पाने जी फुलांविना सुकलेली, अशा ओळी असोत, ही कवयित्री शब्दांचे बोट धरून थेट सघन अर्थप्रवाहात उतरते। रूढार्थाने या कविता स्त्रीवादी नाहीत, पण तो जीवाच्या आतून आलेला स्त्रीचा स्वातंत्र्यलक्षी सूर आहे। दमून शिळाढोण झालेल्या गलित गात्र रात्री सुद्धा तिने उमलून यायचे असते चंद्रफुलासारखे तुमच्यासाठी, या ओळीतून स्त्रीच्या अंतर्मनातील वेदनांचे चित्रण दिसते। या कवितात निसर्गाचे विभ्रम आहेत, चंद्र ऋतू पाऊस यांच्याशी जुळलेले बंधानुबंध आहेत आणि ते ह्या कवितेचे सौंदर्य मूल्य आहे। निसर्गाशी जोडून घेणारी मानवी संवेदना हा बहुतेक साऱ्या कवितांचा कणा आहे। काही कवितांमध्ये कोसळणारा रिपरिपणारा किंवा रिमझिमता पाऊस आहे, काही कवितात रंगांचा सुंदर गोफ विणलेला आहे, त्यात मावळतीचे संभ्रम आहेत, सतेज गवत केशरी ऊन आहे, नाट्यमयता भावनेतली उत्कटता अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली लयीत उलगडणारी आणि शब्द चित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी ही कविता आहे। मुक्त छंदाचे परिणामकारक उपयोजन करणारी ही कविता विलापिकाही आळवताना दिसते, पण ही विलापिका दुःखरंजनी नाही। मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही किंवा उगीच नाही जन्मोजन्मी कुंती माझी आई रे, असं म्हणत स्वतःच्या अनुभव विश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेत जाणारी ही कविता आहे। ह्या उदासरम्य प्रतिमा विश्वात पायी चाळ बांधून रानोमाळ भटकणारी सायंकाळ आहे।

इथे वेदनेचे पंख तुटतात. या कवितात आहे दुःखोत्सवी गाव, ह्यात आहे विझत चाललेली समयी, दिवे लागणीच्या कळा, मनात उडणारे हिरव्या शंकांचे रावे, कवडशांची फुलपाखरं, धसमुसळ्या पावसाचं मुसळधार गाणं आणि मध्यलयीत जपून उतरणारी कविता. एखाद्या प्रश्नचिन्हातून राजहंस गवसेल अशी आशा, मेंदीच्या वासाइतकी पुसट आठवण, विलक्षण प्रतिमा सृष्टी आहे. अमल अमल ऐशा एक वेड्या पहाटे, तरल तरल काही स्वप्नरंगी नहाते, अशा ओळीतून शब्दांची पुनरावृत्ती करून एक सुंदर काव्यात्मक लय निर्माण झाली आहे. त्यामुळे कवितेला प्रवाही आणि संगीतात्मक स्वरूप लाभलंय. अनुभवांची विविधता, कल्पकता, रेखीव गेय रचना, गूढ गुंजन आणि रूपकात्मक रचना अशी या कवीची शैली आहे.

0: रचना अशी या कवीची शैली आहे. संमिश्र जाणीवांनी दुभंगलेलं मानवी जीवन मर्ढेकरांना फार पूर्वी भेटलं होतं. दुःख साकळता त्याला पाडा छिद्र, अभद्रात भद्र तेवढेचं असे शिवप्रिया म्हणतात तेव्हा तुकोबांच्याच अभंगाच्या माध्यमातून अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागलेल्या काव्य परंपरेचे आपण पाईक आहोत याची जाणीव त्या करून देतात. कविता ही गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे. दुसऱ्याच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी शिवप्रिया यांची कविता आशय, रूपबंध, आविष्कार, अनुभूतींची विविधता आणि संदर्भ या सर्वच दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी आपल्या शेतामध्ये फळझाडांची लागवड केलेली असेल. शेतकरी बंधूंनो, अशा फळबागेमधील मात्र मातीचा प्राथमिक नमुना हा आपण तपासणी करता पाठवला पाहिजे. लक्षात घ्या, फळांचं उत्पादन घेत असलेल्या उभ्या फळबागेतून प्रातिनिधिक स्वरूपात मातीचा नमुना घेण्याची पद्धत काही प्रमाणात इतर हंगामी पिकासाठी असलेल्या प्रातिनिधिक नमुना घेण्याच्या पद्धतीसारखी वाटत असली तरी त्या पद्धतीपेक्षा ही तत्वतः थोडी वेगळी आहे. उभ्या फळबागेतील मातीचा नमुना घेताना त्याची पद्धत अचूक असावी, अन्यथा माती परीक्षण अहवाल हा चुकीचा येऊ शकतो. आणि त्याचमुळे यासाठी मातीचा नमुना अचूकपणे घेण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. शेतकरी बंधूंनो, हंगामी पिकाप्रमाणेच उभ्या फळबागेमध्ये सुद्धा मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार किंवा गुणधर्मानुसार सर्वप्रथम मातीचा रंग, चढ उतार, खोली या सर्व बाबींमधील फरक आपण लक्षात घ्यावा. त्यानुसार सारखे गुणधर्म असलेल्या शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत. एकसारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या भागाला एक स्वतंत्र शेत असं गृहीत धरून या भागातून आपल्याला मातीचा प्रातिनिधिक नमुना घ्यायचा आहे. शेतकरी बंधूंनो, उभ्या फळबागेमधून मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी तो विशिष्ट पद्धतीनं झाडाची निवड करून त्या झाडाखालून मातीचा नमुना हा काढायचा असतो. त्यासाठी कोणती आणि किती झाडे मातीचा नमुना घेण्यासाठी निवडायची याची एक शास्त्रोक्त अशी पद्धत आहे. सर्वप्रथम एकसारखे गुणधर्म असलेल्या जमिनीतील एकूण झाडांची संख्या आपण लक्षात घ्यावी. एकूण झाडांपैकी 2% झाडांची निवड आपण नमुना घेण्यासाठी करायची असते. म्हणजे समजा आपल्या फळबागेत साधारणपणे 400 फळझाड असतील तर या 400 झाडांच्या 2% म्हणजेच 8 झाडं आपल्याला मातीचा नमुना घेण्यासाठी निवडायची आहेत. ही झाडं निवडताना मात्र आपण रॅन्डम पद्धतीनं निवडावीत. निवड केलेल्या फळझाडापाशी मातीचा नमुना जो आपल्याला घ्यायचा आहे त्याची एक पद्धत आहे. आता ही पद्धत कशी, त्यातून आपल्याला मातीचा नमुना कसा घ्यायचा, तपासणीसाठी कुठे पाठवायचा या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
2: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते. त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमांशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते.

0: संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
1: आत्ताचं पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्या समोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचा रोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो दुपारचे 2:15 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार मीरा श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अरभी हेमावती आणि सुरुती आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिनची साथ केली होती विमर्शिनी संतोष यांनी तर

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL ने दिली आहे. CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSE स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800 11 7800

यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि 2 मजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या इरिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत सिनरचा सामना आज

0: कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचे स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतायत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी

कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी अॅप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडनला भेट देत आहेत. आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ

0: आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामुग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ देणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल असंही इराणनं स्पष्ट केलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 551 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनुराधा आर श्रीवासन यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, राग रितिगौळा, नीलांबरी आणि अठाणा, ताल अट्टताल, आदिताल आणि रूपकताल. मृदुंगम साथ केली आहे राहुल हरी यांनी. तर ऐकूया अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन, राग रितिगौळा, नीलांबरी आणि अठाणा.

0: आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकलात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, रागरीती गौळा, नीलांबरी आणि अठाणा. मृदुंगम साथ केली होती राहुल हरी यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR, मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
1: झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी,
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी आपली लाडकी रेडिओ सखी तन्वी मोरील स्वागत करते आहे आपल्याच्या युववाणी या खास कार्यक्रमात. मित्रांनो, आज दिनांक 17 मे म्हणजेच वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, म्हणजेच एक असा दिवस जो आपल्याला टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन आणि इंटरनेटचं महत्व समजावतो. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मोबाईल आणि इंटरनेटने आपलं आयुष्य किती बदललेलं आहे, जुन्या काळातील संदेशवहन हे कसे होते आणि आजच्या टेक्नॉलॉजीचे फायदे आणि तोटे. मित्रांनो, आजकाल सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव आधी घेतो की मोबाईल हातात घेतो, अलार्म बंद केला की लगेच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम नोटिफिकेशन चेक सुरू. आज टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा एवढा भाग झाली आहे की एका दिवसासाठी इंटरनेट बंद झालं तर अनेकांना अस्वस्थ वाटायला लागतं. ऑनलाईन क्लासेस, UPI पेमेंट्स, गुगल मॅप्स, फूड डिलिव्हरी, ऑनलाईन शॉपिंग हे सगळं कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झालेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया याच दिवसाबद्दल थोडस. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांना कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं महत्व समजावणं आणि जगभरात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवणं. हा दिवस इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजेच ITU शी संबंधित आहे. ITU ही संस्था कम्युनिकेशन सिस्टीम सुधारण्यासाठी काम करते. पूर्वी कम्युनिकेशन खूप कठीण होतं. लोक पत्र लिहायचे आणि त्या पत्राचे उत्तर यायला अनेक दिवस लागायचे. नंतर लँडलाईन फोन झाले आणि आता स्मार्टफोन. आज आपण अगदी काही सेकंदातच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी सहज बोलू शकतो. हे खरंच टेक्नॉलॉजीचंच कमाल आहे, नाही का? मित्रांनो, जरा विचार करा, एक काळ असा होता जेव्हा TV वर फक्त काही चॅनल्स असायचे, SD बूथवरही रांगा लागायच्या, गाणी ऐकण्यासाठी कॅसेट वापरावी लागायची. आणि आज एकाच मोबाईल मध्ये सगळं जग आलेलं आहे. मूवीज, म्युझिक, बँकिंग, एज्युकेशन, शॉपिंग, व्हिडिओ कॉल्स. टेक्नॉलॉजीने जग इतकं जवळ आणलं आहे की आता डिस्टन्स ही फक्त एक संख्याच उरली आहे. मित्रांनो, आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी टेक्नॉलॉजी म्हणजे खरंच एक ब्लेसिंग आहे. आज ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे आपण घर बसल्याच शिकतो आहे. YouTube लेक्चर्स, ऑनलाईन कोर्सेस, PDFs, AI टूल्स शिकणं आता खूप सोपं झाले आहे. विशेषत लॉकडाऊन मध्ये टेक्नॉलॉजीमुळेच आपलं शिक्षण थांबलं नाही. चला तर मित्रांनो, पाहूया टेक्नॉलॉजीचे काही अमेझिंग फायदे. टेक्नॉलॉजीमुळे लोकांमधील अंतर कमी झालं. आपल्याला कुठल्याही गोष्टीची माहिती ही पटकन मिळू लागली. ऑनलाईन बिझनेसचे ही प्रमाण वाढले. आज टेक्नॉलॉजीमुळेच छोट्या गावातील व्यक्तीही जगाशी जोडली जाऊ शकते. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात, अगदी त्याचप्रमाणे त्याचे काही तोटेही असतातच. आज टेक्नॉलॉजीमुळे व्यक्तीची मोबाईल वापरण्याचे प्रमाण हे फार जास्त झाले आहे आणि त्यामुळेच लोकांना मोबाईल ॲडिक्शन. म्हणजेच एका प्रकारे मोबाईलचे व्यसनच झालेले आहे. त्यासोबतच फेक न्यूजचे प्रमाण वाढले आहे. सायबर क्राईम्स गुन्हेही टेक्नॉलॉजीमुळेच वाढलेले आहेत. तर मित्रांनो, आता वेळ आहे तुमच्या सहभागाची. तुम्ही एका दिवसासाठी मोबाईल शिवाय राहू शकता का? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही हेच आहे. मित्रांनो, टेक्नॉलॉजी ही एक शक्ती आहे. ती आपल्याला शिकवू शकते, जोडू शकते, पुढे नेऊ शकते, पण त्याचा योग्य वापर करणं हे आपल्याच हातात आहे. मित्रांनो, मोबाईल वापरा पण त्याचे गुलाम बनू नका. इंटरनेट वापरा पण स्वतःसाठी वेळ द्यायलाही विसरू नका, कारण रिअल लाईफ कनेक्शन सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. चला तर मित्रांनो, आजच्या या खास दिवशी आपण टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करण्याची छोटीशी शपथ घेऊया. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात सांजवे ही मालिका आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्यासोबत.

नमस्कार श्रोते हो, मी आपली रेडिओ मैत्रीण देविका युववाणीच्या सांजवेळ या कार्यक्रमात आपले स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मैत्री म्हणजे गोंधळ आणि समाधान याचं सुंदर मिश्रण. हो, कारण काही नाती अशी असतात ना जी आयुष्याला खूप रंग देतात, जिथे राग असतो, भांडणं असतात, एकमेकांची टिंगल असते, पण तरीही त्या

नात्यात एक वेगळी ऊब असते. मैत्री म्हणजे काय असतं? तर पावसात अचानक केलेली भटकंती, कॅन्टीन मध्ये तासनतास चाललेल्या गप्पा आणि काहीही कारण नसताना मनापासून आलेलं हसू. आपल्या आयुष्यात काही लोक असे येतात जे सुरुवातीला अगदी साधे वाटतात, पण हळूहळू ते आपल्या रोजच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनतात. हे मित्र आपल्याला बदलायला सांगत नाहीत, आपण जसे आहोत तसे स्वीकारतात. आपण खूप बोललो तरी ऐकून घेतात आणि आपण शांत राहिलो तरी समजून घेतात. कधी आपण खूप आनंदात असतो तेव्हा हे मित्र आपल्यासोबत मनापासून हसतात, आणि कधी आपण तुटलेलो असतो तेव्हा काही न बोलता आपल्या बाजूला बसून राहतात. मैत्रीत फार मोठ्या गोष्टीची गरज नसते. कधी एक छोटासा फोन, कधी घरी पोचलीस का एवढा संदेश, कधी अचानक आणलेला चॉकलेट, यात सुद्धा खूप प्रेम दडलेलं असतं. आणि खरं सांगायचं तर मैत्रीत फारसा हिशोब नसतोच. एक मित्र असतो, चल अभ्यास करू, परीक्षा जवळ आली आहे, आणि दुसरा, पहिले चहा पिऊ मग बघू काय करायचं. एक जण सतत मोटिवेशन देत असतो तर दुसरा प्रत्येक गोष्ट विनोदात उडवत असतो, पण या दोघांशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं. शाळेपासून कॉलेजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काही मित्र बदलतात, काही दूर जातात, काही फक्त आठवणीत राहतात, पण काही लोक कायमचे आपल्या आयुष्याचा भाग बनतात. तेच मित्र असतात ज्यांच्या सोबत आपण सर्वात जास्त हसतो आणि कधी कधी सर्वात जास्त भांडतोही. कधी संदेश उशिरा आला तर रागवतात, कधी फोटो पाहून मला सांगितलंच नाही म्हणतात, आणि कधी स्वतःच दिवसेंदिवस गायब होतात. पण दिवसाच्या शेवटी आपल्याला माहिती असतं की काहीही झालं तरी हे लोक आपल्या सोबत असणार. कधी आपण पूर्णपणे थकलेलो असतो, सगळ्यांपासून दूर जावंसं वाटतं, पण एक मित्र येतो, एखादा विनोदी संदेश पाठवतो, एक फोन करतो, आणि न कळत मन हलकं होतं. आजकाल सगळ्यांचं आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे. अभ्यास, करिअर, भविष्य, जबाबदाऱ्या, या सगळ्यांमध्ये माणूस स्वतःलाच विसरून जातो. पण अशा वेळी मित्र हेच एक सुरक्षित ठिकाण बनतात, जिथे आपण मन मोकळं हसू शकतो, जिथे रडायला सुद्धा भीती वाटत नाही, जिथे आपल्याला परफेक्ट असायची गरज नसते. आणि मैत्री म्हणजे गोंधळ सुद्धा, कारण मित्रांसोबत असताना कधीच काही साधं आणि सरळ होत नाही. फिरायला जायचे बेत कधीच वेळेवर होत नाहीत. एक फोटो काढायला अर्धा तास जातो, एक जण कायम उशिरा येतो, आणि पैसे द्यायची वेळ आली की सगळे अचानक शांत होतात. ट्रिपमध्ये भांडणं होतात, कोणाचा तरी मूड ऑफ होतो, कोणीतरी रुसतं, पण शेवटी त्या सगळ्या आठवणीत सर्वात जास्त स्पेशल वाटतात. कारण आयुष्य खूप वेगाने पुढे जातं, पण काही लोक आणि काही क्षण कायम मनात राहतात. आता पुढे ऐकूया मैत्रीला अजून सुंदर बनवणारी काही खास गाणी.

0: मित्रांनो, आताच आपण ऐकलेत सांजवे ही मालिका आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्या सोबत। मित्रांनो, आता वेळ झालेली आहे आपल्या करिअर मंत्रा या मालिकेकडे वळण्याची। ऐकूयात करिअर मंत्रा ही मालिका आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्या सोबत।
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, 10वी आणि 12वीचा निकाल लागला तर घराघरात एकच चर्चा असते, आता पुढे काय। कोणी म्हणतं इंजिनिअरिंग करा, कोणी म्हणतं मेडिकल, तर कोणी अजून कुठल्या पदवीकडे वळतं। पण या करिअरच्या जंक्शनवर योग्य वळण कुठलं हे आज आपल्याला कळणार आहे। आजचा आपला विषय आहे उंच भरारी उच्च शिक्षणाची नवी क्षितिजे, आणि याविषयी चर्चा करायला आज आपण आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरचे प्राचार्य डॉक्टर PL नागतोडे सर आणि प्रशासकीय संचालिका डॉक्टर प्रगती पाटील मॅडम यांना। मॅडम, तुमचं नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप स्वागत।
2: धन्यवाद।
1: मॅडम, उंच भरारी ही संकल्पना मुळात अत्यंत प्रेरणादायी आहे, तर उच्च शिक्षणाच्या संदर्भात आपण या संकल्पनेचा कशा प्रकारे पाहता।
2: नक्कीच, उंच भरारी ही संकल्पना उच्च शिक्षणाच्या बाबतीत पुरेपूर ठक। नुकताच 10वी CBSE आणि 12वी स्टेट बोर्डचा निकाल जाहीर झालेला आहे, आणि आज आपण या अगदी योग्य वेळी या विषयावरती चर्चा करण्यास उपस्थित झालेलो आहोत। उंच भरारी ही संकल्पना विद्यार्थ्याच्या आयुष्यातील प्रगतीची आणि आत्मविकासाची एक व्यापक दृष्टी देणारी आहे। याचा केवळ शैक्षणिक यशापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांनी आपल्या आत दडलेल्या क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा प्रभावी वापर करणे हा आहे। त्यासोबतच आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात उच्च शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन राहिलेले नाही, तर ते विद्यार्थ्यांना विचार करण्याची, नवकल्पना करण्याची आणि समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता विकसित करणारे माध्यम बनलेले आहे, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते। सोबतच उंच भरारी म्हणजे काय जर एका वाक्यात जर सांगावेसे झाले, तर उंच भरारी म्हणजे विद्यार्थ्यांनी पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून स्वतःसाठी नवीन संधी निर्माण करणे होय, असं माझं वैयक्तिक मत आहे।
1: वा छान, नक्कीच। पण मॅडम, आता जग बदलत आहे तसं शिक्षणही बदलत चाललेलं आहे, बऱ्याच टेक्नॉलॉजीज वाढलेल्या आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येतात आहे, तर आजच्या या काळात उच्च शिक्षणामध्ये कोणते महत्वाचे बदल झालेले आहेत तुम्ही काय सांगाल।
2: नक्कीच, यावरती मी तुम्हाला थोडं सविस्तर सांगू इच्छिते। उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेले आहेत हे आपल्याला ऐकून माहिती आहे। नुकतंच गेल्या 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट झालेली आहे, आणि त्याच्यासाठी आपण जर बघितलं तर शालेय शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत सर्वांनी ते काटेकोरपणे त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते केलेलं आहे। आता ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ह्यामुळे काय होतं ना, की शिक्षण पद्धती अधिक लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित म्हणजे स्टुडंट सेंट्रिक झालेली दिसते आहे। पूर्वीच्या रिजिड अभ्यासक्रमाच्या तुलनेत आता मल्टी डिसिप्लिनरी शिक्षणावरती भर दिला जातो आहे, ज्यामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रांचे ज्ञान एकत्रितपणे आत्मसात करू शकतात। यासोबतच आउटकम बेस्ड एज्युकेशनमुळे शिक्षणाचा केंद्रबिंदू बदललेला आहे। यात केवळ शिक्षकांनी काय शिकवले आहे ते महत्वाचे नसून विद्यार्थ्यांनी काय शिकले आणि ते ज्ञान प्रत्यक्ष जीवनात कसे वापरले यावरती विशेष भर दिला जातो आहे। सोबतच आपल्याला जाणून माहिती आहे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स, डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहेत, ऑनलाईन कोर्सेस, व्हर्च्युअल लॅबोरेटरीज, हायब्रिड लर्निंग या संकल्पनेमुळे शिक्षण अधिक एक्सेसिबल आणि फ्लेक्झिबल झालेलं सुद्धा दिसून येतं। तर अशा पद्धतीने आपला जो प्रश्न आहे त्या संदर्भात विशेषतः मी सांगितलेले ते काही ठराविक बदल झालेले दिसून येतात आहे।
1: मॅडम, जसं आपण बघत आलेलो आहोत की वेगवेगळे कोर्सेस आलेले आहेत, आता अजून नवनवीन कोर्सेस जनरेट सुद्धा होतात आहे।
2: बरोबर,
1: पण आपल्यासाठी काय योग्य आहे, योग्य कोर्स कुठला आणि कॉलेज निवडताना काय लक्ष ठेवावे।

0: योग्य कोच आणि कॉलेज निवडताना काय लक्षात ठेवावे या संदर्भात मला एक सांगावं असं वाटतं की शिक्षण ही विद्यार्थ्याला घ्यायचं असतं. शिक्षण जी विद्यार्थी घेतो त्या विद्यार्थ्याची आवड आणि निवड काय आहे हे त्यांनी अगदी फोकस्ड वेनी सर्वप्रथम ठरवून घ्यायला पाहिजे. आणि कितीही नाही म्हटले तरी सुद्धा शिक्षक आणि गुरुवर्य हे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतात. पण शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्यांची आवड आणि निवड हे जर आधीच ठरली किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना जर ऍडमिशन मिळाली आणि त्याच पर्टिक्युलर कोर्सला जर ऍडमिशन मिळाली तर ते अतिशय व्यवस्थितरित्या ते पूर्ण कोर्स जे आहे ते कम्प्लीट करू शकतात. आता या संदर्भात प्रश्नसंदर्भात कोणत्याही विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कोर्स आणि योग्य कॉलेजची निवड हा अत्यंत निर्णायक टप्पा असतो. हा निर्णय घेताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांची स्वतःची आवड त्याच्यानंतर क्षमता याची क्षमता काय आहे म्हणजे माझी क्षमता नसेल आणि तरी देखील मी माझी झेप जास्त घेतो आहे तर हे तरी हे सुद्धा कुठे ना कुठे आपल्याला एक अनालिसिस करून बघणे फार गरजेची असते. दीर्घकालीन करिअर उद्दिष्टे याचा सखोल विचार करणे सुद्धा अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना अनेकदा असं होतं की समाजामध्ये ट्रेंड काय सुरू आहे त्याच्यानंतर मित्र परिवारांचा सुद्धा प्रभाव असतो की 10 माझे मित्र कुठे ऍडमिशन घेतात आहे ते बघूयात. त्याच्यानंतर लोकप्रियता म्हणजे मेजॉरिटी ऑफ जे ऍस्पिरंट्स आहेत ते कुठल्या दिशेला जातात आहे तर हे बरेचसे असे टप्पे असतात जे विद्यार्थ्याला बऱ्याचदा त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये अडथळे आणू शकतात. त्यामुळे स्वतःची ओळख आणि आत्ममूल्यांकन करणे हा अतिशय महत्वाचा टप्पा वाटतो असं मला वाटतं इथे. त्यानंतर निवडलेल्या क्षेत्राची उद्योगातील सध्याची आणि भविष्याची सुद्धा मागणी समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजे आता त्याची परिस्थिती काय आणि पुढच्या येणाऱ्या 7-8 वर्षांनंतर त्याची काय कंडिशन असणार आहे याच्यावर सुद्धा विचार करणे फार गरजेचं आहे. त्या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्यामध्ये वाढीची क्षमता किती त्यानंतर त्या क्षेत्रातील बदललेले ट्रेंड्स काय आहेत याचा अभ्यास करणे देखील विद्यार्थ्यांना योग्य दिशा नक्कीच देऊ शकतं असं मला वाटतं.
1: नक्कीच सर, इंजिनिअरिंग क्षेत्रात बरेच शाखा येतात आहे. आता नव्या नव्या शाखा पण जनरेट झालेल्या आहेत, डिपार्टमेंट वाढलेले आहेत. तर इंजिनिअरिंग क्षेत्रात कोणत्या शाखांना विशेष मागणी आहे?
2: आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञान प्रधान युगात इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. विशेषतः कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी या शाखांना सध्या अत्यंत मोठी मागणी आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ऑटोमेशन आणि डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग या घटकांमुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या पारंपरिक कोअर बँचेस शाखांना सुद्धा महत्व अजूनही कायम आहे. त्याचे कारण आहे देशातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, स्मार्ट सिटीज प्रकल्प, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट यासारख्या क्षेत्रामुळे या शाखांमध्येही स्थिर आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
1: सर, 10वीची एक्झाम झाली, बोर्डची एक्झाम झाली तरी सगळ्यांच्या समोर प्रश्न असतो की आता पुढे काय. बऱ्याच लोकांचं डिसिजन झालेलं असतं पण बरेच मुलं असे असतात की त्यांना कळत नसतं की काय करायला हवं. तर 10वीनंतर विद्यार्थ्यांसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
2: 10वीनंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक महत्वाचे पर्याय उपलब्ध आहे. सर्वात पारंपरिक मार्ग म्हणजे 11वी आणि 12वी ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेजमधून प्रवेश घेणे. त्यामध्ये 3 ब्रँचेस आहेत, सायन्स, तुमचं कॉमर्स आणि आर्ट्स. तर सायन्स मधून त्याला इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा फार्मसी याला जाता येईल आणि रिसर्च क्षेत्रात जाता येईल. आणि कॉमर्स आणि आर्ट्समधून तो मॅनेजमेंट, बँकिंग, सिव्हिल सर्व्हिसेस, लॉ यासारख्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय विद्यार्थ्यांना 10वीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेता येईल. ज्यांना तांत्रिक क्षेत्रामध्ये विशेष रुची आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT विविध कोर्सेस चालवतात डिप्लोमासाठी. आणि हा कोर्स केल्यानंतर त्याला पुन्हा इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा प्रवेश घेता येईल.

0: अच्छा
1: येस.
0: अरे वा, दहावी नंतरच तर तुम्ही सांगितलं, पण बारावी नंतर सुद्धा जेव्हा सायन्स घेतो कोणी, स्पेसिफिकली इंजिनिअरिंगचा विचार केला, तर कुठल्या संधी असतात?
1: बारावी नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये MSCET ही प्रमुख परीक्षा आहे बारावी नंतर, जी स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल कंडक्ट करतं आणि ते कॅपराउंडच्या मार्फत विद्यार्थ्यांना विविध अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो. आणि विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध शाखांमध्ये बी किंवा बीटेक करू शकतात.
0: बरोबर.
1: याशिवाय JEE एक्झाम ही नॅशनल लेवलची असते, ज्याला आपण JEE मेन्स म्हणतो. याच्या थ्रू विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या IITs NITs प्रवेश घेता येऊ शकतो. आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मग त्यांना ME, MTech किंवा MBA किंवा संशोधन क्षेत्र याच्या सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
0: अच्छा मॅडम, विद्यार्थी जेव्हा घडत असतो, जेव्हा अभ्यास करत असतो, त्याला पुढे जाताना फक्त अभ्यास एके अभ्यास लागत नाही, तर त्याचे कौशल्य सुद्धा वाढवायला हवे असतात, त्याला एक्स्ट्रा स्किल्स अशी गरज असते. तर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आपण कोणते उपक्रम राबवता?
2: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 इम्प्लिमेंटेशन बद्दल आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला 7 व्हर्टिकल्स दिलेली आहे. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ना, ते फक्त मुलांच्या कोअर नॉलेजवरती फोकस तर करतच, पण त्याच्यासोबतच जे आहे त्यांना सॉफ्ट स्किल कशा पद्धतीने डेव्हलप केल्या जाईल, स्किल बेस इम्प्लिमेंटेशन किंवा स्किल इन्कल्केशन म्हणजे स्किल आत्मसात करणे, ह्याच्यावर देखील फोकस करतं. आता हे स्किल्स कशा पद्धतीने दिल्या जाईल, तर एकतर करिक्युलमचा पार्ट आहे, दुसरा जो पार्ट आहे तो इंडस्ट्रीयल व्हिजिट्स आणि इंडस्ट्रीयल टूर, म्हणजे आपल्या विषयाशी संबंधित इंडस्ट्रीला आयडेंटिफाय करणे आणि त्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री व्हिजिट करवणे, हे एक प्रकार झाला. त्याच्यानंतर इंडस्ट्रीची जी प्रोफेशनल्स असतात, ज्यांना खास करून इंडस्ट्रीचं नॉलेज असतं, म्हणजे अकॅडमिक्समध्ये एका वेगळ्या पैलूवरती शिक्षण दिलं जातं, पण त्यांना नोकरी शेवटी करायची असते इंडस्ट्रीमध्ये, तर इंडस्ट्रीमधली जी प्रोफेशनल्स असतात त्यांना आपण आपल्या कॉलेजला बोलवून त्याच्यावरती चर्चा करणे, इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीचं ऍडव्हान्समेंट चाललेलं असतं, टेक्नॉलॉजी कशी बदलती आहे किंवा आताची स्टेट ऑफ कंडिशन काय, याच्याबद्दल एक अवेअरनेस देऊ शकतो. वर्कशॉप्स असतात, विविध विषयांवरती वर्कशॉप्स आपण अरेंज करून त्यांना विद्यार्थ्यांना नॉलेज देऊ शकतो. तर अशा विविध पद्धतीने विद्यार्थ्यांची एकूणच होलिस्टिक डेव्हलपमेंट जी आहे ती आपल्याला करता येईल.
0: मॅडम, एक संकल्पना आहे आयडिया लॅब नावाची, तर त्या लॅबविषयी तुम्ही काय सांगाल?
2: AICTEने आम्हाला 90 लाखाचा फंड दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लॅबोरेटरीचं नाव आम्ही प्रज्ञा यंत्र असं ठेवलेलं. प्रज्ञा यंत्र ही TGPCET ची आयडिया लॅब आहे, जी आमच्याकडे 24/7 ओपन असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कॉलेजनी ह्या लॅबला डेव्हलप करण्यासाठी 3 करोडहून जास्त इन्व्हेस्टमेंट देखील केलेली आहे. तर हा कन्सेप्ट कसा की इंडस्ट्री कॉलेजमध्येच अवेलेबल करून द्यायची. कॉलेज तर आहेच, कॉलेजमध्ये बाकी फॅसिलिटीज, अम्युनिटीज, सगळ्या शैक्षणिकदृष्ट्या ज्या काही सोयी लागतात त्या सगळ्या उपलब्ध केलेल्या आहेत, पण एक इंडस्ट्रीचं स्वरूप कसं असेल हे मुलाला पासआउट झाल्यानंतर कळण्यापेक्षा त्याला आधीच कळू द्यावं म्हणून ही एक मिनी इंडस्ट्री विदिन अ कॅम्पस, ज्याचं नाव प्रज्ञा यंत्र आहे, ती इंडस्ट्री आपण आमच्या महाविद्यालयामध्ये स्थापित केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की ही 24/7 असते, नंबर एक. दुसरं महत्वाचं असं आहे की ह्याला आम्ही शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे या मंचामार्फत मला असं आव्हान करावंसं वाटेल की ज्यांनाही जेही विद्यार्थी इच्छुक असेल टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी की इंडस्ट्रीमध्ये काम कशा पद्धतीने केलं जातं, त्यांनी नक्कीच या आयडिया लॅबला व्हिजिट करावी आणि तिथे आमच्यासोबत वेळ घालवून प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोजेक्ट प्रोडक्शन, इव्हन इफ की अगदीच शून्यातून काम कसं केलं जातं, तर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटपर्यंतच्या पूर्ण फेजेस आम्ही त्यांना नक्कीच चांगल्यारीत्या समजून सांगू शकू.
0: नक्कीच. पालक जे असतात 10वी 12वी नंतर ते वेगळ्या टेन्शनमध्ये असतात की काय होणार आहे, तर पालकांसाठी आपण काय संदेश द्याल?
1: पालकांना माझा मनापासून एकच सल्ला आहे, आपल्या मुलांची आवड, क्षमता आणि व्यक्तिमत्व समजून घेणे हेच सर्वात महत्वाचे आहे. प्रत्येक मूल वेगळे असते, त्यामुळे त्यांची वाटही वेगळी असू शकते.

0: केवळ समाजातील प्रवाह किंवा इतरांनी निवडलेला मार्ग पाहून निर्णय घेणे टाळावे. आजच्या काळात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, स्किल बेस्ड कोर्सेस, रिसर्च आणि प्रत्येक क्षेत्र उज्ज्वल भविष्य घडवू शकते. मात्र योग्य दिशा निवडण्यासाठी मुलांशी संवाद करणे, संवाद साधणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या निर्णयात विश्वास दाखवणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, सकारात्मक वातावरण आणि समजून घेतलेला निर्णय यामुळे विद्यार्थी केवळ यशस्वीच होत नाही तर आत्मविश्वासाने आपल्या जीवनात उंच भरारी घेतात.
1: नक्कीच, अगदी खरंय. बारावीनंतर किंवा दहावीनंतर पुढे काय हा प्रश्न इतकं सोपं आणि सविस्तर विश्लेषण देऊन तुम्हा दोघांनी सॉल्व्ह केलेला आहे. तर डॉक्टर नागतोडे सर आणि डॉक्टर प्रगती पाटील मॅडम, तुम्ही नागपूर आकाशवाणीत वेळात वेळ काढून आलात, खरंच खूप खूप धन्यवाद.
2: नागपूर आकाशवाणीचे सुद्धा आम्ही धन्यवाद करू इच्छितो. तुम्ही आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिलात आणि युवांसोबत संवाद साधण्यासाठी ही अतिशय महत्वाची घडी आणि योग्य ती वेळ होती आणि त्यासाठी तुमची सुद्धा खूप खूप आभार.
1: धन्यवाद. मित्रांनो, संधी भरपूर आहेत, फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि जिद्दीची. तुम्ही अभ्यास करत रहा, आनंदी रहा आणि पुढे जा, स्वप्न बघत रहा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
3: आताच आपण ऐकलत करिअर मंत्रा या मालेत उंच भरारी उच्च शिक्षणाची नवी क्षितिजे. या विषयावर तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरचे प्राचार्य डॉक्टर पी एल नागतोडे आणि प्रशासकीय संचालिका डॉक्टर प्रगती पाटील यांच्याशी आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिने केलेली चर्चा. मित्रांनो, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: करण्याचे आदेश महाराष्ट्रात दिले गेले आहेत.
1: नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात हुंडई मोटर्स आणि व्हीएनआयटी नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स नेटवर्कमध्ये आता भारतातील आयआयटी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कानपूर, हैदराबाद, व्हीएनआयटी नागपूर आणि तेजपूर विद्यापीठ या 7 अग्रगण्य संस्था समाविष्ट आहेत. या उपक्रमाचा उद्देश भारतीय बाजारासाठी उपयुक्त बॅटरी आणि विद्युतीकरण तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला गती देणे हा आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मेला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीत सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्स स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन सिव्हिल लाईन्स येथील डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आलं आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर ही परिषद होत असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. जलसंधारणाच्या ठोस उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन व्हावं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरातील शेतकरी, जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्ते, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले आहेत. तर उद्या जलक्रांती परिषदेचं आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात 10:30 करण्यात आलं असून अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी काल पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्हा आता पूर्णतः नक्षलमुक्त झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी यमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामू, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोळियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर 69,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि AK-47 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11:00 जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी अॅप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. सीबीएसईने अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिसऱ्या भाषेचा पेपर नसेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. यावर्षी एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यानं दुष्काळ परिस्थिती

परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत, त्यामुळे खरीप हंगामात शेतीसाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज आणि उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं देखील उष्णतेच्या लाटेचा येलो इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार अकोला इथं 45° सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, अमरावती येथे 44.8, वर्धा येथे 44.2, चंद्रपूर इथं 43.2 तर नागपूर इथं 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान काल अमरावती, वर्धा आणि अकोला हे जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण ठरले. उन्हाच्या तीव्रतेवर शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर विविध उपाय योजले जात आहे. अकोला जिल्हा परिषद प्रशासनानं कडक उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिरव्या रंगाची शेड नेट लावली आहे, तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं तुमसर रोड आणि गोंदिया इथं प्रवाशांना निःशुल्क ताक वितरित केलं जात आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सामना होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. हुंडई मोटर्स आणि व्हीएनआयटी नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन आणि आज आणि उद्या अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत बेला शेंडे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या स्वरातलं प्रियतमा या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे अभय इनामदार यांची आणि संगीत दिलं आहे चैतन्य अडकर यांनी. चला तर ऐकूया.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमची खोडी काढली तर तुम्ही त्याला म्हणता की नाही, खोडी माझी काढशील तर मी तुला अशी एक फाईट मारीन की तुझ्या ती कायम लक्षात राहील. पण मित्रांनो, तुम्ही हे फक्त बोलता, कधी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला मारत नाही, पण बोलण्यामध्ये तुमचा जोश असतो. पण मित्रांनो, आज खरोखरचीच फाईट मारणारी आणि फायटिंग करणारी आपली बॉक्सिंग चॅम्पियन एक मैत्रीण आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि बॉक्सिंग शिकायला तिने कशी सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली आणि आता ती बॉक्सिंगमध्ये काय काय करते हे तिच्याकडूनच आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपण तिची ओळख करून घेतोय. तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या बालमित्र मैत्रिणींना.
1: माझं नाव ओविया बिजित अदवंत आहे.

0: वी अद्वंत असं या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीचं नाव आहे बरं का मित्रांनो? तर ओवी, मी आत्ता तुझी ओळख करून दिली आपल्या मित्रांना की तू बॉक्सिंग खेळते, पण बॉक्सिंग खेळावं असं तुला कधीपासून वाटायला लागलं?
1: माझी मोठी बहीण होती शर्वरी कल्याणकर, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होती, पण कोविड झाल्यानंतर ते तात्पुरतं बंद पडलं होतं, त्याच्यामुळं ती लोकल स्पोर्ट्सच्या तिथं ट्रेनिंग करायला जात होती. तेव्हा मग मी पण हेल्दी होते तर मग मी पण माझ्या बहिणीसोबत गेले होते फिटनेस करायला. पहिले माहीत नव्हतं की बॉक्सिंग असं खेळ पण असतो. माझी बहीण मला घेऊन जायची आणि मी तिकडचे म्हणजे असे स्पायरिंगच्या बाउट असो ते बघायचे आणि मला असं मजा यायची बघायला, पण असं कधी हिंमत नव्हती झालती की करायचं खेळायचं म्हणून. पण मग एक दिवस जे कोच होते तिकडचे अजय जाधव म्हणून, त्यांनी मला असंच सांगितलं एकदा खेळून बघ, तर मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली खेळायला.
0: म्हणजे तू हेल्दी होती आणि तुला वजन वेट कमी करायचं होतं थोडक्यात, हो ना? आणि म्हणून तू तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती म्हणजे हेल्थ फिटनेससाठी, हो ना? आणि मग तू त्या मुलांना बघायला लागली अकॅडमीमधल्या की ते कसे खेळतात आणि काय खेळतात, आणि मग तू खेळायला सुरुवात केली. ओवी, मला हे एक सांग की जेव्हा तुम्ही बॉक्सिंग शिकायला सुरुवात करता तेव्हा कशापासून सुरुवात केली जाते, म्हणजे बेसिक तुम्हाला काय शिकवलं जातं?
1: आम्हाला पहिले स्टान्स शिकवला जातो आमच्या बॉक्सिंगमध्ये, साऊथपा आणि ऑर्थोडॉक्स म्हणून स्टान्स असतात आणि तो स्टान्स शिकवला जातो. प्रॉपर पोझिशन, प्रॉपर कॉर्डिनेशन हे शिकवलं जातं. पंचेस कसे मारायचे, किती टाईपचे पंचेस असतात ते शिकवले जातं.
0: पण पंचेस मारायचे म्हणजे कुणाला मारायचे?
1: अपोनेंटला.
0: अच्छा, जो तुमच्या विरुद्ध उभा असेल त्याला. पण बॉक्सिंगमध्ये एक अशी एक काहीतरी बॅग अशी एक लावलेली असते जेव्हा बॉक्सर प्रॅक्टिस करतात, असं मला आठवतं बघितलेलं, तर त्या बॅगवर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करता का?
1: नाही, पहिले आम्ही म्हणजे शॅडो बॉक्सिंग म्हणजे मिररच्या समोर स्वतःची इमेज बघून स्वतःला करेक्ट करणं की नाही माझा हा पंच चांगला आहे हा पंच नाही, ह्याच्यावर मला अजून मेहनत घ्यायची.
0: अशा पद्धतीने सुरुवात होते. साधारण कितव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकता येतं मुलांना?
1: 11.
0: हो, 10-11 वर्षापासून. तू कितवीत होती की आणि किती वर्षाची होती जेव्हापासून तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली प्रॉपर?
1: मी 5वीत होते जेव्हा मी शिकायला
0: सुरुवात केली, पण त्याआधी तू फिटनेससाठी जात होती, तर ते पण तू 5वीतच सुरुवात केली?
1: हा, म्हणजे 5वीच्या म्हणजे अर्धे मंथ मी हेल्थ
0: फिटनेससाठी तू ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. तुला असं तेव्हा वाटलं नाही का ग की हा असा थोडासा मुलांचा खेळ आहे, म्हणजे थोडस फायटिंग करणं किंवा विरुद्ध जो तुमच्या गडी उभा असेल समोर त्याच्याशी मारामारी करणं, तर तुला भीती किंवा असं दबाव नाही आला का तेव्हा की आपल्याला जमेल का?
1: मला नाही, म्हणजे मला असं वाटलं नाही, पण माझ्या मम्मीला वाटायचं, कारण की तिला असं वाटायचं की पोरगी आहे, पोरीला लागलं पुढं काय होईल. पण पप्पांचा फुल सपोर्ट असायचा, पप्पा बोलले तू जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या वाटी.
0: आणि तुझ्या ताईचं पण उदाहरण होतं घरामध्ये,
1: ताई पण होती. तर मम्मीने बघितलं होतं ना माझ्या दीदीचं नाक फुटताना येते, पण मग त्याच्यानंतर मम्मी बोलायची नको करू येते, पण मग पप्पा आणि दीदींना बनवलं होतं
0: आणि तुलाही आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. तर तू आत्तापर्यंत खूप स्पर्धा खेळली आहेस, म्हणजे तू 5वीत असताना सुरुवात केली बॉक्सिंग खेळायला, आत्ता तू 5वीत जाते आणि कुठल्या शाळेमध्ये शिकते?
1: मी आत्ता 8वीत आहे आणि मी गीता गुरुकुल विद्या मंदिर या शाळेत शिकते.
0: तर तू आत्ता मगाशी मला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा आणि कसं मारायचं, पंचिंग कसं करायचं हे सुरुवातीला तुम्ही शिकता, त्यानंतर तुम्ही कसे कसे पुढे जाता, त्यानंतर काय शिकवलं जातं तुम्हाला बॉक्सिंगमध्ये? कारण आम्हाला जनरली सामान्य माणसांना ते फक्त मारामारी करतानाच दिसतात ते रिंगमध्ये तुमच्या, त्यातलं बाकीचं आम्हाला काही कळत नसतं, ते काय असतं सगळं सांग.
1: पहिले तर तुमचं बेसिक तर होतं,

0: तर तुम्ही ते बॅगवर अप्लाय करता जे तुम्ही शिकलायत. मग जेव्हा कोचेसला वाटतं की तुम्ही चांगलं करतायत तेव्हा तुम्हाला रिंगवर थोडी स्पायरिंग किंवा कंट्रोल स्पायरिंग म्हणजे शिकवलं जातं. मग त्याच्या पुढं तुम्ही टेक्निकल कसं खेळता, टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते शिकवलं जातं.
1: ही जी मॅच होते तुमची, तर ती किती मिनिटांची असते आणि किती ब्रेक वगैरे असतात त्याच्यात?
0: जेव्हा मी सब ज्युनियर होते तेव्हा 1.5 मिनिटचा राऊंड असतो, तसे 3 राऊंड असतात. पण आता मी ज्युनियर झाले या 2026 मध्ये, तर ज्युनियरमध्ये तुमचे 2 मिनिटाचे राऊंड असतात.
1: असे किती राऊंड असतात?
0: 3.
1: 3 राऊंड असतात, 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असतात आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल तो विजेता असतो. आणि ही जेव्हा स्पर्धेमध्ये तुमची निवड होते तेव्हा वय गृहीत धरलं जातं का वजन गृहीत धरलं जातं, कशा पद्धतीने तुमची निवड होत असते?
0: वय तर सेम असतं, म्हणजे 2011 आणि 2010 म्हणजे ज्युनियर असतात.
1: बर.
0: आणि म्हणजे एकाच वर्षाचा गॅप असतो. आणि वेट कॅटेगरी असतात, म्हणजे जसं 44-46, म्हणजे 46च्या आत आणि 44च्या आत जे वेट असेल
1: त्या पद्धतीने जोड्या लावल्या जातात प्रतिस्पर्ध्यांच्या, नाही का? आणि मला हे सांग की जेव्हा तू शिकायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या अपोजिट मुली असायच्या का खेळायला किंवा प्रॅक्टिसला सुद्धा, का मुलांबरोबर तू प्रॅक्टिस केली?
0: प्रॅक्टिस मी मुलांसोबत केलती, कारण की मी जिथं करायचे पहिले तिथं मुलंच असायचे. आणि आता मी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या NCOE च्या ह्याच्यात आहे, तर तिथं वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं जसं गोवा, पंजाब, हरियाणा, तिथून पोरी येतात आणि तिथं आम्हाला कॉम्पिटिशन
1: मिळते. म्हणजे आधी लहान वयाची असताना तुला मुलांबरोबर खेळावं लागलं आणि आत्ता आत्ता मात्र तू मुलींबरोबर खेळते आहे तुझ्या बरोबरीच्या, किंवा वेटच्या हिशोबाने किंवा वयाच्या हिशोबाने जसं तुमच्या स्पर्धेमध्ये लागतं त्या पद्धतीने. मला हे सांग की मुलींशी खेळताना आणि मुलांशी खेळताना स्पर्धा खेळताना तुला काय फरक जाणवला?
0: मुलांमध्ये जास्ती पॉवर असते आणि मुलींमध्ये ॲज कम्पेअर टू मुलं थोडी कमी पॉवर असते,
1: कमी एनर्जी असते. आता तू इतक्या स्पर्धा खेळते आहेस ओबी, तर तुला फायदा जाणवतोय का? तू सुरुवातीला मुलांबरोबर खेळलीस बॉक्सिंग, तर त्याचा आता तुला फायदा होताना दिसतोय का, जेव्हा की आता तू मुलींशी फाईट करतेस स्पर्धांमधनं?
0: हा, म्हणजे पहिले पहिले जाणवायला लागला. आमची म्हणजे डिस्ट्रिक्ट पासून स्टार्ट होते, भले किती मोठा आहे बॉक्सर असो, तर मग डिस्ट्रिक्टच्या पोरींना मी म्हणजे आरामात मारू शकत होती कारण की त्यांची पॉवर आहे ते लागत नव्हती. पण मग स्टेट नॅशनलच्या कॉम्पिटिशन वाढत गेली आणि
1: तुला त्याचा फायदा होत गेला.
0: फायदा
1: मला हे सांग की जेव्हा तुमचं ट्रेनिंग पुढे पुढे जात असतं तुम्ही केव्हा स्पर्धेमध्ये उतरता हे कोण ठरवतं? तुमचे कोच ठरवतात, कोण ठरवतं?
0: कोचेस सांगतात.
1: मग तू केव्हा, समजा तू आता 10-11 वर्षाची होती तेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला शिकायला सुरुवात केली, तू पहिल्यांदा कोणती स्पर्धा खेळली होती?
0: मी लोकल म्हणजे इथलच्याच ज्या स्पर्धा असतात ती खेळले होते.
1: संभाजीनगरच्या इंटर अकॅडमी स्पर्धा कशी खेळली?
0: इंटर क्लब.
1: अच्छा, तशा. तर त्याच्यामध्ये तुला काय मिळालं होतं बक्षीस म्हणजे, का नाही तुला फक्त अनुभव मिळाला?
0: अनुभव पण मिळाला आणि मेडल
1: पण मिळाले.
0: मिळाले.
1: कुठलं मेडल मिळालं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये?
0: अरे वा, सगळ्या लोकलमध्ये गोल्ड भेटलं.
1: आणि म्हणून तू लवकर लवकर पुढे चाललीस. आता आत्ता तू मध्ये कुठे खेळून आलीस?
0: आत्ता मी रिसेंटली 15 सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप घेऊन आले जी ग्रेटर नोएडाला होती, तिथे मी खेळून आलते. तिथं मला गोल्ड लागलं आणि स्कूल गेमचे इटानगर अरुणाचल प्रदेशला खेळून आलते, तर तिथं गेलते, तिथं गोल्ड
1: मेडल मिळालं. इतरही म्हणजे मी तुझी आता माहिती वाचतीये तर तुला सिल्वर, ब्रॉन्झ असे बरेच मेडल्स बऱ्याच स्पर्धांमधनं मिळालेले आहेत. तू आता इतक्या प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळते, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलांसोबत,

0: तू स्पर्धा खेळते, बॉक्सिंग करते, तुला काय अनुभव येतो किंवा त्यांच्याकडे पाहिल्यावर तुला काय मिळतं अनुभव, की ते कसे खेळतात किंवा त्यांची एनर्जी कशी आहे, त्यांचं शिकवणं कसं आहे त्यांच्या कोचचं, आणि तुझ्यामध्ये काय फरक तुला जाणवतो?
1: खूप येतात म्हणजे स्टेटमधून सगळे कॉम्पिटिटर. तर आमच्या बॉक्सिंगमध्ये मागं हरियाणावाले जास्त, म्हणजे
0: असतात
1: पोरी अशा पोऱ्यांसारखे पूर्ण बॉडी फिजिक पूर्ण
0: बॉडी बिल्डर मुली.
1: हा
0: हां
1: तशा दिसायच्या. तर त्यांना बघून असं थोडं वाटायचं नाही आपण कुठेतरी असं
0: अजून टफ व्हायला
1: त्यांच्या
0: पाहिजे.
1: टफ व्हायला पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा जरा अजून जरा बॉडी अजून बनायला पाहिजे. पण ते असं खेळताना मॅटर नाही
0: नाही
1: करत की
0: करत. हां
1: त्या अशा पोरांसारख्या दिसतात, पण जेव्हा खेळायला लागलं त्यांच्यासोबत मग तेव्हा मग कळतं नाही हिला असं मारायचं तसं मारायचं.
0: आणि तोच अनुभव कामी येतो तुमच्या स्पर्धा
1: हो
0: खेळताना.
1: आणि 2024 मध्ये नॅशनलला मी नाही जाऊ शकले, तर मग REC म्हणून होतं टॅलेंट हंट, त्याच्यामुळे मला खूप फायदा झालता कारण की ते असं नॅशनल सारखंच होतं, वेगळ्या वेगळ्या स्टेटमधनं
0: कुठे
1: येणार
0: झालं होतं
1: पोरी.
0: ते?
1: फर्स्ट REC पुण्याला झालं होतं, ASI पुणा. तिथं मी फर्स्ट मॅच हरले होते कारण की पहिले माहीत नव्हतं कसं काय. तर मग त्याच्यानंतर बँगलोरला झाली होती REC, तर तिथं माझ्या दीदीने माझी सेकंडिंग केली होती, तर तिने मला म्हणजे सांगितलं असं नाही तसं खेळायचं, तिथं तर तिचा सपोर्ट होता आणि तिथं गोल्ड भेटलं. आणि कंबाईंड नॅशनल असतात तर त्याच्यात मी सिलेक्ट झाले, तर तिथं माझं ब्रॉन्झ मेडल निघालं असं करत करत झालं. त्याच्यामुळं मला एक्सपिरियन्स भेटला नॅशनलचा की नॅशनलला अशा पोरी येणार आहेत, तर आपल्याला अजून मेहनत करायची आहे, अजून हार्डवर्क करायचं आहे जर आपल्याला नॅशनल गोल्ड घ्यायचं आहे तर.
0: बरोबर. यस ओभी, आपण आपल्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आत्ता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण बालगीत ऐकूया. तर सांग तुला कुठलं बालगीत ऐकायला आवडेल.
1: घोडी माझी काढाल तर अशी मारेल फाईट.
0: बर, हे गाणं आत्ता तुझी जी पर्सनॅलिटी आहे ना त्याच्या अनुषंगाने एकदम बरोबर गाणं तू सांगितलंय, आणि तुझ्या निमित्ताने आपल्या मित्रांनाही ते आज ऐकायला मिळेल.
2: जवळ या तर एक ठोसा मारी.

0: या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारतो आहोत आणि तिचे अनुभव ऐकतो आहोत. ओवी, तू मघाशी म्हणाली की जेव्हा तू नॅशनल खेळायला जाते तर अनेक राज्यांमधले मुलं मुली तिथे येतात आणि त्यांचा खेळ तुला बघायला मिळतो. स्पेशली हरियाणाच्या मुलींचा तू उल्लेख केला की त्या खूप बॉडी बिल्डर असतात आणि फार म्हणजे टफ असतात अशा. तर तुला काय वाटतं ग की हे सगळं करण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे आणि तू सुद्धा स्वतःमध्ये काय बदल केलेत आता जेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला लागली, तर तुझा व्यायाम किंवा आहार डाएट तू कसं सांभाळते?
1: टेक्निक नव्हती पहिले, मारायचं आणि डिफेन्सही करायचं ते नव्हतं. आता थोडासा बदल, थोडा आता टेक्निक करून मारायचं, स्वतःचे पंचेस समोरच्याला लागू द्यायचे पण त्याचे आपल्याला नाही लागायला पाहिजे. अजून डाएटसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे तिकडं सायन्स सेंटर म्हणून आहे, तिथं नम्रता मॅम म्हणून आहेत, ते आमचं डाएट न्यूट्रिशनचं बघतात.
0: आहार तज्ज्ञ आहेत त्या. त्या तुम्हाला गाईड करतात की कशा पद्धतीने तुम्ही काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे, हो ना?
1: हो. आणि आमची म्हणजे टेक्निक गेम बघायला तिकडं कोचेस आहेत. मी वर्षा त्रिपाठी मॅमच्या मॅपिंगमध्ये आहे आणि सगळे कोचेस आम्हाला सांगतात, हे गायडन्स करतात.
0: त्याचा फायदा होतो तुम्हाला,
1: त्याचा
0: स्पर्धा
1: खेळताना खूप होतो. आणि स्पर्धाला जाताना तेव्हा आमच्यासोबत कोचेसही येतात.
0: बरोबर. तू आता शाळेचं नाव घेतलंस, गुरुकुलमध्ये तू शिकते, पण असं कधी होत असेल ना की परीक्षा आहे समजा शाळेची एखादी महत्वाची आणि तुला स्पर्धेला जायचं आहे, तेव्हा काय करते तू?
1: खरं म्हणू तर ती परिस्थिती निर्माण झाली. आत्ता मी ज्युनियर स्टेटच्या नॅशनलच्या ट्रायल्स होत्या, त्याच्यात मी सिलेक्ट झाली आहे महाराष्ट्रासाठी आणि मी रिप्रेझेंट करणार आहे महाराष्ट्राला नॅशनलमध्ये. तर आमच्या
0: ते कुठे होणार आहे स्पर्धा?
1: महाराष्ट्रातच आहेत. तर त्याच वेळेस म्हणजे आमच्या परीक्षा आहेत, पण आमचे जे सर आहेत त्यांनी खूप सपोर्ट दिलाय. ते बोलले की तिला खेळून येऊ द्या, मग नंतर परीक्षा दिल्या तरी चालेल. म्हणून मग
0: तुला जायला मिळतंय,
1: जायला मिळतंय त्यांच्यामुळं. त्यांचा खूप सपोर्ट आहे.
0: तू जेव्हा मेडल जिंकून येते, एखादं गोल्ड मेडल म्हणा सिल्वर मेडल, तर तेव्हा शाळेमध्ये कसं स्वागत होतं तुझं?
1: शाळेमध्ये चांगलं होतं,
0: सगळे कौतुक करतात, शिक्षक मित्र मैत्रिणी तुला काय म्हणतात सगळे?
1: मला सगळे म्हणतात, टीचर्स म्हणतात चांगलं केलंस, आम्हाला खूप प्राऊड आहे तुझ्यावर, तूच म्हणजे शाळेमधली विद्यार्थिनी आहे की जी
0: शाळेचं नाव मोठं करतीये.
1: शाळेचं नाव मोठं करतीये.
0: बरोबर. तुला काय व्हायचंय उभी मोठं झाल्यावर?
1: माझं तर आत्ताच एम आहे की इंडियाला ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायचंय.
0: अरे वा वा वा. मला असं वाटतं की तुझी ही जी महत्वाकांक्षा आहे ना ही नक्की पूर्ण होईल, त्याच दिशेने तुझी घोडदौड चालू आहे, तू प्रत्येक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून येते आहेस. ओवी, मला सांग की आत्ता आपण खूप आजूबाजूला अशा घटना बघतो घडताना, पेपरमध्ये वाचतो की लहान मुलींना पळवून नेणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, अशा वेळी तुझ्यासारखी एक बॉक्सर मुलगी काय सांगेल तुझ्या एवढ्या मुलींना की त्यांनी कशा पद्धतीने फिजिकली सक्षम झालं पाहिजे?
1: त्यांनी म्हणजे बॉक्सिंगच नाही तर स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग कराटे असे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही शिकायला पाहिजे.
0: कुठला तरी एखादा खेळ,
1: एखादा खेळ जरी तुम्ही एकटे असाल तरी तुम्ही तुमचं सेल्फ डिफेन्स करून
0: स्वतःचं संरक्षण करू शकाल आणि तुम्हाला भीती वाटणार नाही थोडक्यात.
1: तुम्हाला भीती वाटणार,
0: कारण आत्ताच्या काळाची ती खूप गरज बनली आहे की मुलींनी हे स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ असं काहीतरी त्यांना यायला पाहिजे टेक्निक एखादं की जी स्वतःचं संरक्षण वेळ आली तर करू शकेल. तर ओवी, आज तू इथे आलीस आणि बॉक्सिंग या खेळाविषयी, खरं तर हा खूप मुलींसाठी अजूनही तसा वेगळाच खेळ मानला जातो, तो मुलांचा खेळ म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे, पण तू त्या खेळामध्ये आता करिअर करतेस किंवा पुढे जाते आहेस, तर असंच उत्तरोत्तर यश तुला यापुढेही मिळावं अशा शुभेच्छा मी आज आपल्या मित्रांच्या करवी तुला देते. आज तू इथे आलीस आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा

0: आमच्याशी मारल्यास या खेळाविषयी आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती दिली त्याबद्दल तुझे खूप खूप मी आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू. मित्रांनो, ओवी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी मारलेल्या गप्पा तुम्ही ऐकल्यात. मित्रांनो, आत्ता नुकतंच आपली मैत्रीण ओवी हिने राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्णपदक पटकावलेलं आहे आणि ती आता आशियन ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला ताशकंद उझबेकिस्तान इथे चालली आहे. तर मित्रांनो, ओवीचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, ओवीचं बोलणं ऐकून आता तुम्हालाही वाटतंय ना बॉक्सिंग शिकावं, तर मग नक्की शिकायला सुरुवात करा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

आताच आपण ऐकलात बालमित्रांसाठी कार्यक्रम गंमत जमत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. दरम्यान ऐकूया काही संदेश.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. वनिता मंडळ.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं.

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानालयातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थ केअर यांनी संयुक्तपणे

संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानालयातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवड श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दूरस्थ पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही, त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठे जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रोमेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीयल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वली शेट्टी हिने

0: महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं, मात्र अंतिम फेरी चीनच्या आनची युआन हिच्याकडून तिला 14-21 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्जच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमान वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: लवकर टिफिन पैक करा राजू. मोबाइल सोड.
3: आओ ताई बँकेचा नंबर हवा आहे. रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: RBI म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: झाली सोय.
5: कशाची?
2: पिंकीच्या फीची.
5: बघू. 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: RBI म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफ लाईनची भूमिका.
6: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक. मंगळ

0: शनिवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.
0: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशव्यापी SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्या सोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता SIR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: SIR चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं, आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत, आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा BLO थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून

0: सत्याग्रह फॉर्म मध्ये आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या एसआयआरचा किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत. मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
0: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 26 ते 29 जुलै 26 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा बीएलओ म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहेत. आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्म मध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो तयार झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे. आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला ज्या मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे. कारण ही माहिती या व्यक्तीकडे म्हणजे आमचा जो बीएलओ आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे. आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इनोग्रेशन म्हणता येईल आपल्याला. आणि हाऊस टू हाऊस इनोग्रेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं म्हणजे आपण नोटीस देऊन त्यांना सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदार याद्यांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या एसआयआर साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे हे पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे ते काय? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंतचे सर्व जे सिटिझन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या एसआयआर कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपला जो एसआयआर सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील तर त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळं 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलं, पण मग या पडताळणीसाठी

0: ही मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी?
1: एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत, आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी ह्याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे बीएलओ आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत ते मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतोय, आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004 या मतदार याद्या आहेत या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या, कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता. आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 2004 संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा बीएलओ स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 2004 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरात कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 2004 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो, voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टर रोल असं येतं, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्टर रोल मधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्थळावर करणारच आहे, पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004 यादीमध्ये होतं याची खातरजमा इथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये, तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहीत असेल तर तो निवडायचा आहे, आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी 2002 मध्ये जे नाव असेल त्या किंवा आता तेच असेल तर 2002 मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे, आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही, कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 मध्ये नंतर झाली असतील, तर अशाच व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे, ते काढून ठेवावं आपण आपल्या ताब्यात ठेवावं. आणि जेव्हा आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांना सहज गटात ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो, आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो.
0: सर, खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत. सर, या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार असल्याचंही तुम्ही मगाशी म्हणालात, तो कशासाठी असणार आहे?
1: ज्यांच्याकडून गणना फॉर्म प्राप्त होऊ शकला नाही किंवा गणना फॉर्म मधील माहिती चुकीची असेल किंवा ज्यांचं मॅपिंगच झालेलं नाही म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं, तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक ती जे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांचं 2002 ते 2004 पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत तर ते कागदपत्रे येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावायचे आहेत आणि त्या आधारे त्या दावे व हरकतीचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे.
0: सर, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच, त्याचं नियोजन कसं केलंय?
1: यामध्ये काय झालंय, ही प्रक्रिया 2025 मध्ये सुरू झाली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा ऑक्टोबर 2025

0: ते एप्रिल 2024 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं, या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती आणि त्याप्रमाणे आम्हीही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केली आहे. बूथ लेवल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,253 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. हे कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात, प्रशासकीय विभाग आहेत, या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत.
1: सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे, त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: संपादन आणि सादरकर्त्या गौरी देशमुख,
1: प्रसारण सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज रविवार 17 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हुमणी अळीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुधीर बोरकर यांनी दिलेली माहिती त्यांच्या या मुलाखतीतून.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि या संदर्भात महत्वपूर्ण माहिती देण्याकरता आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आज आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर सुधीर बोरकर, प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर इथून. सर, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून आपले मनापासून स्वागत. आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे, हुमणी अळीविषयी शेतकरी बांधवांना काय महत्वपूर्ण माहिती आपण सांगू शकाल?
2: हुमणी अळीची कीड ही विविध पिकावर उपजीविका करते आणि त्यांच्या मुळावर विविध पिकांची मुळं खाते आणि ही हुमणी अळी ही अत्यंत घातक अशी बहुभक्षीय कीड अशी म्हणून ओळखली जाते. साधारणतः ही कीड जमिनीत राहून झाडांच्या मुळावर उपजीविका करत असते. ज्या ठिकाणी वालुकामय जमिनी आहेत अशा ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होत असतो आणि अशा ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला तर ह्या किडीचा प्रादुर्भाव 30 ते 80% जाऊ शकतो.
1: सर, यानंतर सांगा की या किडीच्या कोणत्या महत्वाच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात?
2: साधारणतः महाराष्ट्रामध्ये ह्या किडीच्या 2 मुख्य प्रजाती आढळून येतात. त्यापैकी होलोट्रिकिया सिरॅटा ही नावाची जी प्रजात आहे ही महाराष्ट्रामध्ये साधारणतः नांदेड, बुलढाणा, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, सातारा, सांगली ह्या जिल्ह्यामध्ये आढळून येते. जी दुसरी प्रजात आहे ती आहे ल्युकोफोलस लेपिडोफोरा. ही प्रजाती महाराष्ट्रामध्ये साधारणतः अहमदनगर, धुळे आणि सांगली जिल्ह्यामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायस मिळतो.
1: हुमणी या किडीशी इतर काही प्रचलित नावं आहेत का?
2: होय, हुमणी या किडीला इंग्रजीमध्ये व्हाईट ग्रब असे ह्या नावाने संबोधले जाते, परंतु महाराष्ट्र

0: भारतातल्या विविध भागामध्ये ह्या अळीला उन्नी, उकरी, गांडळ, खतातील अळी, मुळे खाणारी अळी किंवा मे किंवा जून महिन्यातील भुंगेरे या नावाने सुद्धा संबोधले जाते.
1: सर, यानंतर हुमणी अळीच्या जीवनक्रमाविषयी आपल्याला काय सांगता येईल?
0: हुमणी अळीच्या जीवनक्रमाविषयी सांगायचं झाल्यास साधारणपणे 4 अवस्थांमध्ये ह्या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. तर ह्यामध्ये पहिली जी अवस्था आहे ती अंडी अवस्था, दुसरी आहे अळी अवस्था, तिसरी आहे कोशा अवस्था आणि चौथी आहे प्रौढ अवस्था. तर अंडी अवस्था ही पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे जमिनीत अंडी घालतात. मादी भुंगा जमिनीत साधारणतः 5 ते 15 सेंटीमीटर खोलीवर अंडी घालते. एका मादीकडून साधारणतः 30 ते 60 अंडी घातली जातात आणि ही अंडी 1 ते 3 आठवड्यात अंड्यातून बाहेर अळ्याबाहेर पडतात. दुसरी अवस्था आहे ती अळी अवस्था आहे. अळी अवस्था ह्या अळीची अत्यंत नुकसानकारक अशी अवस्था आहे. तर अळी ही पांढऱ्या रंगाची असून जाड व सी आकाराची असते. डोके तपकिरी व शरीर मऊ असते. अळीची वाढ साधारणतः 3 अवस्थांमध्ये होते. ही अवस्था 2 ते 8 महिने टिकून राहते. अळी जमिनीत राहून मुळे कुरतुडते. तिसरी जी अवस्था आहे ती कोशा अवस्था आहे. पूर्ण वाढ झालेली जी अळी असते ती जमिनीत कोश तयार करते आणि ही अवस्था साधारणतः 2 ते 4 आठवडे राहते. मग नंतर चौथी अवस्था आहे ती आहे प्रौढ अवस्था, ज्याला आपण अडल्ट बिटल म्हणतो. पावसाच्या पहिल्या सरीनंतर संध्याकाळी भुंगेरे बाहेर येतात. ते झाडाच्या कोवळ्या पावनावर उपजीविका करतात आणि झाडावरच प्रजनन आणि मिलन करतात आणि पुन्हा जमिनीमध्ये अंडे घालतात. तर साधारणतः प्रौढ भुंगा ही जी अवस्था आहे ही 80 ते 90 दिवसाची असते. जवळपास आपण त्याला 1.5 महिन्याची अवस्था अशी म्हणू शकतो.
1: सर, हुमणी या किडीमुळे पिकात नेमका कशा प्रकारे नुकसान होतं?
0: साधारणतः ह्या किडीचं जर नुकसान आपण जर विभागलं तर अळी आणि प्रौढ अवस्था ह्या 2 भागामध्ये आपल्याला याचं हे करता येणार. कारण अळी अवस्था ही जमिनीच्या आतमध्ये असते तर प्रौढ अवस्था ही जमिनीच्या वरच्या झाडावर नुकसान करत असते. तर पहिल्यांदा आपण अळी अवस्थेचे नुकसान काय आहे ते बघूया. तर अळी जमिनी साधारणतः पिकाच्या मुळ्या खातात. बारीक मुळे पूर्णपणे कुरतडल्यामुळे पाण्याचे व अन्नद्रव्याचे शोषण कमी होते. झाडे पिवळी पडतात, कोमेजतात व कालांतराने झाडे वाढतात. प्रादुर्भावग्रस्त रोपे सहज उपटली जातात. पिकांची वाढ खुटते. प्रादुर्भाव जास्त झाल्यास मोठ्या प्रमाणात रोपे मरतात. ही झाली अळीमुळे होणारे नुकसान. दुसरं आपण बघूया की प्रौढ भुंग्यामुळे होणारे नुकसान. तर प्रौढ भुंगेरे हे रात्रीच्या वेळी संध्याकाळी झाडाची पाने खातात. विशेषतः नीम, बाबूळ, बोर, आंबा अशा प्रकारच्या झाडावर हे भुंगेरे आपल्याला आढळतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडाची पाने कुरतडलेली दिसतात.
1: सर, यानंतर सांगा, हुमणी अळी ही एक बहुभक्षीय कीड आहे, तर या किडीचा प्रादुर्भाव साधारण कोणकोणत्या पिकावर दिसून येतो?
0: साधारणतः ह्या किडीचा प्रादुर्भाव संत्रा, ऊस, भुईमुग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, कापूस आणि भाजीपाला पिकामध्ये विशेषतः हळद, अद्रक, मिरची आणि टमाटर ह्या पिकावर ह्या किडीचा प्रादुर्भाव आपणास दिसून येतो. म्हणूनच याला आपण बहुभक्षीय घातक अशी कीड असे संबोधले जाते.
1: अच्छा सर, यानंतर सांगा, या किडीच्या व्यवस्थापनाबद्दल शेतकरी बांधवांना काही उपाय सुचवाल का?
0: नक्कीच. ही एक विविध पिकावर येणारी कीड असल्यामुळे ह्या किडीला एकात्मिक व्यवस्थापनामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपण ह्या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. तर यामध्ये मशागतीय पद्धतीने मशागतीय उपाय आहेत, यांत्रिक उपाय आहेत, जैविक उपाय आहेत, वनौषधी उपाय आहेत, सेंद्रिय उपाय आहेत आणि सरते शेवटी हे उपाय आपण करून चुकल्यावर आपल्याला जर ह्या किडीचा बंदोबस्त करता नाही आला तर सरते शेवटी आपल्याला रासायनिक व्यवस्थापनाकडे वळावं लागेल. तर आपण हे एक एक उपाय बघूया. तर पहिला उपाय आहे मशागती उपाय. उन्हाळ्यात शेताची खोल नांगरटी करणे, नंतर शेत स्वच्छ ठेवणे, पिकाची फेरपालट करणे, पावसाळ्याच्या सुरुवातीला भुंगेरे गोळा करून नष्ट करणे, भुंगेरे गोळा केल्यानंतर त्याला राखेल मिश्रित पाण्यात द्रावणात टाकून त्यांना मारणे, नंतर सेंद्रिय चांगले कुजलेले खत वापरणे. दुसरं जे उपाय आहे ते आहे यांत्रिक उपाय. यांत्रिक उपाय म्हणजे संध्याकाळी झाडावळी भुंगेरे हाताने पकडून त्यांना नष्ट करणे, नंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून त्यांना त्या भुंगेऱ्यांना प्रकाश सापळ्याकडे ते भुंगेरे आकर्षित होतात तर त्यांना आकर्षित केल्यानंतर त्यांना ते पकडून राखेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांना मारणे. नंतर तिसरा जो

0: उपाय आहे तो आहे जैविक. आणि ह्या जैविक व्यवस्थापनामध्ये सध्याची गरज आहे की आपण कीटकनाशकाचा वापर कमी करू शकतो. आणि त्यामुळे जैविक काही मित्र बुरशी आहेत, त्यात आपण ज्याला बायोफंजीसाइड म्हणतो, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मेटॅरिझम अॅनिसोपली, ब्युवेरिया बॅसियाना ह्या दोन प्रकारच्या जैविक बुरशीचा आपल्याला अंतर्भाव करता येईल. आणि ह्या बुरशीचा वापर करायचा असेल तर 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात ही जैविक बुरशी आपण जर चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून शेतामध्ये आपण जर पसरवली तर ह्या किडीचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. पण ही बुरशी शेणखतामध्ये जेव्हा मिसळायची असेल तर जमिनीमध्ये ओलावा असणे अत्यंत गरजेचं आहे. नंतर काही परपजीवी कीटक सूत्रकृमी आहेत, ज्याला आपण एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड म्हणतो. हे सूत्रकृमी अळ्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना मारतात. काही सूत्रकृमी हुमणी अळीचे नैसर्गिक शत्रू आहेत आणि त्यामुळे पण याचा आपण जर वापर केला तर याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. त्यात हिटोरॅबडिटीस आणि स्टेनरनेमा हे दोन जैविक सूत्रकृमीचे आपण वापर करू शकतो. वनौषधी उपाय तर त्याच्यामध्ये आपण पोंगामी आईल, ज्याला आपण करंज तेल म्हणतो, आणि निंबोडी अर्क 5% किंवा ॲजाडिरेक्टिन 1500 ppm 30 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून ह्या किडीचा आपल्याला बंदोबस्त करता येऊ शकतो. नंतर सेंद्रिय उपाय, सेंद्रिय उपायामध्ये आपण नीम पेट म्हणजे निंबाची ढेप जमिनीत आपण जर मिसळली आणि चांगले कुजलेले शेणखत वापरले तर ह्या किडीचा आपल्याला बंदोबस्त करता येऊ शकतो. मात्र कुजलेले अर्धवट कुजलेले शेणखत जमिनीत वापरणे शक्यतो टाळावे, कारण अर्धवट कुजलेल्या शेणखतावर ह्या किडी आपली उपजीविका करत असतात. नंतर आहे शेवटचा उपाय म्हणजे रासायनिक उपाय. आपण हे सर्व उपाय केल्यानंतर जर ह्या किडीचा बंदोबस्त होत नसेल तर शिफारशीनुसार काही कीटकनाशकांचा आपल्याला वापर करता येईल. त्यामध्ये क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% SC 3 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर आपण याची ड्रेंचिंग जर केली, झाडाच्या खोडाभोवती जर आपण याची ड्रेंचिंग केली, झारीने आपण याचं औषध दिलं तर या किडीचा बंदोबस्त करता येऊ शकतो. क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अलीकडे बाजारामध्ये दाणेदार सुद्धा मिळतो, 0.4% दाणेदार 10 किलो किंवा कार्टा हायड्रोक्लोराईड 4% दाणेदार 18 किलो ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका दाणेदार कीटकनाशकाची आपण फेकणी जर शेतामध्ये केली तर आपल्याला ह्या किडीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त फिप्रोनिल 5% SC 30 ml प्रति 10 लिटर पाण्यात किंवा इमिडाक्लोरपीड 17.8% SL 3 ml प्रति 10 लिटर पाण्यात ह्या दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपण ड्रेंचिंग जर झाडाच्या मुळांच्या भोवताल खोळाच्या सभोवताल जर आपण केली तर ह्या किडीचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. अलीकडे बाजारामध्ये संयुक्त कीटकनाशक सुद्धा उपलब्ध आहेत. संयुक्त कीटकनाशक फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोपीड 40% दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात जर आपण मिसळून याची झाडाच्या खोडाभोवती जर आपण त्याची ड्रेंचिंग केलं तर ह्या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो.
1: नक्कीच सर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा आपला महत्वपूर्ण विषय होता हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, आणि याबद्दल महत्वाची माहिती आपल्याला दिली तज्ञ डॉक्टर सुधीर बोरकर यांनी, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि इतकी महत्वाची माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींना दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद सर. धन्यवाद.
2: कास्तकार बंधूंनो, आताच आपण हुमणी अळीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुधीर बोरकर यांनी दिलेली माहिती ऐकली त्यांच्या या मुलाखतीतून. यानंतर आता ऐकूया नवा भारत ह्या मालिकेत अल्पसंख्याकांसाठी कल्याण योजना.
1: नमस्कार मंडळी, नवा भारत या कार्यक्रमात मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण अल्पसंख्याकांसाठी शासकीय योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयापासून तयार केले गेले आहे आणि मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी आणि जैन या अधिसूचित अल्पसंख्याक समुदायांशी संबंधित समस्यांकडे अधिक केंद्रित दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी 29 जानेवारी 2006 रोजी तयार केले गेले. मंत्रालयाच्या आदेशात एकंदर धोरण आणि नियोजन, समन्वय, मूल्यमापन, नियामक चौकटीचे पुनरावलोकन आणि अल्पसंख्याक समुदायाच्या हितासाठी विकास

0: कार्यक्रमांचा समावेश आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची दृष्टी आहे अल्पसंख्याक समुदायांना सशक्त बनवणे आणि आपल्या राष्ट्राच्या बहुवांशिक बहुसांस्कृतिक बहुभाषिक आणि बहुधार्मिक वर्ण मजबूत करण्यासाठी सक्षम वातावरण तयार करणे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचं मिशन आहे सकारात्मक कृती आणि सर्व समावेशक विकासाद्वारे अल्पसंख्याक समाजांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला एक जिवंत राष्ट्र उभारणीत सक्रियपणे सहभागी होण्याची समान संधी मिळेल. अल्पसंख्याक समुदायासाठी शिक्षण, रोजगार आणि आर्थिक उपक्रमांमध्ये न्याय्य वाटा सुलभ करणे आणि यांच्या उन्नतीची खात्री करणे हा यामागचा उद्देश आहे. भारत सरकारने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी ज्या योजनांचं नियोजन केलं आहे ते अशा प्रकारे आहेत. पहिली योजना आहे नई रोशनी योजना. अल्पसंख्याक महिलांच्या नेतृत्व विकासासाठी ही योजना तयार केली गेली. सीखो और कमाओ योजना म्हणजेच शिका आणि कमवा योजना. अल्पसंख्याकांच्या कौशल्य विकासाची ही योजना USTTAD म्हणजेच उस्ताद योजना. विकासासाठी पारंपरिक कला किंवा हस्तकलेतील कौशल्य आणि प्रशिक्षण सुधारणे. यानंतर मोफत कोचिंग योजना. या योजनेचा उद्देश अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आहे, जेणेकरून सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग सुधरेल. नई मंजिल योजना. अल्पसंख्याक समुदायासाठी एकात्मिक शिक्षण आणि उपजीविका उपक्रम. हमारी धरोहर योजना. भारतीय संस्कृतीच्या एकूण संकल्पनेअंतर्गत भारतातील अल्पसंख्याक समुदायाचा समृद्ध वारसा जतन करण्याची ही योजना. अशा प्रकारे अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि सक्रिय सहभागासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचं हे मिशन असंच कायम आहे. आज आपण जाणून घेतल्यात या संदर्भात काही कल्याण योजना. धन्यवाद.
1: कास्तकार बंधूंनो, आताच आपण नवा भारत या मालिकेत अल्पसंख्याक कल्याण योजनेची माहिती आपण जाणून घेतली.
0: नमस्कार. वसुधैव कुटुंबकम असे मानणाऱ्या आपल्या संस्कृतीत केवळ माणसच नाही तर या पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जीव हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे. एका सुदृढ पृथ्वीसाठी मानवाचे इतर सजीवांसोबतचे सह अस्तित्व संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. आज जगभरात प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि जनजागृतीसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातूनही आम्ही नेहमीच प्राणी कल्याण आणि मानवाचा प्राण्यांशी असणारा सुसंवाद यावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, या प्रयत्नांना अधिक गती देण्यासाठी आज आपल्याला पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला असणारे भटके प्राणी असोत किंवा पाळीव प्राणी, त्यांच्याशी जबाबदारीने आणि दयाळूपणे वागणे हे आपले कर्तव्य आहे. प्राण्यांवरील होणारा अन्याय किंवा क्रूरता थांबवणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. फक्त प्राणीच नाही तर ज्या निसर्गात ते राहतात त्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणेही तितकेच महत्वाचे आहे. जेव्हा आपण निसर्ग आणि मुख्य प्राण्यांवर प्रेम करतो तेव्हाच आपण एका खऱ्या अर्थाने समृद्ध समाजाची निर्मिती करू शकतो. चला तर मग आज आपण सर्वजण मिळून प्राण्यांप्रती अधिक दयाळू आणि संवेदनशील होण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.
1: आता ऐकूया तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम राम राम मंडळी श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच.
2: राम राम मंडळी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी निहास लोखंडे आजच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करतोय. तुम्ही आम्ही सर्वच या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने नेहमी वाट बघत असतो. आम्ही यासाठी की तुम्ही आमच्या कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया काय देता आणि तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात तुमचं मत जाणून घेण्यासाठी फरमाईशी गीतांसाठी. चला तर यंदाही आपली भरभरून पत्र आलेली आहेत तर अधिक वेळ न दवडता आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचं हे पहिलं पत्र पाठवलेलं आहे गुरुचौक पोफाई तालुका उमरखेडहून गणेशराव लांडगे, विमलाताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे, तसंच ढाणकी तालुका उमरखेडहून श्रीकांत डांगे, करुणा डांगे आणि ओमकार अंजली डांगे यांनी. तसंच यांनी आपल्या आवडीचं एक फरमाईशही पाठवलेली आहे. तर ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

धाकटी बहीण या चित्रपटातलं हे गीत होतं. मंडळी, यानंतरचं पत्र पाठवलेलं आहे वडनेर बुलटी येथून नानाजी ठाकरे, संगीता ठाकरे, निशांत, दिव्या, चेतन कुमार ठाकरे, गोकुळबाई ठाकरे आणि समस्त ठाकरे परिवार यांनी. तसंच हे दुसरं पत्र पाठवलेलं आहे मुक्कामपोस ताड सावळी तालुका घाटंजे जिल्हा यवतमाळ येथून प्रकाश कांबळे, नवनीत येल्लावार, यश येरावार, साई येरावार, प्रवीण बच्चूवार, आकाश गादेवार, निखिल मडावी, चेतन कापसे, धीरज चिंत कुटलवार, ऋषिकेश गेडाम, गणेश गोस्कुलवार यांनी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

अरे संसार संसार चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. त्यानंतरचं आता पुढलं पत्र पाठवलेलं आहे माझं घर माझं वावर या कार्यक्रमांतर्गत भेटीगाठी या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंच्या त्यांच्या पिकाविषयीची जी माहिती मिळाली ती आम्हाला फारच आवडली. तसंच हे लिहितात घरकुल ओटीवर गोष्टी गावगाड्याच्या ही मालिका फारच यांना आवडत असते. असे छान छान कार्यक्रम प्रसारित करीत राहावे याबद्दल यांनी धन्यवाद केलेला आहे. तर हे पत्र पाठवलं होतं हरी विष्णुनगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळहून दीपकराव देवगडकर श्रेयस देवगडकर मंदाताई देवगडकर समस्त देवगडकर परिवार यांनी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

धाकटी सून या चित्रपटातलं हे गीत होतं। मंडळी, यानंतर आता आजचं आपलं शेवटचं पत्र आहे। सावतानगर गजानन मंदिर परिसर आकोटहून श्रीराम पंत, हरिभाऊ वानखेडे, सुरेश महादेव डांगरे, ओजल परिमल वानखेडे, सुयांशु गजानन यांनीही पत्र पाठवलेलं आहे। चला तर ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत।

0: चला तर मंडळी, याचबरोबर आजचा रामराम मंडळी हा कार्यक्रम इथे संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता सर्वांना निहास लोखंडेचा रामराम मंडळी. कास्तकार बंधूंनो, आताच आपण रामराम मंडळी श्रोत्यांच्या पत्रांना पोच हा कार्यक्रम ऐकलात. याचबरोबर आजचा माझं घर माझं वावर हा कार्यक्रम इथे संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला द्यायचा नमस्कार. शुभरात्री.
1: पिकांना भारी वाढ आणि दमदार उत्पादन हवं असेल तर आहे एक उत्तम खत, किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 515010 युरिया शक्ती.
2: होय, किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 515010 युरिया शक्ती, ज्यामध्ये आहे नायट्रोजन, फॉस्फेट, गंधक आणि कॅल्शियम, जे पिकांच्या वाढीत आणि उत्पादनात लक्षणीय वाढ करते.
1: सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त खत, प्रधानमंत्री सबसिडी सह उपलब्ध खत आणि विश्वासार्ह. आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्राशी संपर्क करा आणि आजच किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 515010 युरिया शक्ती बुक करा.
3: अब 70 वर्ष से अधिक उम्र के देश के हर बुजुर्ग को अस्पताल में मुफ्त इलाज मिलेगा.
4: देश के युवाओं ने लिया है न्यू ईयर रेजोल्यूशन, 70 साल के पार सभी बुजुर्गों का आयुष्मान व्यय वंदना कार्ड बनाने का. 5 लाख रुपए के मुफ्त उपचार का उपहार पहुंचाकर भारत को आयुष्मान बनाने का. आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड करें और 70 वर्ष या उससे अधिक आयु के बुजुर्गों का आयुष्मान व्यय वंदना कार्ड बनवाएं. अधिक जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें.

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण.

0: नागपुर के मार्केटिंग विभाग से।
1: फोन नंबर है 2548271
0: 2-54-82-71।
2: शास्त्रीय संगीताचा आनंद लुटा आकाशवाणी वरून।
3: आलाप बोल आलाप, मोठा ख्याल छोटा ख्याल,
2: बोलताना दाणेदारताना,
3: मसीद खानी गत रजा खानी गत,
2: झाला तर कधी कधी वाद्यांची जुगलबंदी।

0: राग रागिणींमधून वातावरण निर्मिती अनुभवा,
1: शब्दांच्या पलीकडचं जग अनुभवा,
0: सप्त सुरांचं आसमंतातलं वास्तव्य मनात उतरवा.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून
0: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
1: फक्त आकाशवाणीवरून.
0: ऐकत रहा
1: आकाशवाणी.

0: सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. VD सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील. सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली. तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. आतापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रजा आरेफ यांनी सांगितलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं NID अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: NID एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब NID की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक

श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राउंस अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या CBI कार्यालयात येत्या मंगळवारी बोलावलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूर

0: दूरध्वनी क्रमांक 1800 11 7800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुकुंद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या.
2: कासिलिंग

0: मध्ये दामोसिंपी नावाचा विठ्ठलाचा भगत राहत असायला.
1: नित्यनियम सेवा भक्ती करायची, जळण पाटा आणायचा, पोट निर्वाह करायचा
0: आणि नित्यनियमान भगवंताला निवन दाखवून शिना
1: जेवायचा. असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
0: आणि दामो सिंप्याला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात काय लागली होती नामदेवाला बोलायला
0: आपल्या मुलाला सांगायला.

0: राजा रावणामध्ये जाऊन धाडलोट करून सिना सीताळ भगवंताला देऊन
1: टिळा लावायला गळ्यामध्ये हार घालायला
0: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून सिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हा बरी का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: आजरण हाय जेवी ना तर
0: आणि मी या गरड खांबाला

0: जीव घालायला
1: आणि मूर्तीतून प्रगटून हुनसिना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताटावरती बसून
0: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
1: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
0: आपल्या मातेजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
1: बाबा नामदेवा निवद काय केला बर का
0: देवान खाल्ला निवद आहे
1: देवान खाल्ला का देवावर आळ घेतून
0: अरे इतकी बारण बारा 24 वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
1: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतून
0: एवढं म्हणताना नामदेवाला राग आला चला जाऊ तू तुम्हाला म्हणू लागला

0: करण्यासाठी निघून गेला.
1: अंजानच पूजा अर्चा करायला गंधाचा टिळाला वाहिला
0: आणि पूजा अर्चा आटपून निघून नेलेला समोर पांडुरंगाच्या ठिवायला
1: आणि हात जोडू लागला होता इन वाहिला.
0: पांडुरंगा माता पित्याच्या समक्ष निवद जीवन दाखवलं पाहिजे,
1: नाहीतर मी या गरड खांबाला धड घेऊन मारीन बरे का.
0: विचार पडला पांडुरंगाला
1: आणि गरबडीने उठून बाळ हट्या यांचा धरला हट तर मोडणार नाही.
0: काल जेवलू त्याच्या समोर आता परत जेवून दाखवलं पाहिजे
1: म्हणून काय करायला भगवंतांवर का
0: नामदेवाच्या भक्तीच्या पायात पांडुरंग उठून परत.

0: आनामदेवाच्या माता पित्याला
1: वाईट वाटू लागलं. नामदेवाच्या पित्याला दामू शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी.
0: अजून देव जेवला नव्हता, मी देवाला उपाशी जेवला. आज नामदेवान जीव घातलं बरं का.
1: आनंदी

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. ऐकूया शैला हट्टंगडी यांनी गायलेली कातिल शिपाई यांची गजल.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात समाचार संध्या. 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. 9:30 नभोनाट्य मुंबई केंद्रावरून प्रसारित करू. 10 वाजता

0: रणभूमीत युद्धानंतर रात्रीचा अंधार किती गडद आणि भयानक होत असतो ना मित्रा।
1: होय मित्रा, अगदी खरं आहे तुझं।
0: आता तर कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित भूमीवर मृत योद्ध्यांची प्रेत सुद्धा शिल्लक राहिलेली नाही, गिधाड पण येणं टाळतायत। जिथं तिथं पडलेली तुटलेली शस्त्र, तुटलेले रथ आणि मेलेल्या घोड्यांचे अवशेषच शिल्लक राहिलेत।
2: ना गर्वानं उजळलेले ते भाळ दिसतात, ना अहंकारानं फुललेले ते चेहरे।
1: युद्धाचाच परिणाम असा असतो मित्रा, असं काहीच शिल्लक राहत नाही की ज्याचा कोणालाही अभिमान वाटू शकेल। चांगलं वाईट असं काहीच शिल्लक राहिलं नाही। जो हरला तो धुळीस मिळाला, आणि जो जिंकला तो तरी कुठं जय जयकार करू शकला।
0: असं म्हणतात की हे महाभारताचं युद्ध आहे, याच्यात धर्माच्या बाजूने असणाऱ्यांचाच विजय झाला। खरंच हेच सत्य आहे का?
1: होय मित्रा, हे सत्य आहे। नाहीतर महापराक्रमी कौरवांचे सेनापती भीष्म पितामह असं बाणांच्या शय्येवर झोपले नसते।
0: दुर्दैव, दुर्दैव। मित्रा, आता मात्र काही दिवसांचीच गोष्ट आहे, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी येणारच आहे, भीष्म पितामह आपला देह त्यागतील। असं म्हणतात की जी व्यक्ती सूर्याच्या उत्तरायणात दिवसा उजेडी शुक्ल पक्षात स्वतःचे प्राण सोडते, ती व्यक्ती पुन्हा मृत्यूच्या या भोवऱ्यातून परतून येत नसते। भीष्म पितामह कायमचेच
3: मा...

0: प्रणाम माते।
1: यशस्वी भव।
0: आता कसलं यश माते, कसलं यश। भावाचं भावांशी, आप्त स्वकियांचं आप्त स्वकियांशी झालेल्या युद्धाचा साक्षीदार होण्याच्या आणि सहभागी होण्याच्या नंतरही यश शिल्लक असेल का? मी भीष्म, हस्तिनापूरचा सेनापती, मृत्यूच्या प्रतीक्षेत बाणांच्या शय्येवर जर्जर होऊन पडलेलो आहे आणि तुम्ही मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत आहात।
1: तुम्ही गंगापुत्र आहात, महाराज शंतनूंचे पुत्र आहात, महर्षी परशुरामांचे योग्य शिष्य आहात, शास्त्रज्ञानात निपुण, शस्त्रज्ञानात अद्वितीय। यश तर तुमच्या जीवनात नेहमीच सावलीसारखं तुमच्या सोबत राहिलेलं आहे।
0: हीच तर विडंबना आहे माते। तुम्हाला इथं असं माझ्यासमोर बघून मनात एक उत्सुकता निर्माण झालेली आहे। महाराज पांडूंच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा व्यासांनी तुम्हाला सूचना दिली होती,

0: की राजवंशाचा नाश होणार आहे आणि तुम्हाला हे महायुद्ध सहन होणार नाही। तेव्हा तुम्ही तर तुमच्या सुना अंबिका आणि अंबालिका सोबत तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला होतात आणि तिथूनच तुम्ही स्वर्गारोहण केलं। परंतु आज इथं मध्यरात्री कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित रणभूमीत तुमचं येणं, सदेह साक्षात येणं तसंच काहीच विशेषच कारण असेल नाही का माते?
1: हे सत्य आहे की मी जिवंत नाही, परंतु मृत्यू म्हणजे तरी काय? फक्त एक स्थिती तर आहे। काही प्रश्न होते जे अनुत्तरीतच राहून गेले होते, आज त्याच प्रश्नांची उत्तरं मागायला आलीये।
0: कसले प्रश्न आणि कसली उत्तरं माते?
1: माते माते, तुम्हाला आठवतंय तरी का की अगदी पहिल्यांदा कधी तुम्ही मला या नावानं सुशोभित केलं होतं?
0: ज्या दिवशी तुम्ही पिताश्री महाराज शंतनूंच्या सोबत लग्न केलं होतं, त्यांची अर्धांगिनी होऊन तुम्ही हस्तिनापूरच्या राजमहालात प्रवेश केला होता माते।
1: त्या दिवशी त्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला एका गडद अंधारानं व्यापून टाकलं होतं, याचा तुम्हाला अंदाज तरी होता? माते, या संबोधनानं तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या हृदयातील अंधाराची व्याप्ती आणखीन वाढवित होतात। तुमच्या वडिलांचं जीवन आणि राजमहालात त्यांच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करता करता मी धाराशयी झाले होते, तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का? एका सामान्य नाविकाच्या मुलीला हस्तिनापूरसारख्या विशाल राज्याच्या प्रशासनाचा भार पेलताना किती संकट आली असतील? तुम्ही आहात कुलीन राजवंशी, तुम्ही लोक शस्त्रविद्येत निपुण आणि शास्त्रात सुद्धा पारंगत आहात। राजनीती, समाजनीती, अर्थनीती, रणनीती या सगळ्यात प्रवीण आहात, परंतु मी माझ्या वडिलांनी मुठभर माशांना घेऊन केलेलं राजकारण किंवा समाजकारण किती व्यवस्थित होतं। आमची रणनीती भोगासाठी नाही तर भुकेच्या विरुद्ध असायची। माझ्या दृष्टीनं तर अर्थकारणाचा अर्थ नावेतून प्रवाशांना नदीच्या या तीरावरून त्या तीरावर आणण्या नेण्याच्या कामातून मिळालेल्या काही नाण्यांच्या हिशोबापुरताच मर्यादित होता। तुम्ही या सत्यवतीला, माझ्यासारख्या सामान्य मुलीला या न उलगडणाऱ्या कोड्यांच्या गूढ समुद्रात आणून सोडलत, ज्याचं नाव आहे हस्तिनापूर। मला काही गोष्टी कळण्याच्या आत महाराणीचा मुकुट माझ्या डोक्यावर सुशोभित केला गेला। साधारण दृष्टीनं ही एक प्रकारची प्रगती होती, गौरवाचं उंच शिखर होतं, परंतु माझ्यासाठी होतं अडचणींची भेट वस्तू। तुम्हाला माहीत आहे का या समस्त संकटांच्या मुळाशी कोण होतं?
0: कोण होतं माते?
1: तुम्ही भीष्म, तुम्ही।
0: मी?
1: हो, तुम्ही, तुम्हीच भीष्म पितामह। हस्तिनापूरच्या आजच्या दुर्भाग्याच्या कारणापासून तुम्ही स्वतःला मोठ्या हुशारीनं लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झालात, परंतु माझ्या प्रत्येक दुर्भाग्याच्या गोष्टीचं कारण तुम्ही आहात आणि या गुन्ह्यापासून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही पितामह, नाही होऊ शकत। जेव्हा तुम्ही युवराज देवव्रत होतात तेव्हाही आणि जेव्हा तुम्ही पितामह भीष्म झालात तेव्हाही।
0: तर तुम्ही तुमच्या दुर्भाग्याचं खापर या भीष्माच्या डोक्यावर फोडत आहात की जो आपल्याच दुर्भाग्यातून मुक्त होऊ शकला नाही?
1: मला दोष देऊ नका भीष्म, तुमच्या दुर्भाग्याचे कर्ता धरता तुम्ही स्वतः आहात।
0: दुर्भाग्य कर्ता धरता? आपण सगळेच आपापल्या श्रापातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात लिप्त आहोत। स्वर्गात ब्रह्मदेवांच्या एका शापामुळे माता देवी गंगा आणि पिता महाराज शंतनूंना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता। इच्छा नसताना मी त्याच शापांच्या दुर्भाग्याचे दंड भोगत आहे। चेदी राजा, उपरिचर वसू आणि एका शापित अप्सरीची जैविक मुलगी अदरिका एक मासा होऊन येते आणि तदनंतर सत्यवतीचं आपलं हे रूप। माते, कुणाचं दुर्भाग्य, कसलं दुर्भाग्य? सगळं काही माहीत असताना सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझ्यावर असला आरोप।
1: तुम्ही इच्छाधारी आहात, जीवन मृत्यू तुमचे दास आहेत। कसली गंमत आहे बघा, जो व्यक्ती दुसऱ्यांना मृत्यूच्या दाढे ढकलतो त्यालाच इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळालाय। संधी साधू आणि हास्यास्पद वाटत नाही का?
0: मी खूप थकलेलो आहे कलिकात्र।

0: राजमाता,
1: हिम्मत ठेवा भीष्म, कमीत कमी आज तरी ठेवा. या इहलोकातून मुक्त होण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची हिम्मत ठेवा. क्लांती आणि क्लेश करून मुक्ती मिळेल, तुम्हाला आठवतंय का त्या दिवसाचा प्रसंग जेव्हा पहिल्यांदा महाराज मला शोधत आमच्या झोपडीपर्यंत पोचले होते?
0: त्या प्रसंगाला कसं विसरू शकतो राजमाता?
1: मी पण कुठं विसरू शकलीये. आता काय होईल पिताश्री?
2: मुली मुली, अगं मी पण द्विधा मनस्थितीत अडकलोय. महाराज शंतनू अतिथी कक्षात बसून माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत.
1: मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही पिताश्री. मग यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल.
2: धीर धर पोरी, धीर धर.
1: जर तुम्हाला तुमची पोरगी प्रिय असेल ना, तर लवकर एखादा उपाय शोधून काढा पिताश्री.
2: महाराज शंतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. अगं सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस. तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिलीस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकतं. युवराज देवव्रत. युवराज देवव्रत.
1: देवव्रत?
2: देवव्रत महाराज शंतनूंचा एकमेव संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत. काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला आहे.
1: मला काहीच कळेनास झालंय पिताश्री.
2: सत्यवती माझ्या पुरी, अगं यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल. राजकुमार देवव्रत बद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे. याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे, राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशुरामांकडून घेतलेलं आहे. अशा या गुणवंत मुलास सिंहासनावरून बाजूला करून जर तुझ्या मुलाला सिंहासनावर बसवण्याची अट आपण महाराजांना घातली, तर ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने परत जातील.
1: आणि खरच महाराज शंतनू माझ्या वडिलांच्या प्रस्तावास उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यानं माघारी गेले होते. परंतु ते आमचं क्षणिक समाधान होत. त्यानंतर तुम्ही स्वतः आमच्या झोपडीत दाखल झाला होतात.
2: मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे.
0: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
2: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत. एका बापाची प्रार्थना.
0: अतिशय चुकीचं वागलात तुम्ही
2: युवराज. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण. हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे. आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे.
0: देवराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे. मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय तुमचा?
2: अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं. महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत?
0: तुम्हाला चांगलंच माहित आहे धीवरराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे. तरीही तुम्ही
2: निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर.
0: लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ढासळतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही. जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागिन, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू पाणी जमीन उत्तर दक्षिण

0: पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन। मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन। हीच माझी प्रतिज्ञा आहे।
1: विचित्र, मी प्रतिज्ञा करून आलो पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही। मला तर असं वाटत होतं की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे।
2: इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं, परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते। परंतु नशिबाची थट्टा बघा, विधात्यानं माझ्या करवीत जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता।
1: मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता। अकार्यक्षम आणि उपयोगहीन
2: नाहीतर काय? जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय। परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही?
1: मी विचार करायला हवा होता।
2: अवश्य करायला पाहिजे होतात। एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळून हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात।
1: माझ्या पूजनीय वडिलांना सारखं सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते।
2: मला सांगा, हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं?
1: मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता। पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे।
2: सेनापती सेनापतीच असतो राजा नाही। देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही। देवव्रतानं भीष्म बनून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध। या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म, तुम्हीच।
1: मते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे।
2: असेल, पण तुमच्यापेक्षा जास्त नाही। एका आर्य पुत्रानं एका युवराजानं आपल्या पुत्र धर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत। हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत। अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत।
1: हे सत्य नाही माते, सत्य नाही। मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे।
2: तोंडी विरोध? राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात। गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्र ज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते?
1: परंतु शस्त्रविद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते।
2: म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्या जवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं? तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान। जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनुनंदन, फक्त एकदा, तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता।
1: राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते।
2: मी तुमच्याशी तुमच्या बाबत बोलत आहे, दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म। का मौन राहिलात तेव्हा तुम्ही?
1: राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असतं।

0: धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पणाला लावलं होतं ते माहून धारण करून बसले होते. द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते. माते नीती असं सांगते,
1: पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे. स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते का?
0: नाही होऊ शकत. पण दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विधुर, कुलगुरु कृपाचार्य, आचार्य द्रोण कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं. ते सुद्धा मौनच बाळगून होते. सगळेच मौन होते.
1: ते युवराज नव्हते, ते भरत वंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रति बांधील होते. तुम्ही राजांचे पुत्र आहात. आपल्या राज्याचा गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही.
0: मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता.
1: हाच तर अनर्थ झाला देवव्रत.
0: इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते?
1: माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना. ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले, त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारली? का? का?
0: संभवता राजकारण माते. राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजूनं असतं, असायला हवं. संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे. एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते. मी आत्तापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो ही माझी चूक आहे का माते?
1: चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती. तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात. वरवर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु तुमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं की तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे?
0: संधी साधू आणि हा भीष्म.
1: तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करून बघा भीष्म.
0: तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते?
1: सुधारणा करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटीशिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका.
0: आता शिल्लक तरी काय राहिलंय?
1: सत्य शिल्लक आहे. अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे. नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे. पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे. त्याचं ज्ञान शिल्लक आहे. महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म. त्याची किरण चमकायला लागलेली आहेत. शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल.
0: माते एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
1: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुधा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला.
0: आणि तुम्ही?
1: मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं.
0: म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासह

0: खरंच मृत्युलोकात जावा लागेल तर. महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्रप्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही. सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही. आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? आई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला. एकमेव कारणीभूत. ज्यानं आपलं सगळं जीवन हस्तिनापूरसाठी परिधान करून टाकलं तो विनाशाचा एकमेव कारण आहे. शेवटच्या क्षणी हा आरोप अभागी मी.
1: मी तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले. मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते. इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच. भीष्म आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असत. आपल्या सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहत. जय पराजय तिथे सुद्धा आहेत. राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचा असा आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही. या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला. माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस. मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत. परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे. यशस्वी हो.
0: भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलं माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलं. शापित माते, राजमाते, माते, राजमाते.
2: अरे मित्रा, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघतायत बहुधा.
3: त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.
0: मी देवव्रत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागेन, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू, पाणी, जमीन, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत ही पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. हीच माझी प्रतिज्ञा आहे. हीच माझी प्रतिज्ञा.
3: पितामह, पितामह, पितामह.
4: अपना अपना कुरुक्षेत्र ऋतु पर्णोदास यांच्या मूळ हिंदी नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आपण ऐकलत. ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी. यातील भूमिका आणि कलावंत: पहिला पहारेकरी मयुरेश पाटील, दुसरा पहारेकरी अनिरुद्ध जेरे, धीवर हरिहर म्हैसकर, सत्यवती सुप्रिया उकिडवे आणि भीष्म रवींद्र कुलकर्णी. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
5: आज आपण ऐकलात कार्यक्रम नभोनाट्य. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन

0: अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

समता वाहिनीच्या प्रातकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50 तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.